सुप्रभात, नमस्कार. एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर एक अश्विन शके 1948, दिनांक 23 सप्टेंबर 2026. श्रोतेहो, सकाळचे 5:56 झाली आहेत. आजच्या आमच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीने.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही आता सक्षेपित करीत आहोत.

0: या केवळ बाह्य परिस्थितीतून निर्माण होतात असे नाही, तर त्या व्यक्तीच्या मानसिकता, आर्थिक स्थिती, सामाजिक वातावरण, कौटुंबिक संबंध, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि उपलब्ध साधन संपत्ती संबंधित असू शकतात. अडचणीचे स्वरूप व्यक्तीनुसार बदलते. एखाद्या व्यक्तीस आर्थिक अडचण मोठी वाटू शकते, तर दुसऱ्या व्यक्तीस शैक्षणिक किंवा कौटुंबिक अडचण अधिक गंभीर वाटू शकते. ग्रामीण भागातील व्यक्तीला रोजगार, शेती, पाणी, शिक्षण आणि वाहतूक यासारख्या समस्या भेडसावू शकतात, तर शहरी व्यक्तीला स्पर्धा, मानसिक ताण, वेळेचा अभाव किंवा रोजगारातील अस्थिरता यासारख्या समस्या जाणू शकतात. त्यामुळे अडचणींचे मूल्यांकन करताना व्यक्तीची सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक ठरते. अडचणी या माणसांच्या जीवनातील नकारात्मक बाबी असल्या तरी त्यांचा सकारात्मक उपयोगही होऊ शकतो. अडचणी माणसाला संघर्ष करण्याची, निर्णय घेण्याची, समस्याचे निराकरण करण्याची आणि स्वतःच्या क्षमतांचा शोध घेण्याची संधी देतात. अनेकदा संकटाच्या काळात व्यक्तीमध्ये दडलेल्या क्षमता पुढे येतात. साधारण परिस्थिती ज्यांची जाणीव होत नाही ती क्षमता अडचणीच्या काळात प्रकर्षाने जाणवते. म्हणूनच अडचणीकडे केवळ संकट म्हणून न पाहता त्या शिकण्याची आणि स्वतःला विकसित करण्याची संधी म्हणून पाहणे आवश्यक आहे. अडचणीचा सामना करण्यासाठी सर्वप्रथम समस्येचे वास्तव स्वरूप समजून घेणे गरजेचे असते. समस्या नेमकी काय आहे, तिची कारणे कोणती आहेत, त्याच्यावर कोणते उपाय शक्य आहेत आणि उपलब्ध साधनांमधून कोणता पर्याय निवडता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे. भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी तर्कशुद्ध विचार केल्यास अनेक समस्या सोप्या पद्धतीने हाताळता येतात. समस्येचे लहान भाग करून त्यावर क्रमाने उपाययोजना करणे ही देखील प्रभावी पद्धत आहे. अडचणीमध्ये मानसिक दृष्टिकोनाला विशेष महत्व आहे. एखादी व्यक्ती अडचणीला किती मोठे संकट मानते आणि त्यावर कशी प्रतिक्रिया देते यावर तिच्या पुढील प्रवासाचा परिणाम होतो. आत्मविश्वास, सकारात्मक विचार, संयम, प्रयत्नशीलता आणि योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन यामुळे अडचणीचा सामना अधिक प्रभावीपणे करता येतो. अपयश आले म्हणून प्रयत्न सोडून देणे ही अडचणीची प्रतिक्रिया आहे, परंतु अपयशातून शिकून पुन्हा प्रयत्न करणे ही संघर्षशील वृत्ती आहे. कौटुंबिक जीवनातही अनेक अडचणी येतात. आर्थिक मर्यादा, मुलांचे शिक्षण, रोजगाराची अनिश्चितता, कौटुंबिक मतभेद, सामाजिक उपेक्षा आणि बदलते जीवनमान यामुळे व्यक्तीवर ताण निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत परस्पर संवाद, समजूतदारपणा आणि सहकार्य अत्यंत महत्वाचे ठरते. एकट्याने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आवश्यकतेनुसार कुटुंबीय, शिक्षक, मित्र किंवा संबंधित तज्ञांचे मार्गदर्शन घेणे अधिक परिणामकारक ठरते. अडचणीचा सामना करताना अनुभव महत्वाची भूमिका बजावतो. एका अडचणीतून मिळालेला अनुभव पुढील अडचणींना सामोरे जाण्यासाठी उपयोगी पडतो. त्यामुळे अडचणी व्यक्तीला अधिक परिपक्व, जबाबदार आणि वास्तववादी बनवू शकतात. संघर्षातून विकसित झालेली निर्णय क्षमता भविष्यातील अनेक प्रसंगात उपयोगी ठरते. अडचणी टाळता येतीलच असे नाही, मात्र त्यांच्याशी सामना करण्याची पद्धत आपल्या हातात असते. नियोजन, आत्मविश्वास, ज्ञान संसाधन योग्य वापर, सकारात्मक दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे अडचणीवर मात करता येते. म्हणून अडचणी या जीवनाच्या मार्गातील शेवट नसून त्या पुढील प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या अनुभवांचाच एक भाग आहे.
1: आताच आपण अडचणी याविषयीचे नरहरे नाईक नवरे यांचे विचार ऐकलात चिंतन या कार्यक्रमांतर्गत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र एफ एम बँड 101.1 MHz वर. श्रोतेहो, सकाळचे 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत. भक्ती संगीत या कार्यक्रमात मी दिनेश कवडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पंढरीचा विठ्ठल कमरेवर हात ठेवून उभं असलेलं त्याचं ते सावळं गोजीर रूप. भक्ताच्या मनात विठ्ठलाचं हे रूप एकदा अठसलं की त्या रूपाचं दर्शन पुन्हा पुन्हा घ्यावंसं वाटतं.

संतांच्या अभंगातून याच भक्तिभावाला शब्द मिळाले आणि गायकांच्या स्वरातून तो भाव आपल्या मनापर्यंत पोहोचला. संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीतला आवडे हे रूप गोजिरे सगुण हा अभंग म्हणजे विठ्ठलाच्या सगुण रूपाविषयी भक्ताच्या मनात असलेलं प्रेम आणि ओढ व्यक्त करणारी सुंदर रचना. विठ्ठलाचं ते लोभस रूप डोळ्यासमोर उभं करताना हा अभंग मनाला एक वेगळ्याच भक्तिविश्वात घेऊन जातो आणि या अभंगाला आपल्या मधुर आणि भावपूर्ण आवाजाने सजवलं आहे ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी. त्यांच्या स्वरातून उमटणारा भक्तिभाव ऐकताना मन न कळत विठ्ठल नामात रंगून जातं. तर चला काही क्षण संसाराच्या गडबडीतून बाजूला होऊया, मन शांत करूया आणि संत तुकाराम महाराजांच्या शब्दातून विठ्ठलाच्या या गोजेऱ्या सगुण रूपाचं स्मरण करूया.

कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण सर्वप्रथम श्री गणेशाच्या स्मरणाने करतो. विघ्नहर्त्यांचं नाव मुखी आलं की मनाला एक वेगळाच विश्वास मिळतो आणि म्हणूनच आपल्या संत साहित्यापासून भक्तीसंगीतापर्यंत गणेश स्तुतीला नेहमीच मानाचं स्थान मिळालं आहे. आपल्या प्रभावी काव्यरचनांनी रसिकांच्या मनावर ठसा उमटवणारे शाहीर कवी राम जोशी यांच्या रचनेतील वंदनी श्री विघ्नविनायक गावा हे असंच एक सुंदर गणेश भजन गणरायाला सुखसदन आणि सुगुणनिधी म्हणत त्याचंच नामस्मरण सदैव मुखी असावं असा भक्तिभाव या रचनेतून व्यक्त होतो. या पारंपरिक भक्तिरचनेला बाळ बर्वे यांनी दिलेलं संगीत आणि सुरेश वाडकर यांच्या मधुर भावपूर्ण आवाजामुळे या गीताला एक वेगळीच प्रसन्नता लाभली आहे. सुरेश वाडकर यांच्या आवाजातील शांत आणि भक्तिमय भावात ऐकूयात हे भक्तिगीत.

दिवसभराच्या धावपळीनंतर मनाला एखादी शांत जागा हवी असते, जिथे काही क्षण सगळे विचार थांबावेत आणि मनाला विसावा मिळावा. भक्तीच्या स्वरांमध्ये अशीच एक विलक्षण ताकद असते. काही गीतं ऐकताना मन नकळत शांत होतं आणि आतून एक वेगळीच प्रसन्नता जाणवू लागते. विश्वाचा विश्राम रे हे असंच मनाला शांती देणारं भक्तिगीत. भगवंतांचं स्वरूप आणि त्याची महती सांगणाऱ्या या गीताला पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या अभिजात संगीताची आणि त्यांच्या स्वतःच्या भावपूर्ण आवाजाची साथ लाभली आहे. शास्त्रीय संगीताची जाण आणि भक्तिरस यांचा सुंदर संगम त्यांच्या गायकीत नेहमीच अनुभवायला मिळतो. कृष्ण भट्ट यांच्या शब्दांना पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी दिलेलं संगीत आणि गायन यामुळे हे गीत केवळ ऐकण्यापुरतं राहत नाही, तर ते मनात उतरून जातं. विश्वाचा विश्राम ही कल्पनाच मनाला एक वेगळ्या आध्यात्मिक अनुभूतीकडे घेऊन जाते. चला तर काही क्षण स्वतःसाठी मन शांत करूया आणि ईश्वराच्या चरणी आपलं मन अर्पण करूया. ऐकूयात पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील हे भावपूर्ण भक्तिगीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम आहे भक्ती संगीत. आणि आता भक्ती संगीताच्या कार्यक्रमाची सांगता करण्याची वेळ आली आहे. सुरांच्या या प्रवासात आपण विठ्ठल भक्ती अनुभवली, गणरायाचं स्मरण केलं, ईश्वराच्या चरणी मन शांत केलं आणि पहाटेच्या प्रसन्न वातावरणाचाही अनुभव घेतला. या सुंदर प्रवासाची सांगता जर शांतता, करुणा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या गीताने झाली तर त्याहून सुंदर निरोप तो कोणता. नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा हे गीत ऐकताना मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते. तथागत गौतम बुद्धांच्या करुणा, शांती आणि मैत्रीच्या विचारांना वंदन करणाऱ्या या गीताचे शब्द आहेत कवी मंगेश पाडगावकर यांचे. मधुकर पाठक यांनी या शब्दांना सुरेल चाल दिली आहे आणि सुरेश वाडकर यांच्या भावपूर्ण आवाजाने हे गीत मनाला भिडतं. बुद्धांनी दिलेला शांतीचा आणि माणुसकीचा मार्ग आजही तितकाच अर्थपूर्ण वाटतो. म्हणूनच हे गीत केवळ प्रार्थना म्हणून ऐकू येत नाही तर मनाला अंतर्मुख करून जाणारा एक शांत अनुभव ठरतो. तर आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला भक्ती संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. भक्ती गीतांवर आधारित कार्यक्रम भक्ती संगीत आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून दिनेश कवडे सोबत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण न्यूज ऑन एअर ऍप आणि एफएम बँड 101.1 MHz. श्रोते हो, सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, यानंतर 6:40 आपण ऐकू शकाल कार्यक्रम कृषी सल्ला. 6:45 आरोग्य धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित

होतील ते आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. 6:55 आपण ऐकू शकाल दिनविशेष. 7 ग्राहक केंद्रीय कार्यक्रम. 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही सहक्षेपित करू. सात वाजून 25 मिनिटांनी दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करू. भावगीतांवर आधारित कार्यक्रम भावधारा आपण ऐकू शकाल सकाळी ठीक 7:40. सकाळी ठीक 8 समाचार प्रभात आणि रात्री 8:45 समाचार संध्या हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही सहक्षेपित करू. बहिस्त शिक्षण याविषयी डॉ प्रकाश निहालानी यांची राजश्री मिरजकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल सकाळी 8:15. सकाळी 8:30, दुपारी 1:30 आणि रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 जिल्हा वार्तापत्र, दुपारी 3 आणि सायंकाळी 7 प्रादेशिक मराठी बातम्या, 7:15 वृत्तविशेष, रात्री 11 राष्ट्रीय हिंदी बातम्या, 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही सहक्षेपित करू.

सकाळी 10 वाजता ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम गीत गुंजन. भूमी या पुस्तकाच्या अभिवाचनाचा भाग 94 आपण ऐकू शकाल 10:30 10:45 लोकजागर. सकाळी 8:40 आपण ऐकू शकाल गझल गीतांचा कार्यक्रम. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम सकाळी 9 ते 10, दुपारी 1 ते 31, 1:45 ते 3, 3:10 ते 5:30, 6 ते 7, रात्री 9 ते 11 या वेळेत प्रसारित होतील ते आम्ही सहक्षेपित करू. एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सकाळी आपण ऐकू शकाल 11 वाजता.

आपण ऐकत आहात आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो 11:30 मिश्र संगीत आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वनिता मंडळ, सायंकाळी 5:30 युवावाणी आणि रात्री 10 एशियन गेम्स 2026 आजच्या दिवसाचा दैनंदिन आढावा आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही सक्षेपित करू. शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचं शिवार आपण ऐकू शकाल सायंकाळी 7:30 आणि आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:10. श्रोते हो ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

0: FM बँड 101.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोतेहो सकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी सल्ला. कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सोयाबीन फुलाची कारणे आणि उपाय याविषयीची माहिती.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात मी बालाजी गवारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया सोयाबीन मधील फुलगळीची कारणं आणि उपाययोजना याविषयीची माहिती. मंडळी सोयाबीन हे खरीप हंगामातील महत्वाचं तेलबिया पीक आहे. सोयाबीनमध्ये फुलोरा सुरू झाल्यानंतर अनेकदा मोठ्या प्रमाणात फुले गळून पडताना दिसतात. फुलगळीमुळे उत्पादनात मोठी घट होईल अशी चिंता शेतकऱ्यांना वाटणं साहजिकच आहे. मात्र सोयाबीनमध्ये काही प्रमाणातील फुलगळ ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. झाडावर तयार झालेल्या प्रत्येक फुलाचे शेंगामध्ये रुपांतर होत नाही. विविध अभ्यासानुसार

0: अनुकूल परिस्थितीत ही सोयाबीन मध्ये मोठ्या प्रमाणात फुले नैसर्गिकरित्या गळू शकतात असं दिसून आलं आहे. त्यामुळे फुलगळ झाली म्हणजे पीक उत्पादनात घट येईल असं समजणं योग्य नाही. मंडळी, सामान्य नैसर्गिक फुलगळीपेक्षा जास्त प्रमाणात फुले गळत असतील तसंच त्याचवेळी लहान शेंगा गळणं, पानं वाकणं, पिकाची वाढ खुंटणं किंवा पानांचा रंग बदलणं अशी लक्षणं दिसत असतील तर त्यामागील कारणं शोधणं गरजेचं आहे. हवामानातील ताण, जमिनीतील ओलाव्याची कमतरता किंवा अतिरिक्त पाणी, उष्णता, अन्नद्रव्याची कमतरता, कीड, रोग, तणांची स्पर्धा आणि तणनाशकामुळे झालेली इजा अशा अनेक घटकांमुळे फुलगळ अधिक होण्याची शक्यता असते. त्यासाठी फुलगळीमागील योग्य कारणांचा अभ्यास करून त्यानुसार उपाययोजना करणं गरजेचं आहे. मंडळी, फुलगळ वाढण्याची जी प्रमुख कारण आहेत ती ही आहेत. यामध्ये पहिलं कारण म्हणजे पाण्याचा ताण. फुलोरा आणि शेंगा लागण्याचा कालावधी हा सोयाबीनच्या उत्पादनाच्या दृष्टीनं महत्वाचा असतो. या कालावधीत जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास झाडावर पाण्याचा ताण येतो. अशा परिस्थितीत पिकातील पाण्याचं संतुलन बिघडतं आणि फुले तसंच लहान शेंगांचा विकास थांबून त्यांची गळ वाढू शकते. पाण्याची कमतरता जास्त काळ राहिल्यास पिकातील प्रकाश संश्लेषण, नत्रस्थिरीकरण आणि अन्नद्रव्याचं वहन यावरही परिणाम होतो. मंडळी, दुसरं कारण म्हणजे अतिउष्ण तापमान. फुलोऱ्याच्या कालावधीत तापमानात मोठी वाढ झाल्यास फुलांची टिकवणूक आणि फलधारणा प्रभावित होऊ शकते. उष्णतेमुळे प्रकाश संश्लेषणाची कार्यक्षमता कमी होते. पाण्याची गरज वाढणं आणि प्रजनन प्रक्रियेवर ताण येणं यामुळे फुले आणि लहान शेंगा गळू शकतात. मंडळी, यानंतरचं कारण म्हणजे अतिवृष्टी आणि पाणथळ परिस्थिती. सोयाबीन लागवडीमध्ये सतत पाणी साचून राहिल्यास मुळांच्या परिसरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. परिणामी मुळांची कार्यक्षमता कमी होऊन पाणी आणि अन्नद्रव्याचं शोषण प्रभावित होतं. अति ओलाव्यानंतर मुळांची कार्यक्षमता कमी झालेली असल्यास नंतर आलेला अल्पकालीन पाण्याचा ताण देखील पिकाला अधिक जाणवू शकतो. अशा परिस्थितीत फुलगळ आणि शेंगा गळण्याचं प्रमाण वाढू शकतं. मंडळी, अजून एक कारण म्हणजे ढगाळ हवामान. फुलोऱ्याच्या काळात दीर्घकाळ ढगाळ वातावरण राहिल्यास सूर्यप्रकाशाची उपलब्धता कमी होते. त्यामुळे प्रकाश संश्लेषणातून तयार होणाऱ्या अन्नद्रव्याचे प्रमाण कमी होऊ शकतं. फुले, वाढणाऱ्या शेंगा आणि वनस्पतीची इतर वाढती ऊती यांच्यात उपलब्ध अन्नद्रव्याची स्पर्धा निर्माण होते. अशा परिस्थितीत काही फुले आणि लहान शेंगांची गळ होते. मंडळी, आता आपण फुलगळ वाढण्याची प्रमुख कारणं आपण आज ऐकलीत. मंडळी, सोयाबीनमधील फुलगळीची कारणं आणि उपाययोजना याविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात उद्या.
1: श्रोतोह, आताच आपण कृषी सल्लाहा कार्यक्रम ऐकलात. श्रोतोह, सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे आरोग्यम धनसंपदा आरोग्यविषयक कार्यक्रम आणि 6:50 प्रसारित होणारे परिसर हे कार्यक्रम आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मधुमेहातील आहार, याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी

0: ठीक कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश असला पाहिजे?
1: तर सुपर फूड्स आपण जसं व्यक्तींसाठी वापरतो की सुपरमॅन, की त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात क्वालिटीज आहेत आणि खूप जास्त शक्ती आहे, तर तो सुपरमॅन. तसं सुपर फूड्स ह्यांना म्हणतात की ज्याच्यामध्ये खूप जास्त क्वालिटीज आहेत. तर डायबिटीजसाठी आपण कन्सिडर केलं तर प्रोटीन्स हे सुपर फूड आहेत. मग त्याच्यासाठी मी असं एखादा पदार्थ आपण म्हणू शकत नाही की हा सुपर फूड आहे, कारण सगळ्याच पदार्थांमध्ये ते क्वालिटीज असतात. सुपर फूड्स आहारात घेण्यापेक्षा डायबिटीज लोकांनी ते कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅटचा बॅलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे. सुपर फूड्सपेक्षा ना फंक्शनल फूड फार महत्वाचे आहेत. फंक्शनल फूड्स म्हणजे काय असतात? तर जसं आपण म्हटलं की सुपर फूड्स म्हणजे खूप सारे क्वालिटीज असलेलं, तसं फंक्शनल फूड्समध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात. म्हणजे ते पदार्थ जे आहेत हे डायबिटीसवर जसं औषधं ऍक्ट करतात ना, त्या पद्धतीने औषधी गुण देतात. तर डायबिटीससाठी त्याच्यामध्ये मेथी दाणे आले, कारलं आलं, आवळा आला, दालचिनी पावडर आली, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फंक्शनल फूड्स आहेत डायबिटीससाठी. मिलेट्सचा वापर करताना तुम्ही दिवसभरातनं एखाद्या वेळेस तुम्ही ते घेऊ शकता किंवा दोन्ही वेळा घेऊ शकता, डिपेंडिंग ऑन की तुम्हाला ग्लूटन सेन्सिटिव्हिटी आहे का. तुमच्यामध्ये जर का ग्लूटन इंटॉलरन्स असेल तर तुम्ही पूर्ण वेळ प्रत्येक वेळी तुम्ही मिलेट्सच खाण्यामध्ये, म्हणजे तृणधान्य खाण्यामध्ये घेतली तर चालतात. पण जर का तुम्हाला ग्लूटन इंटॉलरन्स नसेल तर तुम्ही गहू देखील खाण्यामध्ये ठेवलं तर चालतं. पण गहू असू दे किंवा कोणतंही धान्य असू दे, हे आपल्याला चालतंय म्हणून तो पदार्थ खूप जास्त खाणं म्हणजे डायबिटीस. लोक मेन चूक काय करतात मी सांगते तुम्हाला, की ते मला साखर चालत नाही म्हणून ते चहाचा साखर बंद करतात, पण ते गुळ घालायला सुरू करतात. पण साखर आणि गुळामधून आपल्याला तेवढीच ग्लुकोज मिळत असते, त्यामुळे ते केल्यामुळे तुमच्या डायबिटीसमध्ये काय किंवा ब्लड शुगर लेवल्स कमी करण्यात काही फरक पडत नाही. मग त्यांना काय वाटतं की ठराविक गोष्टी साखर वाढवणाऱ्या आहेत माझ्या रक्तातल्या, त्या मला बंद करायच्या आहेत. जसं की भात आला, साखर आली, गूळ आला, मध आला, तसंच जी साखर आपल्याला मिळते ती फक्त या सगळ्या गोष्टींमधून मिळत नाही तर ती बऱ्याच गोष्टींमधून मिळते. सगळी धान्य जी असतात ती शेवटी ना त्याचं ग्लुकोजमध्येच रुपांतर होतं, आपल्याला ती मिळते. मग ते ह्या गोष्टी अवॉइड करतात. पण गहू असेल, जसं तुम्ही मिलेट्स म्हणाला, तर ते मिलेट्स असतील, दूध असेल, फळं असतील, हे खूप जास्त प्रमाणात खातात. मग त्याने मिळणारी साखर ती खूप जास्त होऊन तुमचं ब्लड शुगर कंट्रोलमध्ये मग राहत नाही. त्यामुळे मिलेट्सचा जरी तुम्ही वापर केला, चांगली गोष्ट आहे ती, पण तिचा वापर सुद्धा फार प्रमाणात करायला पाहिजे. म्हणजे दिवसातून एकदा, ते पण किती, तर आपली बशी जी असते बशीच्या साईजची एक भाकरी किंवा दीड भाकरी.
2: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण मधुमेहातील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास। लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा। सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी।

0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अशफाक अत्तार यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील जलसंपत्तीचा महत्व

चा आधार असलेल्या चांदोली धरणाची माहिती जाणून घेणार आहोत. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात वारणा नदीवर उभारलेलं चांदोली धरण हे या परिसरातील एक महत्वपूर्ण जलस्रोत आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं हे धरण केवळ पाणीसाठ्यासाठीच नाही तर पर्यावरण, शेती आणि पर्यटन या तिन्ही दृष्टीनं

0: पर्यटन या तिन्ही दृष्टीनं अत्यंत महत्वाचं मानलं जातं. या धरणाचं बांधकाम 20व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्ण झालं. वारणा खोऱ्यातील पाणी अडवून शेतीसाठी शाश्वत सिंचन व्यवस्था निर्माण करणं हा या धरणामागचा मुख्य उद्देश होता. आज या धरणामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला पाणी पुरवठा होतो आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली आहे. पावसाळ्यात चांदोली धरण परिसराचं रूप अतिशय मनमोहक दिसतं. सह्याद्रीच्या डोंगर रांगांवरून वाहणारे धबधबे, हिरवीगार झाडी आणि दाट धुके यामुळे हा परिसर जणू स्वर्गभूमीच वाटतो. धरणाच्या विस्तीर्ण जलाशयात आकाशाचं प्रतिबिंब दिसतं आणि निसर्गप्रेमींसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरतो. चांदोली धरण हे केवळ जलसाठा नाही तर ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा एक महत्वाचा भाग आहे. या परिसरात घनदाट जंगल असल्यामुळे येथे विविध वन्यजीवांचं अस्तित्व आढळतं. बिबट्या, गवा, सांबर, अस्वल आणि विविध पक्ष्यांच्या प्रजाती येथे मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यामुळे हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीनेही अत्यंत समृद्ध आहे. या धरणाच्या जलाशयामुळे परिसरातील हवामानावरही सकारात्मक परिणाम होतो. पर्जन्यमानाचे संतुलन राखण्यात आणि भूजल पातळी वाढवण्यात या धरणाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्याही काही प्रमाणात दूर झाली आहे. चांदोली धरणाची साठवण क्षमता ही 34.40 TMC इतकी आहे. धरणाच्या बांधकामापासून 2015चा अपवाद सोडला तर धरण दरवर्षी 100% भरले आहे. येथील पावसाचं प्रमाण हे 3 ते 5 हजार मिलीमीटर इतकं आहे. अलीकडच्या काळात चांदोली धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टीनेही लोकप्रिय होत आहे. शांत वातावरण, निसर्ग सौंदर्य आणि डोंगर रांगांचा विहंगम देखावा यामुळे अनेक पर्यटक येथे भेट देतात. मात्र हा परिसर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील क्षेत्रात असल्यामुळे येथे वन विभागाचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. स्थानिक ग्रामस्थांचे जीवनही या धरणाशी घट्ट जोडलेलं आहे. मासेमारी, शेती आणि पर्यटन सेवा यामधून अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो. त्यामुळे हे धरण केवळ पाण्याचा स्रोत नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ ठरला आहे. निसर्ग विकास आणि वन्यजीव संवर्धन यांचा सुंदर संगम असलेलं चांदोली धरण हे पश्चिम महाराष्ट्राच्या प्रगतीचं एक महत्वाचं प्रतीक आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी अश्पा कत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: FM बँड 101.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाले आहेत. आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष. पण तत्पूर्वी काही व्यावसायिक जाहिराती.
3: मूळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशनशिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
4: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
3: मोबाईल 94-23-87-89.
5: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
6: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
5: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
6: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
5: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
3: मुळव्यात भगंदर

0: फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज।
1: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन, संपर्क पांचाळ हॉस्पिटल, एसपी ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड।
2: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे। तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा।
3: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण।
4: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू।
3: एमए आणि एमकॉम प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या।
4: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे।
3: प्रवेशासाठी फक्त टीसी आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती।
4: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61।
3: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी।
5: राम रतन बीएससी नर्सिंग कॉलेज भोकर इथं एएनएम जीएनएम नर्सिंग कोर्स साठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे चालू आहे। पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू। संपर्क जीवन ज्योती हॉस्पिटल भोकर, मोबाईल 94236-57002।
6: नांदेड महानगरपालिकेचे गटनेते माननीय इंजिनियर प्रशांत इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त प्राध्यापक विठ्ठल कांगणे सरांचा झेंजी समोरील आव्हाने या विषयावर तरुणांशी संवाद बुधवार दिनांक 23 सप्टेंबर 2026 वेळ दुपारी 3 वाजता, स्थळ कुसुम सभागृह, व्हीआयपी रोड, नांदेड। हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा। आवाहन इंजिनियर प्रशांत इंगोले, वाढदिवस संयोजन समिती, नांदेड।
7: श्रोतेहो, आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष। इतिहासकार ग्रँट डफचा स्मृती दिन 23 सप्टेंबर 1858। सत्यशोधक समाजाची स्थापना 23 सप्टेंबर 1873। प्रसिद्ध हिंदी कवी रामधारी सिंह दिनकर यांचा जन्मदिन 23 सप्टेंबर 1908। समाजवादी नेते युसुफ मेहर अली यांचा जन्मदिन 23 सप्टेंबर 1903। नाटककार मामा वरेरकर यांचा स्मृतिदिन 23 सप्टेंबर 1964। अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा स्मृतिदिन 23 सप्टेंबर 1991। श्रोतेहो, हे होते आजचे दिनविशेष।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 7 वाजत आहेत. आता ऐकूयात ग्राहक केंद्रीय कार्यक्रम.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
2: पी ए माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक शिवाजीनगर नांदेड
1: अवश्य भेट द्या.
2: शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक सुविधा, मोतीबिंदूवर अचूक निदान आणि उपचार. मोतीबिंदू थांबवा, दृष्टी मिळवा. संपर्क 95 27 23 28 28.
1: श्रोते हो, डोळे हे आपल्या शरीरातील अनमोल देणं आहे. जग पाहण्याची, स्वप्न रंगवण्याची ताकद देणारी दृष्टी. या डोळ्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं, कारण डोळे हे खूप नाजूक असतात. डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याविषयी नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर तुकाराम माने आपल्याला माहिती सांगत आहेत. ऐकूया डॉक्टर माने यांचा वैद्यकीय सल्ला.
3: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर माने, आय स्पेशलिस्ट, शिवाजीनगर नांदेड येथे कार्यरत आहे. आज आपण नेत्रदानाविषयी बोलूयात. नेमकं नेत्रदान म्हणजे काय आहे आणि नेत्रदान केल्यानंतर कोणाला त्याचा फायदा होतो ह्याविषयी आपण बघूयात. नेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर आपल्या डोळ्यातील उपयोगी कॉर्निया म्हणजे बुबुळ गरजू व्यक्तीला दृष्टी मिळवून देण्यासाठी दान करणे म्हणजे नेत्रदान होय. नेत्रदानातून मिळालेला बुबुळ नेत्रपिढीत तपासला जातो आणि वैद्यकीय निकषानुसार बुबुळामुळे दृष्टी गमावलेल्या रुग्णावर प्रत्यारोपण केले जाते. विशेषतः कॉर्निया म्हणजे बुबळाच्या आजारामुळे किंवा दुखापतीमुळे

0: दृष्टी कमी झालेल्या व्यक्तींना याचा मोठा फायदा होतो. एखाद्या व्यक्तीने जिवंत असताना नेत्रांची इच्छा कशी नोंदवावी, त्यासाठी कोणती प्रक्रिया आहे याविषयी आपण आता बघूया. व्यक्तीने जिवंत असताना नेत्रदानाचा संकल्प किंवा प्रतिज्ञापत्र नोंदवू शकतो. जवळच्या अधिकृत नेत्रपेढीशी किंवा संबंधित संस्थेशी संपर्क करून नेत्रदानाची इच्छा नोंदवता येते. मात्र एक महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ कार्ड किंवा फॉर्म भरल्याने नेत्रदान आपोआप होत नाही. मृत्यूनंतर कुटुंबियांनी नेत्रपेढीला त्वरित माहिती देणे आणि आवश्यक संमती व प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्वाचे आहे. नेत्रदानासाठी वयाची काही मर्यादा असते का? चष्मा असलेली व्यक्ती, वृद्ध व्यक्ती किंवा डोळ्याचा काही आजार असलेली व्यक्ती नेत्रदान करू शकते का हे आपण बघूयात. नेत्रदानासाठी फक्त वय पाहून व्यक्तीला अपात्र ठरवले जात नाही. वृद्ध व्यक्ती किंवा चष्मा वापरणारी व्यक्तीही नेत्रदान करू शकते. मोतीबिंदू झालेले ऑपरेशन जी व्यक्ती किंवा चष्म्याचा नंबर असणे हे स्वतःहून नेत्रदानाला अडथळा ठरत नाही. मृत्यूनंतर नेत्रपेढीची वैद्यकीय टीम परिस्थितीचा आढावा घेते आणि कॉर्निया म्हणजे बुबुळ प्रत्यारोपणासाठी योग्य आहे की नाही हे ठरवते. त्यामुळे माझे वय झाले आहे, मला चष्मा आहे, म्हणून नेत्रदान करू शकत नाही हा निव्वळ गैरसमज आहे आणि तो दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. मृत्यूनंतर किती वेळेत नेत्रदान करणे आवश्यक आहे आणि कुटुंबियांनी याची काय काळजी घ्यावी हे आपण बघूया. साधारणपणे मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर आणि साधारणतः 6 तासाच्या आत नेत्रदानाची प्रक्रिया करणे अत्यंत महत्वाचे असते. त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर वेळ न घालवता नेत्रपेढीशी संपर्क करणे अत्यंत महत्वाचे आहे. तोपर्यंत कुटुंबियांनी नेत्रपेढीला तातडीने फोन करावा. मृत्यू व्यक्तीचे डोळे हळूवारपणे बंद ठेवावेत. लक्षात घ्या, डोळे बंद करणं अत्यंत गरजेचं आहे. पंखा किंवा एसीचा थेट वारा डोळ्यावर लागू नये याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास डोके थोडे उंच ठेवावे. नेत्रपेढीची टीम येईपर्यंत शरीराची डोळ्याची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्या जाण्यानंतरही कोणाच्या आयुष्यात प्रकाश राहू दे. नेत्रदान करा, अंधार दूर करा, जीवनात प्रकाश आणा. नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धन्यवाद. मी डॉक्टर माने. आमची दुसरी शाखा माहेश्वरी चौक उमरखेड येथे आहे आणि मी दर शनिवारी उमरखेड येथे व्हिजिट असते. आणि आमची तिसरी शाखा नायगाव येथे आहे, हेडगेवार चौक मेड्यावर कॉम्प्लेक्स येथे आहे आणि मी तिथे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी नायगाव बाजार येथे असतो.
1: डोळ्यातून जग दिसतं सुंदर, जपा त्यांना, ठेवा निरोगी निरंतर. डोळे हे आपल्याला दृष्टी देतात, त्यांची काळजी घ्या, वेळेवर तपासणी करा. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट, काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
2: पीए माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक शिवाजीनगर नांदेड, संपर्क 95 27 23 28 28.
1: डोळे हे अनमोल गडे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक.
3: श्रोतेहो, आताचा पानग्रह केंद्रीय कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405251520.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.

0: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
2: फोन फरमाईश.

0: FM-band 101.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
1: सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
2: अगं तात्काळ एवढं आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
2: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
2: आजच कॉल करा
1: 9637 35 49 85
2: 9637 3549 85.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक तसंच पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान, अभिनेते अनंत नाग यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्ण पदक. आता सविस्तर बातम्या. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासंदर्भात आजपासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: गेल्या बैठकीत दिलेल्या सूचनांप्रमाणे

0: आता जवळपास जो प्राथमिक डेटा आहे तो सगळा कलेक्ट करण्यात आलेला आहे आणि त्याच्या आधारावर दुष्काळाच्या संदर्भातली पहिली आपली जी अधिसूचना आहे ही शनिवारपूर्वी आम्ही काढणार आहोत, ज्याच्यामध्ये दुष्काळ कुठे आहे आणि त्याच्या काय उपाययोजना आहेत या संदर्भातली जी अधिसूचना असेल, एखादा भाग सुटला तर तो भाग त्यानंतर समाविष्ट करता येईल अशा प्रकारची तजवीज ठेवण्यात आलेली आहे.
1: दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे. या संदर्भात वेळोवेळी घ्याव्या लागणाऱ्या निर्णयाचे सर्वाधिकार या उपसमितीला देण्यालाही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना आपलं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही देत शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहाची जबाबदारी आपला पक्ष पार पडेल असं सांगितलं. ते म्हणाले,
2: पिण्याच्या पाण्याचं नियोजन, चाऱ्याचं नियोजन, या सगळ्या जे काही त्याच्यावर देखील चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये जे काही दुष्काळाला सामोरं जावं लागेल याची तजवीज जी आहे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केली जाईल. ज्या शेतकऱ्यांच्या मुलींची लग्न धरली असतील त्याचं देखील जबाबदारी शिवसेना घेईल. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही.
1: कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करून वर्ष 2009 मंजूर आकृतीबंध तात्पुरता कायम ठेवण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर जिल्ह्यात दुष्काळ सदृश भागाची पाहणी करणार आहेत. निलंगा तालुक्यात तसंच औसा तालुक्यातल्या खरोसा इथं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची ते पाहणी करतील. या दौऱ्यात मुख्यमंत्री प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक नुकसानीची आणि पाणी उपलब्धतेची परिस्थिती जाणून घेणार आहेत. पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात तातडीनं दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. त्यांनी काल जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेऊन या मागणीचं निवेदन सादर केलं. लातूर जिल्हा परिषदेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत पावसाअभावी आणि पाण्याच्या टंचाईमुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षातल्या सदस्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. लातूर जिल्हा तातडीनं दुष्काळग्रस्त जाहीर करावा, पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीनं मार्गी लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत असे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. सेवा संकल्प अभियानांतर्गत शेतकरी आणि ग्रामस्थांनी जलसंधारण कामांचे प्रस्ताव सादर करावेत असंही सांगण्यात आलं. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात 60 कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्यात येईल. या कार्यालयांमध्ये शासकीय अधिकारी असतील, मात्र पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाच्या व्यवस्थेसाठी खासगी आस्थापनांचा सहभाग घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक तसंच पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघांसाठी येत्या 23 ऑक्टोबर रोजी मतदान तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना काल प्रदान करण्यात आला. गुजरातमध्ये केवाडिया इथं झालेल्या 72व्या राष्ट्रीय

0: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अनंत नाग यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आर्टिकल 370 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ तर श्रीकांत या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा रौप्य कमळ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामी गौतम हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर कार्तिक आर्यन तसंच मामुटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराचं रौप्य कमळ देऊन गौरवण्यात आलं. वीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडायाला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्म, तर गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. स्टार्टअप इंडिया हा उपक्रमही याचाच एक भाग आहे. याविषयी जाणून घेऊ.
1: केंद्र सरकारनं नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया उपक्रमाची जानेवारी 2016 मध्ये सुरुवात केली. देशात नाविन्यपूर्ण व्यवसायांना चालना देणं, रोजगार निर्मिती वाढवणं आणि उद्योजकतेसाठी पोषक वातावरण तयार करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. नुकत्याच झालेल्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधानांनी या उपक्रमाचं यश अधोरेखित केलं. ते म्हणाले,
2: आज भारत में एक स्टार्टअप रिवॉल्यूशन हो रहा है. 2 लाख के अधिक स्टार्टअप और 120 से अधिक यूनिकॉर्न्स के साथ भारत आज ग्लोबल सॉल्यूशंस का हब बन रहा है. हमारे स्टार्टअप एआई, एजुकेशन और हेल्थ केयर को ट्रांसफॉर्म कर रहे हैं, ग्रीन हाइड्रोजन और बैटरीज पर काम कर रहे हैं और डिफेंस और स्पेस में भी नए फ्रंटियर्स पार कर रहे हैं.
1: स्टार्टअप इंडिया हा देशातील उद्योजकता आणि नवोपक्रमाच्या परिसंस्थेतील महत्वाचा सरकारी उपक्रम म्हणून पुढे आला आहे.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघानं श्रीलंकेचा 147 धावांनी पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं दिलेल्या 217 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 16व्या षटकात केवळ 69 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात 79 धावा करणारी भारताची स्मृती मंधाना ही 11,000 धावा काढणारी जगातली पहिली महिला फलंदाज ठरली आहे. या स्पर्धांमध्ये कबड्डीत भारतीय पुरुष संघानं दक्षिण कोरियाला 63-31 असं पराभूत केलं. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं थायलंड संघाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जलतरणात 100 मीटर मेडले प्रकारात भारतीय पुरुष संघानं 4थं स्थान मिळवत अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं. तर बॅडमिंटनमध्ये भारतीय पुरुष संघानं यजमान जपान संघाचा 3-0 पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हवामान. संपूर्ण मराठवाड्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातल्या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे आजपासून पुढचे 4 दिवस विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
3: FM बँड 101.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र.

0: मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
1: अगं बेटा नक्की बस. एच आय व्ही साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
2: आजही एच आय व्ही विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी एच आय व्ही तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. एच आय व्ही टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
2: एच आय व्ही म्हणजे शेवट नाही, ए आर टी उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला भेदभाव न करता एच आय व्ही रुग्णांना आधार देऊया.
2: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
3: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
4: आरबीआय सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.
5: आपुलकीचा संवाद.

0: संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405251520.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:10.
4: फोन फरमाईश.

आप ऐकत आहत आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण श्रोते हो सकाळचे 7:25 होत आहेत। आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे दिलखुलास हा कार्यक्रम आम्ही आता सक्षेपित करीत आहोत।

0: शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे.
1: सर नमस्कार.
2: सर्वांना माझा नमस्कार.
1: सर, समृद्धी महामार्गाचं जेव्हा तुम्ही प्लॅनिंग केलं, नियोजन केलं, तर तेव्हा ह्या दोन गोष्टींचा समतोल कशा पद्धतीने साधला गेला, निसर्ग आणि विकास?
2: नाही, निश्चितच. म्हणजे आता कुठलाही मोठा प्रकल्प करताना एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स हे पहिले लागतं त्या प्रोजेक्टसाठी. समृद्धी महामार्गाच्या बाबतीत सुद्धा आम्ही एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आधीच घेतले, त्यांनी पण अटी टाकल्या होत्या. काय काय म्हणजे मेजर्स घ्यायला पाहिजे, मिटिगेशन मेजर्स काय काय करायला पाहिजे, त्याबद्दल आम्ही मिटिगेशन मेजर्स केलेले आहेत. या ठिकाणी एव्हेन्यू प्लांटेशन आणि जे काही मिडियन प्लांटेशन असं म्हणून साधारणतः 33 लाख एवढं, म्हणजे रोपटे प्लस तुमची काही एव्हेन्यू प्लांटेशन आहे असं प्लांटेशन 33 लाखाचं, 33 लाख सॅपलिंग्स त्यावेळेस आम्ही या महामार्गासाठी वापरले गेले आहेत. प्रत्येक 500 मीटरवरती रेन वॉटर हार्वेस्टिंग पण आम्ही केलेलं आहे, म्हणजे एव्हरी 500 मीटरवरती रेन वॉटर हार्वेस्टिंग झालेलं आहे. शेततळी आता मी मगाशी शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने शेततळी आम्ही निर्माण करतोय, तशी 1000 पेक्षा जास्त शेततळी पण या ठिकाणी समृद्धी महामार्गावरती आम्ही केलेली आहेत बाजूनी. दुसरे 100 ठिकाणी असे चेक डॅम्स पण केलेले आहेत, ज्यायोगे म्हणजे त्या चेक डॅमच्या मध्ये तिथे पण वॉटर सोर्सेस होऊन पाण्याची पातळी तिथे वाढलेली आहे, ते केलं आहे. पर्यावरणाच्या म्हणजे संवर्धनासाठी आम्ही फ्लॅग्सचा पण वापर केला आहे महामार्गाच्या बांधकामामध्ये. जे पॉन्डॅश असते म्हणजे वेगवेगळे जे काही हे थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत, त्यातनं जे काही वेस्ट अशी ती ऍश असते, त्याचा वापर पण आम्ही बांधकामामध्ये केलेला आहे, म्हणजे नागपूरच्या पट्ट्यामध्ये त्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. दुसरं सोलार पॉवर एनर्जी, त्याचं पण आम्ही उद्दिष्ट ठेवलं आहे समृद्धी महामार्गावरती. एक साधारणतः 211 मेगावॅटचं आमचं उद्दिष्ट आहे, त्यापैकी 9 मेगावॅट आम्ही आता ऍक्टिव्हेट केलं आहे. 30 मेगावॅटचं काम सुरू आहे. 44 मेगावॅटचे टेंडर्स आता आम्ही अलॉट केले आहेत. साधारणतः 83 मेगावॅटचं जे आहे हे मार्गी लागलेलं आहे. आणि 1400 मेगावॅटचा एक नवीन आम्ही आता प्लॅन तयार केला.
1: म्हणजे
2: समृद्धी महामार्गाच्या बाजूने 1400 मेगावॅटचं एवढं म्हणजे रिन्युएबल एनर्जी निर्माण करण्याचं आमचं एक नवीन उद्दिष्ट आम्ही ठेवलं आहे. त्यामध्ये एक इनोव्हेटिव्ह असा कन्सेप्ट आम्ही राबवतो आहे. त्या ठिकाणी आता सोलार पॅनल जे आहेत, जेवढे हाय एम्बँकमेंट्स आहेत, त्या हाय एम्बँकमेंटच्या स्लोपवरती आम्ही सोलार पॅनल्सचा वापर करू. आणि अलॉंग द एक्सप्रेस वे म्हणजे एक्स्ट्रीम एजला दोन्ही साईडला असे विंड टर्बाईन्स बसवणार आहे. म्हणजे विंड टर्बाईन्स सर्टन डिस्टन्सवरती थ्रू आउट विंड टर्बाईन्स असतील असे. म्हणजे जेव्हा पावसाच्या दिवसामध्ये सोलारसाठी तुम्हाला म्हणजे जे काय म्हणजे हे पाहिजे, म्हणजे तुम्हाला सूर्य वगैरे पावसाळ्यामध्ये कमी विजिबल असतो, तेव्हा त्यामुळं त्यांना ते पॉवर जनरेट करता येत नाही म्हणजे सोलार पॅनल्सना. अशा वेळेस हे विंड टर्बाईन्स जे आहेत, म्हणजे 700 किलोमीटर लांबी दोन्ही साईडने हे विंड टर्बाईन्स असतील, हे थ्रू आउट म्हणजे अगदी रात्रीला सुद्धा पावसात सुद्धा ते पूर्ण विंड टर्बाईन्स जे ऑटोमॅटिकली हवेने फिरत राहतील, त्यायोगे सुद्धा एक पॉवर जनरेशन या महामार्गावरती केलं जाईल. तर 1400 मेगावॅटचं असं आम्ही एक प्लॅनिंग या ठिकाणी केलेलं आहे. आणि नजीकच्या भविष्यकाळामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही हे पूर्ण करू आणि हे बीओटीमध्ये करण्याचं आमचं नियोजन आहे.
1: अच्छा.
2: म्हणजे महामंडळाला या प्रोजेक्टसाठी लागणारा खर्च जो आहे तो महामंडळाला टाकायची गरज भासणार नाही. आम्ही बीओटीवरती हा फिजिबल होतोय, फिजिबिलिटी रिपोर्ट आमचा याचा पूर्ण झाला आहे आणि लवकरच हे मोठ्या प्रमाणात 1400 मेगावॅट रिन्युएबल पॉवर जनरेशनचं उद्दिष्ट आम्ही या महामार्गावरती पूर्ण करू.
1: नक्कीच सर. आणि याद्वारे खूप मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही काय सांगाल सर, कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतर आज वाहतुकीमध्ये किती फरक पडलाय आणि किती फायदा लोकांना होतोय?
2: कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यामुळे खूप मोठा फरक पडलाय. मुंबई पुण्यात जे काही अंतर आहे ते पूर्वी 94 किलोमीटर अंतर होतं 2 पॉईंटमध्ये, म्हणजे कळंबोली ते वेस्टर्ली बायपास जिथे हा एक्सप्रेस वे मिळतो तिथंपर्यंत जे अंतर हे 94 किलोमीटर होतं. आता कनेक्टिंग लिंक झाल्यामुळे ते अंतर 6 किलोमीटरनी कमी झालंय, म्हणजे 88 किलोमीटरचा प्रवास झालाय आणि वेळेमध्ये बचत झाली आहे. म्हणजे पूर्वी

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्गांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे

0: जेव्हा घाट रस्त्याने आम्ही प्रवास करायचो म्हणजे जुना नॅशनल हायवे आणि एक्सप्रेस वे एकत्रित त्या 19 किलोमीटरमध्ये जेव्हा एकत्रित रन व्हायचे तर तिथे वाहनाची कोंडी व्हायची. त्या ठिकाणी 16 असे शार्प कर्व्ह होते, असे वळणं होते. काही ठिकाणी तर 60 मीटर डायमीटरचे असे कर्व्ह होते, शार्प कर्व्ह होते. उतार होते, स्टीप उतार, म्हणजे 7% पर्यंत असे स्टीप उतार होते. जास्तीत जास्त 3 ते 3.5% उतार असायला हवा आयआरसी कोड प्रमाणे. 7% पर्यंत असे उतार त्या घाट पोर्शन मध्ये होते, त्यामुळे त्या ठिकाणी जी वाहतूक कोंडी होती त्या वाहतूक कोंडीमधनं आता सुटका झालेली आहे. आणि 30 ते 45 मिनिट एवढी वेळेची बचत आता या कनेक्टिंग लिंकमुळं झालेली आहे. आणि सोबतच फ्युएल बचत पण झालेली आहे. दररोज आपण जे काही वाहनांचा प्रवास या महामार्गावरनं होतोय त्यामुळे 1 कोटी रुपयाची इंधन बचत दररोज होते आहे.
1: 1 कोटी रुपयांची
0: इंधन बचत होते असा एक फायदा झालाय. आणि दुसरं कसं झालंय की अंतर कमी झाल्यामुळं, प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळं आता उद्योगधंदे पण आता त्या ठिकाणी झपाट्याने वाढीस लागलेले आहेत.
1: बरोबर आहे सर. हा कनेक्टिंग लिंकच्या विस्तारीकरणाचा काही उपक्रम सुरू आहे का?
0: नाही, आता हा एक्सप्रेस वे जेव्हा त्या काळामध्ये बांधला गेला 2002 मध्ये तेव्हा 3+3 लेन 6 लेनचा असा एक्सप्रेस वे बांधला गेला. आता जेव्हा आपण या घाट पोर्शन मध्ये येतो, घाट पोर्शन मध्ये सुद्धा 3+3 6 लेनचा आता एक्सप्रेस वे प्लस हायवे ट्राफिक असं घाट पोर्शन मध्ये आहे. मिसिंग लिंक आता कनेक्टिंग लिंक जो झाला आहे तो कनेक्टिंग लिंक आहे तो 4+4चा आहे. आणि त्या ठिकाणी एक इमर्जन्सी लेन आहे, म्हणजे एज वेल एज 5+5 लेनचं हा कनेक्टिंग लिंक आहे. आता या ठिकाणी घाट पोर्शनमध्ये 5+5ची म्हणजे 5+5ची लेनची सुविधा आहे आणि 3+3ची ती सुविधा आहे. म्हणजे तसं आता 3+3 आणि 5+ म्हणजे 8+8ची सुविधा आता घाट पोर्शनमध्ये झालेली आहे. आणि हायवे जो आहे आता 3+3चा आहे. आता आम्ही हायवेचं एक्सपान्शन करायचं ठरवलंय. 3+3 वरून आम्ही आता 5+5चा एक्सप्रेस वे जो रुंदीकरण करायचं ठरवलंय. आणि आता कॉन्क्रीट रस्त्याचं जे लाईफ आहे ते 30 वर्ष असतं. म्हणजे जेव्हा आम्ही त्याचं संकल्पन करतो, जेव्हा डिझाईन करतो रस्त्याचं, तर 30 वर्ष त्याचं लाईफ कन्सिडर करून आम्ही त्याचं डिझाईन करत असतो. आणि 2000 ते 2002 या काळामध्ये हा महामार्ग पूर्ण झालाय, म्हणजे 2030 पर्यंत या महामार्गाचं लाईफ संपलेलं असेल. म्हणून संपूर्ण महामार्ग जो आहे त्याचे जे काही कॉन्क्रीट पॅनल्स आहेत ते पूर्ण आम्ही रिप्लेस करणार आहोत. म्हणजे नव्याने कॉन्क्रीटचा रस्ता होईल, 3+3 लेनचा जुना असलेला सुद्धा. आणि सोबतच आणखीन 2 लेनचं वायडनिंग होईल आणि त्या 2 लेनच्या बाजूला 3 मीटरचं परत पेवड साईड शोल्डर त्या ठिकाणी असेल. म्हणजे एज गुड एज तो 5+5चा जरी मी म्हणालो तरी 3 मीटरची एक पेवड साईड शोल्डरची लेन असल्यामुळे तो 6+6चा असा एक्सप्रेस वे या ठिकाणी होईल. आणि त्यामुळं परत आणखीन जी कनेक्टिव्हिटी आहे मुंबई पुण्यातली आणखीन फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी होईल आणि जे सर्व्हिस लेवल आहे रस्त्याची ती इम्प्रूव्ह झालेली असेल.
1: महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणजे नागपूर, तर समृद्धी महामार्ग हा देखील एक खूप चांगला असा महामार्ग आहे ज्याने अनेक भाग जोडले गेलेले आहेत. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की शेतीमध्ये, व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये, पर्यटनामध्ये देखील फरक पडलेला आहे, तर समृद्धी महामार्गाबद्दल आम्हाला आवडेल.
0: समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाच्या दृष्टीने एक माइलस्टोन प्रोजेक्ट आहे. हा एक गेम चेंजर प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र राज्यासाठी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि 2019 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली. आणि जेव्हा या प्रकल्पाला सुरुवात झाली तेव्हा लँड एक्विजिशन हे मोठं चॅलेंज होतं त्या काळामध्ये. तेव्हा विभागाचे आमचे माननीय मंत्री एकनाथजी शिंदे साहेब विभागाचे मंत्री होते, ते प्रत्यक्ष मैदानात उतरले लँड एक्विजिशनसाठी. आणि लोकांचा विरोध होता अशा ठिकाणी कन्सेंट बेसवरती जे आम्ही लँड एक्विजिशन केलं, लोकांच्या संमतीने जे लँड एक्विजिशन केलं, म्हणजे 94% आसपास लँड एक्विजिशन आम्ही कन्सेंट बेसवरती केलं. कन्सेंट बेसवरती केल्यानंतर त्यांना आम्ही डिरेक्टरच्या किंवा जो काही मार्केट रेट असेल त्याच्या पैकी जो हायेस्ट रेट असेल त्याच्या 5 पटीमध्ये मोबदला दिला आणि 94% लोकांनी कन्सेंट दिले. तर अशा ठिकाणी पहिलं जे सेट झालं समृद्धी महामार्गाचं त्याच्यावरती साक्षीदार म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिली स्वाक्षरी केली आहे आणि तिथून खऱ्या अर्थाने लँड एक्विजिशनला सुरुवात झाली. लँड एक्विजिशनमध्ये आम्ही कुठे थांबलो नाही, नॉनस्टॉप लँड एक्विजिशन आम्ही 10 महिन्यामध्ये पूर्ण केलं. 2-3 ठिकाणी विरोध होता. म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं जवळचं पळशी गाव आहे आणि सिन्नर जवळचं शिवरी आणि घोरवड हे गाव आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेऊन त्यावरती आम्ही उपाययोजना करून त्या भागातलं पण ज्ञान एक्विजिशन केलं. आणि हा महाकाय प्रकल्प जो आहे तो 2019 आम्ही सुरू केला आणि 2022 म्हणजे 701 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. तर 520 किलोमीटर हा जो महामार्ग आहे म्हणजे नागपूरला शिवमडक्याला हा सुरू होतो रिंग रोडवरनं तर शिर्डीपर्यंत 520 किलोमीटर शिर्डीचं चेंज आहे, त्या ठिकाणी इंटरचेंज आहे शिवमडक्याचं. तर तो जो पोर्शन आहे 520 किलोमीटरचा तो आम्ही डिसेंबर 2022 वाहतुकीस खुला केला. म्हणजे साधारणतः एक 3 वर्षाच्या टप्प्यामध्ये 520 किलोमीटरचं काम आम्ही महामार्गाचं पूर्ण केलं. आणि पुढचे जे टप्पे आहेत म्हणजे शिर्डीनंतरचा पुढचा टप्पा जो होता भरवीर होता, भरवीर 600 किलोमीटर आहे, भरवीर 625 किलोमीटरला इगतपुरी आहे, तो नंतर पुढच्या टप्प्यामध्ये. आणि शेवटचा टप्पा जो आहे 701 किलोमीटर आमना म्हणजे जिथं हा महामार्ग संपतो ते आम्ही जून 2025 शेवटचा टप्पा ओपन केला. तर हा महाकाय प्रकल्प याच्यासाठी म्हणतोय की याच्यामध्ये 1903 पुलाची बांधकाम आम्ही केली या काळामध्ये. 1903 छोटी मोठी पुलं या काळामध्ये बांधली आणि 7 याच्यामध्ये बोगदे आहेत.
1: अच्छा,
0: 7 बोगद्यापैकी सर्वात मोठा बोगदा जो आहे कसारा घाटामधला 7.8 किलोमीटरच्या अशा ट्यूब्स आहेत त्या ठिकाणी. तर तो सगळ्यात मोठा बोगदा आणि सगळ्यात जास्त रुंदीचा त्यावेळेस म्हणजे आता मिसिंग लिंक बोगदा हा देशातलाच नाही तो जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाचा. आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण झालेली आहे. तसं प्रमाणपत्र गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने येऊन लोकार्पणाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रमाणपत्र पण सुपूर्द केलं आहे. पण त्या काळामध्ये म्हणजे याच्या आधी हा 17.50 मीटरचा असा सगळ्यात रुंद देशातला हा बोगदा होता समृद्धी महामार्गाचा कसारा घाटातला. आणि तो सगळ्यात सुरक्षित म्हणजे ते बांधकाम जेव्हा केलं ते एकही ऍक्सिडेंट त्या बोगद्यामध्ये झाला नाही आणि त्या बोगद्याला सेफ्टीचे 17 अवॉर्ड्स मिळालेले आहेत.
1: बरं,
0: ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलनी पण त्याला अवॉर्ड दिलेला आहे. इतक्या सुरक्षितपणे ते बोगद्याचं काम आम्ही केलेलं आहे. तर म्हणजे बोगद्याची कामं असतील, पुलाची कामं असतील आणि काँक्रीटचा रस्ता आहे थ्रू आउट 701 किलोमीटर मध्ये.
1: बरोबर, आणि तो खूप लांबीचा देखील
0: 701 किलोमीटर लांबीचा आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट जरी वेगवेगळे असले तरी एकाच काळात झालेला हा लॉंगेस्ट एक्सप्रेसवे आहे देशातला.
1: श्रोते हो, रस्ते आणि महामार्ग हे केवळ प्रवासाचे माध्यम नसून राज्याच्या आर्थिक प्रगतीचे महत्वाचे आधारस्तंभ आहेत. आधुनिक दळणवळण व्यवस्था निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती आजच्या भागातून आपल्याला मिळाली. या प्रकल्पांच्या माध्यमातून प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ करण्यासोबतच महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देण्याचा प्रयत्न केला जातोय. या महत्वपूर्ण संवादासाठी माननीय श्री अनिलकुमार गायकवाड सर यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात या विकास प्रवासातील आणखी काही महत्वपूर्ण पैलू जाणून घेऊया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

FM बँड 101.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूयात भावगीतांवर आधारित कार्यक्रम भावधारा.

भावधारा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरातील सुरेश भट यांची रचना रवी दाते यांनी संगीतबद्ध केलेलं हे भावगीत.

0: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94 23 13 87 89.
2: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
3: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.
4: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
1: रामरतन BSc नर्सिंग कॉलेज भोकर इथं ANM GNM नर्सिंग कोर्स साठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे चालू आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू. संपर्क जीवन ज्योती हॉस्पिटल भोकर, मोबाईल 94 236 57 002.
5: श्रोतेहो कार्यक्रमात ऐकूया आता सुरेश वाडकर यांच्या स्वरातील सुरेश भट यांची रचना, रवी दाते यांनी संगीतबद्ध केलेलं हे भावगीत.

0: नांदेड महानगरपालिकेचे गटनेते माननीय इंजिनियर प्रशांत इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त प्राध्यापक विठ्ठल कांगणे सरांचा झेंजी समोरील आव्हाने या विषयावर तरुणांशी संवाद. बुधवार दिनांक 23 सप्टेंबर 2026 वेळ दुपारी 3 वाजता. स्थळ कुसुम सभागृह VIP रोड नांदेड. हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा. आवाहन इंजिनियर प्रशांत इंगोले वाढदिवस संयोजन समिती नांदेड.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
2: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
3: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
4: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
3: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
4: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
3: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
4: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
3: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
5: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
6: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
5: कुठे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
6: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
5: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
7: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम भावधारा. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात श्रीधर फडके यांच्या स्वरातील कुसुमाग्रज यांची रचना. यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे भावगीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला भावगीतांवर आधारित कार्यक्रम भावधारा आम्ही इथे समाप्त करीत आहोत. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोते हो, सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: त्यांचं घरी जाऊन त्यांना शिक्षण देऊ. तसं बघितले तर असे खूप लोक आहे, नोकरी करणारे, घर सांभाळणारे, ज्यांच्या गावात कॉलेज नाही, ज्यांची प्रबल इच्छा आहे की त्यांना अजून अभ्यास करायचा आहे, पण त्यांना वेळ भेटत नाही. व्यापारी, शेतकरी, जे वंचित राहिलेले जे लोक आहेत ज्यांना शिक्षाचा चव आहे, त्यांच्यासाठी हा विभाग उभारण्यात आलेला आहे.
1: बर, मग आता प्रश्न असा येतो की रेग्युलर विद्यार्थी जे शिकतात आणि बहिस्त शिक्षण म्हणजे काय, दोन्हीतला फरक काय सांगाल?
0: काहीच फरक नाही मॅडम, काहीच फरक नाही, सारखं. आज विद्यापीठात जो बोर्ड ऑफ स्टडीज आहे तोच बोर्ड ऑफ स्टडीज आमचा आहे. विद्यापीठात जो अकॅडमिक कौन्सिल आहे तीच अकॅडमिक कौन्सिल आमची आहे. पेपर सारखं, आता तर तारीखही सारखं, एक्झामही सारखं होतात, एव्होल्युशनही सारखं होतात. फक्त हे आहे की त्यांना रेग्युलर अटेंडन्सची आवश्यकता नाही.
1: म्हणजे ते थोडक्यात असंच सांगता येईल आपल्याला की आपली आपला व्यवसाय, नोकरी किंवा जे करून ते हे शिक्षण घेऊ शकतात आणि कॉलेजला यायची त्यांना गरज नाही.
0: बिलकुल गरज नाही मॅडम. हे बघा, जे टीचर्स आहेत, लेक्चरर्स आहेत, त्यांना इन्क्रीमेंट असते. त्यांनी जर एक्स्ट्रा पीजी डिग्री घेतली तर त्यांना इन्क्रीमेंट भेटते. बँकचे जे एम्प्लॉईज आहे त्यांना जर समजा पीजी केला तर त्यांना प्रमोशन साठी चान्सेस आहे, तर ते त्यांचंही कामच आहे.
1: अच्छा, म्हणजे हे बहिस्त शिक्षण कशासाठी, कुठल्या ह्याच्यासाठी आहे? म्हणजे पदवी आहे का पदव्युत्तर आहे?
0: पदव्युत्तर, पीजी.
1: पीजी साठी फक्त हे बहिस्त शिक्षण आहे.
0: हो मॅडम,
1: ठीक आहे. तर याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे का, कधीपर्यंत आहे, काय सांगाल?
0: हो मॅडम, याची प्रवेश प्रक्रिया 1 ऑगस्ट पासून चालू झालेली आहे आणि ती 30 सप्टेंबर पर्यंत राहणार.
1: 30 सप्टेंबर 2026 पर्यंत आहे.
0: बरोबर.
1: हे 2026-27 साठी ऍडमिशन असते.
0: बरोबर मॅडम,
1: ठीक आहे. यामध्ये ऍडमिशन कोण घेऊ शकतं?
0: कोणही घेऊ शकतो मॅडम. आमच्या या प्रकरणात एजची, वयाची काय लिमिट नाही. 100 वर्ष याचो तोही घेऊ शकतो. आमच्याकडे आहे एक 95 वर्षाचा विद्यार्थी आमच्याकडे शिकतोय मॅडम. ते
1: अच्छा,
0: कोणीही घेऊ शकता, एनीबडी.
1: म्हणजे नोकरी करत, व्यवसाय करत, गृहिणी, असे लोक ज्यांना पदव्युत्तर शिक्षण घ्यायचंय
0: मॅडम,
1: ते इथे ऍडमिशन घेऊ शकतात.
0: गृहिणीसाठी तर विशेष सुविधा आहे. कारण जे आपली रिस्पॉन्सिबिलिटी, घराची रिस्पॉन्सिबिलिटी ज्यांच्या कांद्यावर येते, पण त्यांना इच्छा आहे. आणि असे असे खूप महिला आहे ज्यांना अजून शिक्षा घ्यायची इच्छा आहे, पण त्यांना त्यांचा घर सांभाळायचा म्हणून त्यांना वेळ भेटत नाही. आम्ही आहोत त्यासाठी. या आमच्याकडे शिक्षण घ्या.
1: म्हणजे शिक्षण तुमच्या दारामध्ये आलंय.
0: बिल्कुल बिल्कुल दारामध्ये आलंय.
1: हो की नाही, आपण हेच म्हणू शकतो की शिक्षण तुमच्या दारात आलेलं आहे, तर त्याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे.
0: बरं,
1: आता तुम्ही सांगितलं की या सगळेजण ऍडमिशन घेऊ शकतात, पण ही प्रवेश प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे, कसं आहे?
0: हो मॅडम, हे बघा, आमच्या डिपार्टमेंटचं, आमचे जे स्टडी सेंटर्स आहे, आमचे जे अभ्यास केंद्र आहेत, ते 87 आहेत.
1: अच्छा,
0: 87.
1: आणि ते कुठे कुठे आहेत?
0: हे नांदेड जिल्ह्यात 30 आहेत, परभणी जिल्ह्यात 18 आहेत, हिंगोली जिल्ह्यात 14 आहेत, लातूरला 25 आहेत. प्रत्येक लहान लहान जे गाव आहेत ना, तिथं पण आमचं सेंटर आहे. तिथं जाऊन तुम्हाला फक्त आपल्या डॉक्युमेंट्स द्यायचं, फीस भरायची, ऍडमिशन घ्यायचं.
1: हा, आता मुद्दा येतो की काय काय डॉक्युमेंट्स लागतील ऍडमिशन घेण्यासाठी.
0: मॅडम, आमच्या डिपार्टमेंटची वैशिष्ट्य ही आहे की आम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट लागत नाही, आम्हाला ओरिजिनल टीसी लागत नाही. कारण यामध्ये काय असते की खूप अगोदरच केलेले जे लोक आहेत, पीयूजी केलेले आहेत, त्यांना डिग्री भेटत नाही, त्यांना टीसी भेटत नाही, मायग्रेशन भेटत नाही. आमच्याकडे काय अट नाही, फक्त तुमच्या टीसीची झेरॉक्स कॉपी पाहिजे आम्हाला, आणि तुम्ही जे यूजी केलेलं आहे त्याचे मार्क्स मेमोची फक्त झेरॉक्स कॉपी, ओरिजिनली नको, फक्त झेरॉक्स कॉपी.
1: खूपच म्हणजे अगदी सोयीचं केलं गेलेलं आहे हे शिक्षण, किती सहज सोपं आहे. आणि ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, कुठे ऍडमिशन?
0: ऑफलाईन मॅडम. जे आमचे 87 सेंटर्स आहेत तिथं जायचं आणि तिथं आपल्या डॉक्युमेंट सबमिट करायचं, फीस सबमिट करायचं, ऍडमिशन झालं.
1: म्हणजे तुमच्या जवळच्या जे केंद्र आहेत, ज्या ज्या व्यक्तीचे आपल्या आपल्या गावामध्ये आहेत किंवा तिथं, म्हणजे यामध्ये तुम्ही सांगितलं नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली, या एवढ्या जिल्ह्यामध्ये हे केंद्र आहेत, 87 केंद्र आहेत, आणि प्रत्येक गावामध्ये आपल्या आपल्या गावाच्या ठिकाणी जाऊन हे लोक ऍडमिशन तिथे घेऊ शकतात.
0: हो मॅडम, हे काय स्वामी रामन तीर्थ मराठा विद्यापीठचं जे ज्युडिक्शन आहेत ते नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर आम्ही तिथपर्यंत आहेत.
1: बर, मग हे पद्युत

0: तर साठी विषय कोणते?
1: हा मॅडम, विषय आमच्याकडे फक्त पीजी आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, एमए आणि एमकॉम. एमए मध्ये एमए हिंदी, एमए इंग्रजी, एमए मराठी, एमए पाली, एमए उर्दू, एमए समाजशास्त्र, एमए राज्यशास्त्र, एमए अर्थशास्त्र, एमए लोक प्रशासन व एमए इतिहास.
0: अच्छा, आणि एमकॉम?
1: एमकॉम एमकॉम आहे मॅडम.
0: एमकॉम पण आहे तुमच्या याच्यामध्ये. तर या आणि हे प्रश्न किंवा कुठल्या कुठल्या भाषेमध्ये करू शकते?
1: मॅडम, मी सांगितलं ना तुम्हाला की आमच्या डिपार्टमेंट लय खूप लवचिक आहे. कोणत्याही भाषा तुम्ही देऊ शकतो, हिंदी, मराठी किंवा इंग्रजी, कोणत्याही भाषामध्ये तुम्ही प्रश्न सोडू शकता आमचे.
0: अच्छा, म्हणजे ज्याला जी सोपी वाटेल त्या विषयामध्ये, म्हणजे अगदीच तुम्ही म्हटलं जसं की मराठीतून सुद्धा तुम्ही हे देऊ शकता, हिंदी आणि इंग्रजी विषयामध्ये पण तुम्ही हे पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकता. ऍडमिशनसाठी जे कागदपत्र लागतात ते तुम्ही सांगितले की झेरॉक्स लागतील, ते तिथे सबमिट करावे लागतील त्यांच्यासाठी. आता मुद्दा येतोय की फीस किती आहे?
1: फीस ही मॅम खूप कमी ठेवलेली आहे. आमचे जे व्हीसी सर, आमचे जे व्हीसी आहेत श्री मनोहर चासकर जी, त्यांनी या वर्षी उलटा त्यांनी फीस कमी केली. या वर्षी एमए साठी फक्त 5,559.
0: अच्छा,
1: 5,569.
0: अच्छा,
1: आणि एमकॉम साठी 7,630, 7,630 रुपये.
0: म्हणजे खूप कमी फीस मध्ये तुम्ही. आणि या फीस साठी सुद्धा त्यांना संपर्क आपापल्या नजीकच्या अभ्यास केंद्रातच करा, तिथे जाऊनच हे शुल्क भरावं लागेल.
1: बरोबर.
0: आणि त्या पद्धतीने ऍडमिशन घ्यावी लागेल. ऍडमिशन घेतल्यानंतर अभ्यास करण्यासाठी म्हणजे माहिती काय मिळेल, पुस्तकं वगैरे कशी असतील?
1: हो मॅडम, आमच्या डिपार्टमेंट जे आहे ते स्वअध्ययन साहित्य विषय निहाय पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिले जातात. सर्व सेंटर्सला ते पीडीएफ आम्ही पाठवतो, आणि सर्व सेंटर्स जे त्यांचे विद्यार्थी आहे त्यांचं ते व्हॉट्सअप ग्रुप
0: तयार करतात
1: आणि त्या ग्रुपवर ते जे पीडीएफ फॉर्म मधील अभ्यास जे मटेरियल आहे ते देतात त्यांना.
0: मग परीक्षेसंदर्भात वगैरे सुद्धा त्यांना सूचना वगैरे सगळ्या त्या मार्फत जातात.
1: हा, मग त्यांनी ग्रुप केलेले आहे ते ग्रुपमध्ये जातात. आणि त्याशिवाय हॉलिडेजला, सुट्टीच्या दिवशी जर विद्यार्थ्यांना तिथं यायचं आणि काउन्सिलिंग पण होतात.
0: हा, मी तेच म्हणणार होते की काही अडचण आली त्यांना वगैरे तर ते तिथे येऊन भेटू शकतात.
1: ऑफलाईन काउन्सिलिंग जसं रेग्युलर क्लासेस चालतं ना तसं, फक्त सुट्टीचा दिवस. कारण आम्ही काय म्हटलो, आमचा जे टार्गेटेड स्टुडंट्स जे आहे ते काम करणार आहे, त्याला वेळ भेटत नाही. पण सुट्टीचा दिवशी ते येऊ शकतो आणि त्यांनी जर समजा आपला जे त्याची डिफिकल्टी आहे ते सॉल्व्ह करून भेटतात, तिथे काउन्सिलर बसतात ते.
0: अच्छा, खरंच खूपच म्हणजे सहज केलं गेलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी. बरं, याच्यासाठी काही वयोमर्यादा?
1: काय उमर नाही.
0: तुम्ही मगाशी सांगितलं की वयाची काही अट नाही, फक्त त्यांचं अगोदर ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, पदवी झालेली पाहिजे, त्यानंतर हे लोक ऍडमिशन घेऊ शकतात.
1: आणि मॅडम, दुसरी विशेषता हे आहे की आमच्याकडं तुम्ही बीकॉम केलेले आहे, रेग्युलर मध्ये काय असते, तुम्ही बीकॉम केलेले तुम्हाला पीजी एमकॉम मध्ये करावं लागतं. इथं कसं आहे, तुम्ही बीकॉम केलेले तरी तुम्हाला जर समजा चव आहे, तुम्हाला इंटरेस्ट आहे की तुम्ही एमए करायचं तुम्हाला, तुम्ही करू शकता तिकडे.
0: अच्छा,
1: एवढं फ्लेक्सिबल आहे.
0: कोणतीही डिग्री पाहिजे पदवीची तर तुम्ही इतर विषयामध्ये सुद्धा तुम्ही. बरं, महत्वाचा विषय येतो की तुम्ही आता सुरुवातीला तसं सांगितलं की हे आपल्या रेग्युलरचे जसे कोर्सेस आहेत, परीक्षा आहेत, त्याच पद्धतीने ही परीक्षा पण घेतली जाते.
1: बरोबर.
0: आणि ह्या सगळ्या होत्या. मग एखादा समजा कर्मचारी बँकेमध्ये आहे किंवा कुठेही सर्व्हिस करतोय आणि मग त्यांनी जर हे पीजीचं पुढचं प्रशिक्षण घेतलं तर त्याचं हे सर्टिफिकेट डिपार्टमेंटला जोडता येतं, त्याला ह्याच्यासाठी पुढे कामाला येईल.
1: बिलकुल बिलकुल. आणि मॅडम,
0: प्रमोशनसाठी वगैरे जर काही लागत असेल,
1: प्रमोशनसाठी त्यांना इन्क्रीमेंटसाठी लागतं, जसं टीचर्स आहे, टीचर्सला इन्क्रीमेंट लागतं. जर समजा कोणत्या टीचरने एक्स्ट्रा पीजी डिग्री केली तर त्यांना इन्क्रीमेंट भेटते. खूप विद्यार्थी तसं आहेत आमच्याकडे.
0: अच्छा, म्हणजे खरं तर हे फायद्याचं ठरतं ह्या सगळ्या गोष्टीत त्यांना. सगळ्याच दृष्टिकोनातून ही जी बहिस्त शिक्षण आहे याचा फायदा नक्कीच, मला असं वाटतं, फक्त घरगुती गृहिणी म्हणूनच नाही तर जॉब करणारे लोक सुद्धा याचा फायदा खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. आता सगळ्यात महत्वाचा अजून एक प्रश्न येतो की जर एखादा विद्यार्थी अंध आहे किंवा दिव्यांग आहे तर असे विद्यार्थी तुमच्याकडे प्रवेश घेऊ शकतात का?
1: निश्चित घेऊ शकतात मॅडम, निश्चित घेऊ शकतात. उलट त्यांच्यासाठी प्रवेशा

0: चा वेळी त्यांना प्रवेश आणि परीक्षा शुल्क ती माफ केली जातात.
1: अरे वा, अच्छा, हा हा हा,
0: एवढी सुविधा आहे आमच्याकडे.
1: म्हणजे त्यांना प्रवेश फीस आणि परीक्षा
0: फीस ते घेत नाही आम्ही त्यांच्याकडून.
1: म्हणजे हे अंध विद्यार्थी सुद्धा तुमच्याकडे ऍडमिशन किंवा दिव्यांग विद्यार्थी तुमच्याकडे ऍडमिशन घेऊ शकतात.
0: बिलकुल बिलकुल.
1: खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही हे समजून सांगितलं. शेवटी जाता जाता सर्वांनाच शिक्षणाच्या दृष्टिकोनातून काय संदेश द्याल?
0: संदेश मॅडम हे आहे की असाक्षरता से लढेगा इंडिया. ज्ञान के जड़ों को और भी गहराई से गढ़ेगा इंडिया. पढ़ेगा इंडिया तो आगे बढ़ेगा इंडिया. सो हियर एज्युकेशन इज फॉर एव्हरीवन.
1: मजबूत जड़ केली जाती, मूळच मजबूत केली जातात शिक्षणाची या दृष्टिकोनातून. श्रोते हो, शिक्षणाची वाट खरच कधीही बंद होत नाही. गरज असते ती फक्त पुन्हा एक पाऊल पुढे टाकण्याची. बहिस्त शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची ही संधी अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी हीच अपेक्षा. या महत्वपूर्ण माहितीसाठी सर आपले मनपूर्वक आभार. आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान अशी माहिती सर्वच श्रोत्यांना दिली की ज्यांचा या सगळ्या दृष्टिकोनातून शैक्षणिक फायदा होणार आहे, बौद्धिक विचारसरणी वाढणार आहे या सगळ्या गोष्टीतून, आणि शिक्षण आपल्या दारी एक छोटा संदेश आपण आजच्या या कार्यक्रमातून दिलात, आकाशवाणीच्या स्टुडिओतून ही माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद धन्यवाद नीरजकर मॅम.
2: श्रोते हो, आताच आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे बहिस्त शिक्षण विभागाचे संचालक डॉ प्रकाश निहलानी यांची राजश्री मिरजकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मुलाखतीचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 8:30 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गुजरातमधल्या वडोदरा इथं विविध कार्यक्रम. भारतीय उद्योगांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन. 11व्या जागतिक आयुर्वेद दिनानिमित्त आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमधल्या वडोदरा इथं महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या 75व्या वार्षिक पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते 12,600 अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. यानंतर राष्ट्रपती मुर्मू प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या वडोदऱ्यातील ग्लोबल स्पिरिच्युअल पॅलेसचं लोकार्पण करतील. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती सृष्टीसाठी आध्यात्मिक जागृती प्रकल्पाचं उद्घाटन आणि विकसित भारतासाठी युवा उपक्रमाचं दूरस्थ पद्धतीनंही उद्घाटन करणार आहेत. चित्रपट हा विविध भाषा प्रादेशिकता आणि राष्ट्रीय आकांक्षामधला सेतू आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. गुजरातमधल्या एकतानगर इथं काल झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात

त्या बोलत होत्या. चित्रपट उद्योगाचा कणा असलेल्या पडद्यामागच्या तंत्रज्ञ आणि कामगारांना सन्मानानं वागवलं जाणं आवश्यक आहे असंही राष्ट्रपती म्हणाल्या. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आर्टिकल 370 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. नॉन फीचर विभागात भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय उद्योगांनी केवळ व्यवसायाचा आकार वाढवण्याऐवजी मजबूत सुशासित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. भारताच्या विकासाचा पुढील टप्पा गुणवत्ता आधारित असला पाहिजे आणि यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राला संशोधन आणि विकासामध्ये अधिक गुंतवणूक करावी लागेल. आपली महत्वाकांक्षा केवळ मेड इन इंडियापुरती मर्यादित नसावी तर इमॅजिन्ड इन इंडिया असावी, जिथं उत्पादनं केवळ तयार केली जात नाहीत तर त्यांची संकल्पना, रचना आणि तांत्रिक विकासही इथंच केला जातो आणि त्यानंतर ती जागतिक बाजारपेठेत पोहोचवली जातात असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. उद्योगांना सरकार आणि नियामकांसोबत संवाद कायम ठेवण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. देशातल्या मोठ्या शहरांमध्ये उद्योग व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारच्या वतीनं एकाच ठिकाणी सर्व संबंधित वाणिज्य आणि उद्योग कार्यालयं तयार केली जात असून यामुळे व्यावसायिकांना मोठा फायदा होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संवर्धन विभागानं आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. यावेळी वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद हेही उपस्थित होते. आज 11वा जागतिक आयुर्वेद दिन साजरा होत आहे. यानिमित्त देशभर विविध ठिकाणी आणि जगातील अनेक देशांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये आयुर्वेद तज्ज्ञ, आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था, आयुर्वेद औषध निर्मिती संस्था सहभागी होत आहेत. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयुर्वेद दिनाचा मुख्य कार्यक्रम आज नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला असून आरोग्यदायी भविष्यासाठी आयुर्वेद ही यावेळच्या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे. आयुर्वेद दिन हा व्यापक समाज कल्याण साधण्याच्या उद्देशानं महत्वपूर्ण असून त्यामुळे ज्ञानाची देवाणघेवाण, नवसंशोधन तसंच सर्वसामान्य नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. या कार्यक्रमात आयुष सेवा क्षेत्रावरील पहिला अहवाल देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन राष्ट्रांचा समुदाय यांच्यातील आर्थिक आणि विकासात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेसाठी एस जयशंकर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये झालेल्या भारत आणि कॅरिबियन राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. भारत, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन राष्ट्रांमधील व्यापार आता वार्षिक 50 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. गेल्या 10 वर्षात भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयाला आली आहे. विस्तारित होणारी बाजारपेठ, मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा, विस्तारित तंत्रज्ञान क्षमता, झपाट्यानं वाढणारं कौशल्यपूर्ण मनुष्यबळ या भारताच्या मोठ्या क्षमता असून त्याचा जागतिक व्यापार वाढीसाठी उपयोग होणार आहे असंही एस जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि कॅनडानं यावर्षी मार्चमध्ये सुरू केलेल्या सर्वसमावेशक व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटी प्रगतीपथावर असून त्या डिसेंबरच्या मध्यावर होणाऱ्या G20 शिखर परिषदेपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी

0: यांनी काल न्यूयॉर्क इथं सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. G20 शिखर परिषद 14 आणि 15 डिसेंबर रोजी मियामी इथं होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सुमारास कॅनडाचा दौरा करतील, मात्र अद्याप त्याबाबतची निश्चित तारीख झालेली नाही असंही कार्निन यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनं आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 या उपक्रमांतर्गत जगभरातील 100 शेतकरी महिलांना गौरवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारतातल्या केवळ 2 महिला शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यामध्ये दक्षिण मिझोरममधील स्ट्रॉबेरी उत्पादक महिला झेड टी लाल रिथांगी यांचा समावेश आहे. ऐकूयात याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या या सन्मानासाठी 131 देशांमधून 600 अधिक महिलांचं नामांकन झालं होतं. त्यापैकी निवड झालेल्या 100 महिलांमध्ये झेड टी लाल रिथांगी यांचा समावेश आहे. मारी ई या नावानं लोकप्रिय असलेल्या लाल रिथांगी लॉंगटलाई जिल्ह्यातल्या दुर्गम अशा सांगाव गावच्या रहिवासी आहेत. स्ट्रॉबेरी लागवडीतील त्यांची निष्ठा आणि कृषी आणि ग्रामीण विकासातील त्यांचं सातत्यपूर्ण योगदान यासाठी त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्याच्या 12 ते 16 तारखेदरम्यान अन्न आणि कृषी संघटनेच्या इटलीतल्या रोम इथं होणाऱ्या वर्ल्ड फूड फोरममध्ये एका समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी हॉर्टी फेअर मिझोराम 2026 त्यांना लॉंगटलाईच्या सर्वोत्कृष्ट शेतकरी म्हणूनही सन्मानित करण्यात आलं होतं. जागतिक अन्न आणि कृषी संघटनेचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल लाल रिथांगी यांनी आनंद व्यक्त केला. या पुरस्काराचं श्रेय राज्याच्या फलोत्पादन विभागाला असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आकाशवाणी बातम्यांसाठी प्राची गावस्कर, पुणे.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं 20 षटकांच्या सामन्यांच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला नमवत सुवर्णपदक जिंकलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान महिलांच्या नेमबाजी स्पर्धेमध्ये आज 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताची महिला नेमबाज मनू भाकर हिनं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. हवामान. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणामध्ये आज काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गोवा आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी तसंच कर्नाटक, केरळमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गुजरातमधल्या वडोदरा इथं विविध कार्यक्रम. भारतीय उद्योगांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन. 11व्या जागतिक आयुर्वेद दिनानिमित्त आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम.

श्रोतेहो कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकत आहोत सुरेश माफ करा अशोक खोसला यांच्या स्वरातील अफजल पेशवाणी यांची रचना. अशोक खोसला यांनी संगीतबद्ध केलेली ही गझल

0: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
1: राम रतन BSc नर्सिंग कॉलेज भोकर इथं ANM GNM नर्सिंग कोर्स साठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे चालू आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू. संपर्क जीवन ज्योती हॉस्पिटल भोकर, मोबाईल 94-236-57-002.
3: श्रोतेहो कार्यक्रमात ऐकूयात जसविंदर सिंग यांच्या स्वरातील अहमद हैदराबादी यांची रचना. कुलदीप सिंग यांनी संगीतबद्ध केलेली ही गझल.

0: नांदेड महानगरपालिकेचे गटनेते माननीय इंजिनियर प्रशांत इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त प्राध्यापक विठ्ठल कांगणे सरांचा झेंजी समोरील आव्हाने या विषयावर तरुणांशी संवाद. बुधवार दिनांक 23 सप्टेंबर 2026 वेळ दुपारी 3 वाजता. स्थळ कुसुम सभागृह VIP रोड नांदेड. हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा. आवाहन इंजिनियर प्रशांत इंगोले वाढदिवस संयोजन समिती नांदेड.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
3: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
5: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
6: श्रोतेहो कार्यक्रमात ऐकूयात चंदन दास यांच्या स्वरातील अमीर काजल बश यांची रचना.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. गझल गीत ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: अब अपने दोस्त कमल शर्मा को दीजिए इजाजत, नमस्कार।
1: आज के फनकार।

0: ऐसे ही नायाब गीतों का कार्यक्रम
1: अनमोल यादें,
0: जाने माने फिल्म पत्रकार राजीव विजयकर के साथ
1: अनमोल यादें
0: सुनना न भूलिए हर शुक्रवार शाम 7:45 पर अनमोल यादें, देश की सुरीली धड़कन विविध भारती पर।
2: जंबो जेट लंडन मुंबई प्रवास थेट जगलो वसलो पुन्ना भेट जंबो जेट सोई।
3: मराठी संगीत जगत की एक दिग्गज हस्ती अप्पा वढावकर।
2: रात्रंदीन आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदीन आम्हा युद्धाचा प्रसंग।
3: विविध भारती के स्टूडियो में लेकर आ रहे हैं अपने जीवन की कहानी।
2: जब परीक्षा दे रहा था तो मेरे पिताजी का निधन हो गया और उस टाइम मेरे घर में वसंत देसाई जी मिलने को आए। 72 से 75 तक मैं वसंत देसाई के साथ काम किया।
3: आज के मेहमान 23 सितंबर शाम 4 बजे और 24 सितंबर सुबह 10 बजे सिर्फ विविध भारती पर।
4: FM बैंड 101.1 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र। श्रोतेहो सकाळचे 10 वाजले आहेत। आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन। श्रोतेहो नमस्कार, मी दिनेश कवडे आपलं सर्वांचं गीतगुंजन या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो। मराठी चित्रपट सृष्टीतील काही चित्रपट असे आहेत ज्यांची लोकप्रियता काळाच्या ओघात कमी होण्याऐवजी अधिकच वाढत जाते। अशी ही बनवाबनवी हा त्यापैकीच एक। विनोद, गैरसमज, धमाल प्रसंग आणि त्यासोबतच मनाला भिडणारी गाणी यामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस आहे। या चित्रपटातील हृदय वसंत फुलताना हे गाणं म्हणजे प्रेमाच्या उत्साहाचा आणि आनंदाचा सुंदर आविष्कार। विशेष म्हणजे या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन स्वतः सचिन पिळगावकर यांनी केलं होतं। चित्रपटातील 4 जोड्यांवर चित्रित झालेल्या या गाण्यात अशोक सराफ, अश्विनी भावे, लक्ष्मीकांत बिर्डे, प्रिया अरुण, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर आणि सिद्धार्थ रे आणि निवेदिता सराफ यांच्या उपस्थितीने गाण्याला एक वेगळीच रंगत आली आहे। गाण्याच्या चित्रीकरणाचा एक रंजक किस्साही निवेदिता सराफ यांनी सांगितला आहे। चित्रीकरणाच्या वेळी त्यांचं आणि सिद्धार्थ रे यांचं काही कारणाने भांडण झालं होतं, मात्र त्याचवेळी पडद्यावर रोमॅन्टिक नृत्य सादर करताना ती नाराजी कुठेही जाणू न देता दोघांनीही आपल्या भूमिका उत्तम प्रकारे साकारल्या। शांताराम नांदगावकर यांच्या शब्दांना अरुण पोडवाल यांनी दिलेली उत्साही संगीत आणि सुरेश वाडकर, अनुराधा पोडवाल, सुदेश भोसले, शैलेंद्र सिंग, सचिन पिळगावकर आणि अपर्णा मयेकर यांच्या आवाजाने सजलेलं हे गाणं आजही तितकंच ताजतवानं वाटतं। तर प्रेमाचा बहर आणि वसंताची चाहूल घेऊन आलेलं हे सदाबहार गीत ऐकूयात अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील।

श्रोतेहो काही नाती अशी असतात ज्यांना शब्दांची फारशी गरज नसते. माईची एक नजर, आपुलकीचा एक स्पर्श किंवा हळूच दिलेली साथ इतकंच पुरेसं असतं. अशा जिव्हाळ्याच्या नात्यांची आणि मना

क्षणांना जोडणाऱ्या प्रेमाची आठवण करून देणारा एक सुंदर गीत म्हणजे रंगमायचे. 2009 साली आलेल्या बंद प्रेमाचे या चित्रपटातील हे गीत कौटुंबिक नात्यामधला ओलावा आणि आपलेपणा अतिशय सुंदरपणे व्यक्त करतं. या गाण्याला संगीत दिलं आहे मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय जोडी अजय अतुल यांनी. प्रवीण दवणे यांच्या भावस्पर्शी शब्दांना सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर आणि अमय दाते यांच्या आवाजाची साथ लाभली आहे. नात्यामध्ये प्रेम असतं, माया असते, कधी हक्क असतो तर कधी न बोलताही एकमेकांना समजून घेण्याची ताकद असते. याच भावनांना सुरेल रूप देणारे हे गीत. चला तर आपल्या माणसाच्या आठवणींना उजाळा देत ऐकूयात हे गीत.

श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम आहे गीत गुंजन. श्रोतो आईच्या माईने भरलेलं घर, अंगणातील सडा, रांगोळी, घरभर खेळणारी मुलं आणि या सगळ्यांमुळे घराला आलेलं गोकुळाचं रूप, हे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं तेव्हा मन न कळत जुन्या आठवणींमध्ये हरवून जातं. महेश कोठारे दिग्दर्शित चिमणी पाखर हा 2001 सालचा चित्रपटही अशाच एका कुटुंबाच्या भावविश्वाची हळुवार गोष्ट सांगतो. आई वडील आणि त्यांच्या 4 लहान मुलांचा भावनिक प्रवास या चित्रपटातून पाहायला मिळतो. या चित्रपटातील किरणांची बांधुनी चाळ हे गीत म्हणजे घरातल्या आनंदाचं आणि माऊलीच्या मायेचं सुंदर चित्रण आहे. जगदीश खेबुडकर यांच्या साध्या, गोड आणि मनाला भिडणाऱ्या शब्दांना अच्युत ठाकूर यांनी सुरेल संगीत दिलं आहे. अनुराधा पोडवाल आणि अच्युत ठाकूर यांच्या आवाजातलं हे गीत ऐकताना जणू आपल्या घरच्या अंगणातला तो निवांत आनंदी संसारच डोळ्यांसमोर उभा राहतो. कधी कधी एखादं गाणं फक्त ऐकू येत नाही, ते आपल्या आठवणी जाग्या करतं. आईची माया, घरचं अंगण आणि आपल्या माणसांनी भरलेलं ते छोटंसं जग आठवून देतं. चला तर अशाच एका गोड कौटुंबिक आठवणीला उजाळा देत ऐकूया चिमणी पाखर या चित्रपटातील अनुराधा पोडवाल आणि अच्युत ठाकूर यांच्या स्वरातील हे गीत.

0: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
1: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जीवनानं पसरत नाही.
2: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा भीती नाही माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
2: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
2: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम आहे गीत गुंजन. लग्नघर म्हटलं की वातावरणात एक वेगळीच लगबग असते. घरातली मंडळी कामात व्यस्त, अंगणात नातेवाईकांचा वर्दळ, कुठे हशा गमती तर कुठे लग्नाची गाणी. आणि अशा वातावरणात एखादं उत्साही गाणं लागलं की सगळ्यांच्या पावलांनाही नकळत ताल मिळतो. एक होती वादी या मराठी चित्रपटातील रंग रंग रंग ग हे असंच एक गोड उत्सवी लग्नगीत लग्न समारंभातील आनंद उत्साह आणि पारंपरिक वातावरणाची आठवण करून देणारं हे गीत ऐकताना जणू एखाद्या जुन्या मराठमोळ्या लग्न सोहळ्यात आपणच सहभागी झाल्यासारखं वाटतं. साधना सरगम आणि रवींद्र साठे यांच्या दमदार आणि प्रसन्न आवाजांनी सजलेलं संजय चुरमुरे यांची रचना आता आपण ऐकूयात. लग्नघरातल्या त्या आनंदी वातावरणाची आठवण करून देणारं, त्याला ताल धरायला लावणारं हे सुंदर लग्नगीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीतगुंजन आम्ही इथे समाप्त करीत आहोत. गीतगुंजन हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.

0: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाइश.
0: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
4: फोन फरमाइश.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भूमी या पुस्तकाचे क्रमशः अभिवाचन, भाग 94.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: मैथिली उठली, दार उघडून पायरीवर बसली, पायखाली सोडून. सारं निवांत होतं. नारळाची झाडं आणि हे केळीचं, मोराच्या पिसाऱ्यासारखं एक एक फांदी फाकून हे सुधीरनं दिलेलं. दिलं ते त्या भाड्याच्या घरात कुठं लावणार? अंशुमनला म्हटलं घेऊन जा घरी, चांगलं दिसेल वाढलं की. तिच्या इतर झाडांबरोबर कधी कधी शंतनू यालाही पाणी घालतो, ते हे केळीचं झाड. आजूबाजूला कुठंही नाही असं. कालपासून बघते ती. जाता येताना माणसं थबकतात, बघतात आणि जातात. सुधीरनं दिलेलं हे झाड. सुधीर तिच्या एकाकी अवघड वळणावर भेटले. एकेका गोष्टीची एक एक वेळ असते असेच ते त्यावेळी भेटले. एकटे नाहीत तर आपल्या सगळ्या माणसांसकट भेटले. त्याआधी किंवा नंतरही भेटते तर असे नसते भेटले की असं काहीही नसणारच. मुळात भेटणं आणि दूर होणं, येणं आणि जाणं चालूच असेल, असतंच. पण तेच कुणाचं कुणासाठी तरी असणं हे किती सुंदर. त्यानंच मुळी सगळ्याला अर्थ दिला, स्वतःचा असा रंग दिला. इथपर्यंत आले म्हणूनच आता परत येणंही कठीण नाही. अंशुमान महाबलीपुरमला गेली होती सुधीर बरोबर. खडकावर दोघं बसून होते असेच पाय सोडून. समुद्र जरा खवळलेला रौद्र असाच वाटला. पूर्वी शांतनू बरोबर आली होती. अंशुमन लहान होता तेव्हा. त्यावेळचं समुद्रावरचं तुफान आठवलं. क्षणभर समोरचा तो समुद्र अनोळखीच वाटला. त्याच्या लाटा अक्राळ विक्राळ वाटल्या. अंगावर धावून येत आहे असंच वाटलं. मग वाटलं हा तर तोच आहे ज्याची तिला लहानपणापासून सोबत होती. सुधीर म्हणाले होते समुद्राच्या या रूपाला म्हणूनच रौद्र म्हणत असतील. हा समुद्राचा घोष तसाच वाटतो रुद्रासारखा. मी रुद्र कधी ऐकला नाही, म्हणजे मला माहीतच नाही. बाबा कधी म्हणून दाखवतील तुला. रौद्र, रागावलेलं, खवळलेलं हे भैरवाचं म्हणजे शंकराचं रूप आहे. पण का रागावला आहे तो? त्याला जगाचा एक असमतोल सहन होत नाही.

म्हणून तो खवळतो. त्याच्या तांडवानंतर तो शांत होतो, समतोल साधतो अशी कल्पना आहे. प्रत्येक संहाराच्या मुळाशी हीच कल्पना आहे. म्हणजे जगातील सगळी महायुद्ध ती नाहीत, जी माणसाच्या अंतस्थ सत्वाकरता लढली जातात ती युद्ध. संध्याकाळ झाली होती. समुद्राचं खवळलेलं रूपही आता गोड वाटू लागलं होतं. खडकावर येऊन आपटणाऱ्या फुटणाऱ्या लाटांनी कपडे ओले होत होते. नारिंगी प्रकाशही सरला.

संध्याकाळी ऑपरेशन करता ऍडमिट व्हायचं होतं. शंतनू उगाच जरा अस्वस्थ नर्वसच वाटला. त्यानं अंशुमनला घरीच थांबवलं. जेवताना काहीही संदर्भ नसताना म्हणाला, मला अपघाती मरण आहे, तेही पाण्यात. मला पाण्याचं भय सांगितलं आहे. ती बोलली नाही. हे ऑपरेशन अगदी साधंच आहे डॅडी, काही कॉम्प्लिकेशन्स नाहीत, कशाला टेन्शन घेता, अंशुमन म्हणाला. हॉस्पिटलला जायला ती तयार झाली, पण शंतनू तिला नाही म्हणाला, तेही इतक्या ठामपणानं की तिचा चेहरा पार उतरूनच गेला. अंशुमनच्याच मग ते लक्षात आलं, तसं त्याने एकदम सावरून घेतलं. अम्मा, ऑपरेशन झालं की तू ये. खूप लोक उगीच आले की त्यांना टेन्शन येतं ग. खूप लोक म्हणजे फक्त ती. ठीक आहे, मी घरीच थांबेन, ती म्हणाली. अंशुमनचा फोन आल्यावर तेवढी भेटायला गेली. कसे आहात, त्रास नाही ना झाला? त्रास कसा होणार नाही, त्रास तर होईलच. आजकाल तो जरा चिडतही होता. तिनं गोंधळून अंशुमनकडे पाहिलं. काहीच कसं नाही बोलायचं, संवादाची काहीतरी तर सुरुवात करावी लागेलच. मग दिवसभर तिला लहान लहान बाबींना अडखळावंच लागलं. अंशुमन घरी जायला निघाला तर शंतनू त्याला जाऊ नको म्हणाला. त्याला मैथिलीसोबत एकटं राहायचं नसावं. बाथरूमला नेण्यासाठी ती शंतनूला धरायला गेली तर त्यानं तिचा हात बाजूला केला. म्हणाला, तशी गरज नाहीये. गोळ्या देताना ग्लासमध्ये पाणी पुढं केलं तेव्हा चिडूनच म्हणाला, नको आहे ग पाणी. नाही, गोळ्या घ्यायला, जेवणाआधी घ्यायची आहे ना. त्याचं जेवण प्लेटमध्ये वाढायला लागली तर म्हणाला, सगळं नको आहे मला, अंशुमनला माहीत आहे, तो बरोबर देईल. तिसऱ्या दिवशी तो घरी आला. रात्री तो अंशुमनला विचारत होता, तुझी अम्मा किती दिवस राहणार आहे? ती तुमच्याकरताच आली आहे डॅडी, मीच बोलवलं. मी ऑफिसमध्ये असतो, घरी कुणी नको का दिवसभर? तिचा तुम्हाला त्रास तरी काय होतो? अंशुमन जरा रागावून दाटूनच म्हणाला, जसा तो कोणी मोठा होता आणि शंतनूच लहान होता आणि आजारी झाला होता, लहान मूल आजारी पडतं तसा. शंतनू बोलला नाही. ठीक आहे, उद्या सांगतो तिला जायला, अंशुमन रागावूनच म्हणाला. तसं नाही रे, तिला काही म्हणू नको तू, शंतनू म्हणाला. सकाळी ती अंशुमनला एकट्यात म्हणाली, तुझ्या डॅडींना थोडं बरं वाटलं की जाते मी अंशुमन, एखादा दिवसभराचं कोणी माणूस ठेवून घे. पण तुला सुट्टी आहे ना अम्मा? हो, पण कामही खूप आहेत. अंशुमननं तिच्या खांद्यावर हात ठेवला.

सुभद्रा आली तेव्हा मैथिली नुसती बसूनच होती. हातात पुस्तक होतं पण ती ते वाचत नसावीच. काय वाचतेस? असंच. सुभद्रानं पाहिलं, गोल्डन ट्रेझरी होतं. मैथिलीचं बोट होतं ती कविता सुभद्रानं पाहिली. सॉन्ग इन द सॉन्गलेस कवितेचं शीर्षक होतं. जॉर्ज मेरेडिथची ती कविता होती. दे हॅव नो सॉन्ग द सेड्स ड्राय अँड स्टील दे सिंग. सुरेख कविता आहे ग मैथिली, सुभद्रा म्हणाली. मैथिली फक्त तेवढंच म्हणाली. संध्याकाळ होत होती. पावसाची एक सर कोसळून

0: सारं कसं निवांत वाटत होतं. या शहराचा असा पाऊस मला खूप आवडतो. मी आले होते प्रथम त्या दिवशीही असाच पाऊस पडून गेलेला होता, मैथिली म्हणाली. मैथिली, मी तुला एक सांगायला आले, सुभद्रा म्हणाली. मग मैथिलीचा हात हातात घेऊन म्हणाली, माहीत नाही मैथिली चांगलं की काय ते, पण मी आम्ही लग्न करायचं ठरवलं आहे, म्हणजे मी आणि सुधीरनं. मैथिली प्रथम चमकली, मग जरा वेळानं एकदम सारं समजून म्हणाली, फार चांगलं झालं सुभद्रा, जे व्हायला हवं होतं तेच झालं. त्यांनी मला विचारलं, मला हो म्हणावंसं वाटलं, बस इतकंच. मी विशेष विचार करत बसले नाही. मग मैथिली बोलली नाही. खरं म्हणजे मला हो म्हणतानाही भीतीच वाटली. आमचं एकमेकांवर प्रेम आहे असं काही मला वाटत नाही, त्यांनाही वाटत नसावंच. आणि मैथिली, क्षणमात्र का होईना पण मला तुझीही भीतीच वाटली बघ. भीती माझी? मैथिली म्हणाली. मग तिचा हात हातात घेऊन म्हणाली, सुभद्रा, सगळ्याच भावना खूप उत्कट विशुद्ध निखळझऱ्यासारख्या कशा असतील ग, पण म्हणून त्या खोट्या कृत्रिम असं थोडंच म्हणायचं. तू सुखी होशील बघ खरंच. सुभद्रानं तिचा हात जवळ घेऊन आपल्या डोळ्यांना लावला.
1: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोतेहो, आताच आपण भूमी या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचन ऐकलात. भाग 94.

श्रोतेहो गणरायाच्या आगमनाने गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण आहे. आता गणरायाला निरोप देण्याची वेळही जवळ आली आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी सर्व नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि विसर्जनाचा उत्सव शांततेत, शिस्तीत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा. विसर्जनासाठी शक्यतो प्रशासनाने निश्चित केलेल्या विसर्जन स्थळांचाच वापर करावा. नदी, तलाव किंवा जलाशयात गर्दी करू नये. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी. मिरवणुकीदरम्यान ध्वनिक्षेपकाचा आवाज मर्यादित ठेवावा. वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी. रस्त्यावर कचरा टाकू नये. निर्माल्य आणि इतर पूजेचे साहित्य त्यासाठी ठेवलेल्या स्वतंत्र पात्रातच जमा करावे. विसर्जनाच्या वेळी पाण्यात उतरताना विशेष सावधगिरी बाळगा. प्रशासनाने किंवा सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा. पोहता येत नसल्यास पाण्यात उतरू नका. दारू किंवा इतर कोणत्याही नशेच्या अवस्थेत मिरवणुकीत सहभागी होऊ नका आणि वाहन चालू नका. गणरायाला निरोप देताना उत्साहासोबतच सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणाची जाणीवही जपूया.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

0: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
1: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा।
2: आमचा फोन क्रमांक 9405255120।
3: आमचा फोन क्रमांक 9405255120।
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा।
4: हॅलो, फोन फरमाईश।
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी।
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता।
4: फोन फरमाईश।

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र एफ एम बँड 101.1 MHz वर. सकाळचे 10:45 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकजागर. लोकजागर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सारिका बकवाड यांचं काव्यवाचन.

0: लोकजागर या नवसाक्षरांसाठीच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, आजच्या आपल्या लोकजागर या कार्यक्रमातून ऐकूयात सारिका बकवाड यांचं काव्यवाचन.
1: श्रोते हो नमस्कार, मी सारिका बकवाड. जिजाऊंचा वसा, सावित्रीचा वारसा शिक्षण आणि समाजाच्या माध्यमातून करण्याचं कार्य करते. कवितेचं शीर्षक आहे कुणाचे घर जळाले तर. कुणाचे घर जळाले तर कुणाची भाजली पोळी. कुणाचे घर जळाले तर कुणाची भाजली पोळी. कुणाचे वाढले मजले कुणाची राख रांगोळी. कुणाचे वाढले मजले कुणाची राख रांगोळी. असा अंधार दिवसाचा, असा अंधार दिवसाचा दिव्याला तेलही नवते. पिढ्याचे दानपेटीला कुणाची फाटकी झोळी. कुणाचे वाढले मजले कुणाची राख रांगोळी. तिच्या ठेचाळल्या वाटा, तिच्या ठेचाळल्या वाटा तिची भेगाळली वनवन. तिच्या ठेचाळल्या वाटा तिची भेगाळली वनवन. उभ्या डोळ्यात अश्रूंची सदा भिरकावते टोळी. उभ्या डोळ्यात अश्रूंची सदा भिरकावते टोळी. कुणाचे वाढले मजले कुणाची राख रांगोळी. किनारा सोसतो लाटा, किनारा सोसतो लाटा तळाला दाटते पाणी. किनारा सोसतो लाटा तळाला दाटते पाणी. फुलांचा श्वास घहीवरतो पेटता एक वाटोळी. फुलांचा श्वास घहीवरतो पेटता एक वाटोळी. कुठे एकांत होते मन, कुठे एकांत होते मन कुठे विस्तारल्या वाटा. कुठे एकांत होते मन कुठे विस्तारल्या वाटा. पुन्हा कंठात गुदमरते तिची आकांत आरोळी. पुन्हा कंठात गुदमरते तिची आकांत आरोळी. माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे असावा मित्र एखादा. जशी माणसांच्या आयुष्यामध्ये संगत असते तसंच त्याचं आयुष्य घडत असतं. म्हणून आपल्या आयुष्यात मित्रांची सुसंगती आणि चांगलं सान्निध्य किती प्रभावीपणे आपल्या जीवनावरती परिणाम करत असते त्या माध्यमातून कवितेचं शीर्षक आहे असावा मित्र एखादा. असावा मित्र एखादा जीवाला जीव देणारा चुकीच्या मार्गावरून पाऊले दूर नेणारा. असावा मित्र एखादा जीवाला जीव देणारा चुकीच्या मार्गावरून पाऊले दूर नेणारा. कळावे दुःख त्यालाही न सांगताही मित्राचे. कळावे दुःख त्यालाही न सांगताही मित्राचे. मनाला धीर देऊनी

हातहाता तघेनारा, मनाला धीर देऊनी हातहाता तघेनारा। रहावी ओढ दोघाला एकमेकांच्या भेटीची, रहावी ओढ दोघाला एकमेकांच्या भेटीची, असावा मित्र एखादा आपली वाट पाहणारा, असावा मित्र एखादा आपली वाट पाहणारा। झुळाले मन जिथे जाचे, झुळाले मन जिथे जाचे, मिळू दे मान त्यालाही, झुळाले मन जिथे जाचे, मिळू दे मान त्यालाही, अशा मैत्री समोलाच्या श्वासात वाहणारा, अशा मैत्री समोलाच्या श्वासात वाहणारा। वहावे जग अति सुंदर, वहावे जग अति सुंदर, चालता सोबती ज्याच्या, वहावे जग अति सुंदर, चालता सोबती ज्याच्या, मिळावा मित्र साथीला असा स्मरणात भरणारा, मिळावा मित्र साथीला असा स्मरणात भरणारा। माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे बाबुळवन। वैशाख वन सुरू झाल्यानंतर बापाची काळ्या मातीत होणारी लाही लाही या कवितेतून मी अभिव्यक्त करते। कवितेचं शीर्षक आहे बाबुळवन। बोर बाभळीचा पाला माझा शेतकरी बाप, बोर बाभळीचा पाला माझा शेतकरी बाप, भर उन्हात राबून लागे काळ जाला धाप, भर उन्हात राबून लागे काळ जाला धाप। दिस माथ्यावर येता आतड्याला पडे पिळ, दिस माथ्यावर येता आतड्याला पडे पिळ, वाळलेल्या भाकरीचा घास कोरड्यानं गिळ, वाळलेल्या भाकरीचा घास कोरड्यानं गिळ। रान तापल आगीत वारा सुटला सुसाट, रान तापल आगीत वारा सुटला सुसाट, फास गळे आवताची ढेकळाची वहिवाट, फास गळे आवताची ढेकळाची वहिवाट। रान सावडी झुंपन बैल जोडी दिलदार, रान सावडी झुंपन बैल जोडी दिलदार, झुंझु मुंजूच्या प्रहरी लोभ देते या शिवार, लोभ देते या शिवार। घवानीत चारा चुरा खाती मुखी गुर ढोर, घवानीत चारा चुरा खाती मुखी गुर ढोर, फाटक्याच कपड्याला तूर पायी नव दोर, फाटक्याच कपड्याला तूर पायी नव दोर। गान गवताची पाती धुन मेघाची ढगाळ, गान गवताची पाती धुन मेघाची ढगाळ, बळी राजा तुझे कधी सैल होते रे आभाळ, बळी राजा तुझे कधी सैल होते रे आभाळ। माझ्या पुढील कवितेचं शीर्षक आहे डोहातील सावल्या। विरहाची भावना किती विरक्ती आणू शकते त्याचं एक उदाहरण। तुला सोडून गेल्यावर, तुला सोडून गेल्यावर असे होऊ शकते, तुला सोडून गेल्यावर असे होऊ शकते, तुझ्या डोळ्यात पाणी येऊ शकते, तुला सोडून गेल्यावर असे होऊ शकते, तुझ्या डोळ्यात पाणी येऊ शकते। घे हातात मोरपीस अन कुरवाळ त्याला, घे हातात मोरपीस अन कुरवाळ त्याला, त्या स्पर्शाने माझी जाणीव होऊ शकते, त्या स्पर्शाने माझी जाणीव होऊ शकते। तू भले कर माझ्या तुझ्या या प्रीतीचे, तू भले कर माझ्या तुझ्या या प्रीतीचे, प्रीतीनेच तर प्रेम निरंतर राहू शकते, प्रीतीनेच तर प्रेम निरंतर राहू शकते। दे अशी उधळून फुले या जन्मावर, दे अशी उधळून फुले या जन्मावर, याच फुलांचे अत्तर कुणी लावू शकते, याच फुलांचे अत्तर कुणी लावू शकते। माझ्या पुढील कवितेचं शीर्षक आहे रान तुळस। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई आणि वडील शेतात काबड कष्ट करत असतात, त्यांच्या जाणीवांची अभिप्रेत असणारी ही कविता आहे। काळी काळी माय माझी रंग मातीचा खुलतो, काळी काळी माय माझी रंग मातीचा खुलतो, तिच्या कुशीत सुखाचा जणू चांदवा झुलतो, तिच्या कुशीत सुखाचा जणू चांदवा झुलतो। रान ढेकळाची माती माय बोलते अभंग, रान ढेकळाची माती माय बोलते अभंग, सोबतीला तिच्या संगे पंढरीचा पांडुरंग, सोबतीला तिच्या संगे पंढरीचा पांडुरंग। माय आधार लेकीचा, माय आधार लेकीचा लेक पर क्याच धन, माय आधार लेकीचा लेक पर क्याच धन, लेक निघता सासरी चिंब चिंब होई मन, लेक निघता सासरी चिंब चिंब होई मन। जगतात नाही कुठे, जगतात नाही कुठे असा मुलुख दुसरा, जगतात नाही कुठे असा मुलुख दुसरा, दुःख लपोनी आडोशी माय देती या आसरा।

दुःख लपून अडोशी माय देती या आसरा. असे वरण आवे किती शब्दात तिची महती, असे वरण आवे किती शब्दात तिची महती, थिटे तिथे तिच्या पुढे ज्ञानेश्वरी गीतापोती. माझ्या पुढील कवितेचं शीर्षक आहे प्रियसी. तरुणाईंच्या काळात ज्या आकर्षण असेल की जे निर्मळ निर्भेळ प्रेम असेल त्याची अभिव्यक्ती करणारी ही

0: कळे करुणी जेव्हा चालतेसतू चंद्रालाही कमीपणाचा विषाद होतो, चंद्रालाही कमीपणाचा विषाद होतो. रुणझुन रुणझुन तुझ्या थिरकत्या पैंजनातली, रुणझुन रुणझुन तुझ्या थिरकत्या पैंजनातली, सप्तसुरांच्या सोहळ्यामधला निनाद होतो, सप्तसुरांच्या सोहळ्यामधला निनाद होतो. अत्तर तुझ्या ओठामधले पाझरताना, अत्तर तुझ्या ओठामधले पाझरताना, बागेमधल्या फुलांफुलांमध्ये विवाद होतो, बागेमधल्या फुलाफुलामध्ये विवाद होतो. किती लाजरा केशरवाना तुझा चेहरा, किती लाजरा केशरवाना तुझा चेहरा, पाहणाऱ्यांच्या नजरेचाही प्रशांत होतो. किती लाजरा केशरवाना तुझा चेहरा, पाहणाऱ्यांच्या नजरेचाही प्रशांत होतो. माझ्या पुढील कवितेचं शीर्षक आहे मी नभीचे चंद्र व्हावे. स्वप्नातीत असणारी ही कविता. वाटते मज मी नभीचे चंद्र व्हावे, वाटते मज मी नभीचे चंद्र व्हावे, तू पहावे त्या नभी तुझ मी दिसावे. वाटते मज मी नभीचे चंद्र व्हावे, तू पहावे त्या नभी तुझ मी दिसावे, तू भरावी शेज माझी तुझ्या स्मितांनी, तू भरावी शेज माझी तुझ्या स्मितानी, गंध होऊन मी फुलांचा मग हसावे, गंध होऊन मी फुलांचा मग हसावे. चांदण्यांना तू धरावे असे कलेवर, चांदण्यांना तू धरावे असे कलेवर, हर्ष ओठांवर तुझ्या नितळून यावे. खळी गालावरी तुझ्या जणू चांदनी, खळी गालावर तुझ्या जणू चांदनी, पाहता तुला असे भान हरपावे, पाहता तुला असे भान हरपावे. सजवती ही यामिनी प्रीतल क्षणांना, सजवती ही यामिनी प्रीतल क्षणांना, जसे धुंद वारा निशेला मीठीत घ्यावे, जसे धुंद वारा निशेला मीठीत घ्यावे. न सरावी रात्र ही अशी उरावी, न सरावी रात्र ही अशी उरावी, मी तुला माझ्यात अन मी तुला तुझ्यात पाहावे, मी तुला माझ्यात अन तू मला माझ्यात पाहावे. पुढील कविता आहे मानसांनी मानसांशी मानसा समवागणे, ही मानवतेचं अभिव्यक्तीकरण करणारी. ओळखावे मानसांनी मानसांना, ओळखावे मानसांनी मानसांना, ओळखावे मानसांनी मानसांना, ना दुखावे त्या कुणांच्या भावनांना. ओळखावे मानसांनी मानसांना, ना दुखावे त्या कुणांच्या भावनांना, वादळाशी झुंजताना कोण साथी, वादळाशी झुंजताना कोण साथी, का कराव्या त्या सावली त्या फुलांना. वादळाशी झुंजताना कोण साथी, का कराव्या त्या सवाली त्या फुलांना. ओढ असते काळजाला लागलेली, ओढ असते काळजाला लागलेली, ना कधी असते तमात्या पाखरांना. ओढ असते काळजाला लागलेली, ना कधी असते तमात्या पाखरांना. सूर्य जातो मावळाया सांजवेळी, सूर्य जातो मावळाया सांजवेळी, शीळ घाली गाय त्यांच्या वासरांना, शीळ घाली गाय तेव्हा वासरांना. भरवसा त्या जिंदगीचा काय आहे, भरवसाया जिंदगीचा काय आहे, सावरावे त्या कुणांच्या आसवांना. भरवसाया जिंदगीचा काय आहे, सावरावे त्या कुणांच्या आसवांना. माझ्या पुढील कवितेचं शीर्षक आहे विश्वासघात. केलाय आज त्याने विश्वासघात माझा, केलाय आज त्याने विश्वासघात माझा, घेऊन शेवटीचा हातात हाचा माझा. केलाय आज त्याने विश्वासघात माझा, घेऊन शेवटीचा हातात हाचा माझा. गेली लयास स्वप्ने, गेली लयास स्वप्ने, बागेतल्या फुलांची, गेली लयास स्वप्ने, बागेतल्या फुलांची, उरला न हर्ष आता कुठल्या कळ्यात माझा, उरला न हर्ष आता कुठल्या कळ्यात माझा. येतात रोज मोती डोळ्यात असवांचे, येतात रोज मोती डोळ्यात असवांचे, सजवून हार आहे ओला गळ्यात माझा, सजवून हार आहे ओला गळ्यात माझा. पाठीवरी उगाची देऊन थाप त्याने, पाठीवरी उगाची देऊन थाप त्याने, लावून जीव गेला नुसत्या भ्रमात माझा, लावून जीव गेला नुसत्या भ्रमात माझा. आगीत वेदनांची झालीत बेल सुमने, आगीत वेदनांची झालीत बेल सुमने, गेला जळून आत्मा काळ्या धुरात माझा, गेला जळून आत्मा काळ्या धुरात माझा.
1: आताच आपण सारिका बकवाड यांचं काव्यवाचन ऐकलं.

मंडळी, या इतिहासाचा आपला लोकजागर हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विश्वास वाघमारे. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या लोकजागर या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतो, आताच आपण लोकजागर या कार्यक्रमात सारिका बकवाडे यांचं काव्यवाचन ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

वहाँ एक हाथी भी रहता था। वो दिन भर इधर उधर घूमता रहता था।

हाथी परेशान होने लगा। उसने सूंड को जोर जोर से हिलाया।

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो, सकाळचे 11:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत.

मिश्र संगीत कार्यक्रमात आपण ऐकत आहोत सोनू निगम यांच्या स्वरातील नसरत बद्रा यांची रचना. सोनू निगम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात स्वप्नील बांदोडकर आणि बेला साळुंके यांच्या स्वरातील डॉ महेश केळुसकर यांची रचना अशोक पत्के यांनी संगीतबद्ध केलेलं हे भावगीत.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम आहे मिश्र संगीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात गझल. पंकज उदास यांच्या स्वरातील शेख आदम अबूवाला यांची रचना. पंकज उदास यांनी संगीतबद्ध केलेली ही गझल.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाइश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
4: फोन फरमाइश.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम आहे मिश्र संगीत. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांच्या स्वरातील इंदिवर यांची रचना, राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं हिंदी भक्तिगीत.

श्रोदेह कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील शाहीर प्रभाकर यांची रचना. बाळ बर्वे यांनी संगीतबद्ध केलेलं मराठी भक्तिगीत.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. मिश्र गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे वनिता मंडळ हे कार्यक्रम आणि दुपारी 1 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: मैत्रिणींनो, गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले आहेत. आज गणपती बाप्पाची संपूर्ण माहिती, त्याची उत्पत्ती, त्याची महती, बाप्पाच्या आगळ्या वेगळ्या गणेश मूर्ती आणि त्यांच्यातली विविधता या सगळ्यांविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आले आहेत ज्येष्ठ भारत विधातज्ञ डॉक्टर भाग्यश्रीताई पाटसकर. भाग्यश्रीताई यांनी शिलालेख या विषयावर एमफिल केलं असून पुरातत्वशास्त्रामध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्तींबद्दल, गणपती बाप्पाबद्दल. भाग्यश्रीताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.
0: भाग्यश्रीताई, सुरुवातीलाच प्रश्न की गणेश मूर्ती किंवा गणपती हा किती प्राचीन आहे आणि वेद म्हणतो आपण ते सगळ्यात प्राचीन ग्रंथ, गणपती ही देवता ही सुद्धा त्या वेदांमध्ये येते का?
1: साहित्यामध्ये गणपतीचे उल्लेख आधीच्या काळामध्ये आलेले आहेत, पण गणपतीचा स्पष्ट उल्लेख जर आपण पाहिला तर अगदी ऋग्वेदात नाहीये. गणपतीचा स्पष्ट उल्लेख आपल्याला कृष्ण यजुर्वेदाच्या मैत्रायणी संहितेमध्ये पहिल्यांदा सापडतो, गणेश गायत्री आणि गणेश उपनिषद यामध्ये. आणि हे जी गणेश उपनिषद म्हणजे आपण जे आता सध्या घरोघरी अथर्वशीर्ष म्हणतो तेच ते गणेश उपनिषद. म्हणजे इसवी सणाच्याही खूप आधी अगदी प्राचीन वाङ्मयामध्ये आपल्या गणपती बाप्पाचा उल्लेख आहे. वेदांमध्ये पाहाल तर यजुर्वेदापासून आपल्याला गणपती दिसतो.
0: मग गणपती या देवाची संकल्पना किंवा मूर्ती ह्या एकाच काळातल्या आहेत का? म्हणजे मग
1: त्याची संकल्पना म्हणजे काय झाले माहितीये का? त्याची उत्पत्ती म्हणजे ज्याला आपण ओरिजिन म्हणतो ते कसं आहे? तर यक्ष नाग यांच्या उपासनेतून गणपतीची उत्पत्ती झालेली आहे. आपल्याकडे ना काय होतं बघा, अगदी अश्मयुगापासून वेगवेगळ्या ठिकाणी लोक राहत आहेत. डोंगर, दऱ्या, नद्या आहेत, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या मानवांच्या वस्ती या सगळ्या तयार झालेल्या आहेत. तर या वस्त्यांमध्ये आपल्याला आवडेल तो देव आपण घेतला. त्याच्यातही काय झालं की काही भागामध्ये समजा हत्ती उत्पात करतायत, एखाद्या भागामध्ये रानडुकरं घुसतायत, तिथे शेती करायला आपण सुरुवात केली आहे, हळूहळू आपलं जीवन डेव्हलप होत आहे, अशा काळामध्ये मग तो प्राणी लोकांना भीती दाखवणारा तर होताच आणि शिवाय वरदान ठरणारा पण होता. तर भीती तर बरोबरच आहे की रानडुक्कर आपल्या जंगलात शिरलं, सिंह जर आले, वाघ आले तर मग आपल्याला भीती वाटणं स्वाभाविक आहे. पण वरदान कसं? तर इतर प्राणी तिथे राहत नाहीत. ज्या भागामध्ये रानडुकर आहे तिथे वाघ कदाचित कमी असतील, हत्ती येणार नाहीत, अशा सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे दुसऱ्या प्राण्यांपासून जरा सुरक्षा आपली झाली असा काही विचार करून लोकांनी मग त्या प्राण्यांना देवास

0: समजायला सुरुवात केली. अशा वेगवेगळ्या प्राण्यांची उपासना पूजा आपण पूर्वी करत होतो. म्हणजे ही गोष्ट मी आजपासून साधारण एक 30-40 हजार वर्षापूर्वीची सांगते, कदाचित त्याच्याही आधी. याच्यामध्ये काय होत गेलं, गणपती म्हणजे गणेशाची किंवा हत्तीची पूजा करणारे लोक सुद्धा आपल्या देशात होते आणि तशा मूर्ती पण आपल्याला मिळाल्या आहेत, तसे उल्लेख आपल्याला मिळतात. अथर्व वेदामध्ये अशा 84 जमातींचे उल्लेख आहेत की ज्या वेगवेगळ्या गोष्टींची पूजा करतात, म्हणजे कोंबड्याची पूजा, कुत्र्याची पूजा, बकऱ्याची पूजा. आज हे सगळे आपले देव आहेत बरं का. भैरवाच्या बरोबर कुत्रा असतो, कोंबडा म्हणजे आपल्या कार्तिकेयाच्या सोबत असतो, मोर आहेच आहे. म्हणजे सगळ्या प्राण्यांचं आपण काही ना काहीतरी प्रकाराने पूजा केलेली आहे. आणि मग आता हे आपल्या देवांच्या बरोबर कसे आले बरं, गणपती हत्तीच्या तोंडाचा किंवा जसं आता आपण म्हटलं कुत्रा, कोंबडा वगैरे हे सगळे प्राणी कसे काय मग शुभ या प्रकारात आले. तर असं झालं की खूप वर्षानंतर हळूहळू आपला समाज जेव्हा एकत्र येत होता त्यावेळेला या सगळ्या विद्वान ऋषी मुनी या सगळ्या मंडळींच्या असं लक्षात आलं की आपल्यामध्ये एकता असली पाहिजे. कशाच्या आधारावर येईल, आपला देश इतका मोठा आहे आणि आज तरी तसा त्या मानाने थोडा छोटाच म्हणायला पाहिजे, कारण त्या काळामध्ये आपण अगदी अफगाणिस्तान पासून तर कंबोडियापर्यंत आपला खूप मोठा विस्तार आपल्याला दिसतो. मग आता एवढ्या मोठ्या प्रदेशावर वेगवेगळ्या पद्धतीने राहणारी जी माणसं आहेत त्यांना जर एकत्र आणायचं असलं तर काय करायला पाहिजे. मग आता या लोकांना एकत्र आणण्यासाठी अतिशय सोपा उत्तम उपाय म्हणजे धर्म, देवदेवता. आणि मग त्यासाठी आपण काय केलं, तुम्ही कुत्र्याची पूजा करता मग तुम्ही वेगळे नाहीच, आमच्या भैरवाचा वाहन म्हणून कुत्रा असतोच ना, मग तुम्ही आम्ही एकच. असं करत करत आपण वेगवेगळ्या जनसमूहांना एकत्र केलेलं आहे. मग हे करताना तुम्ही कमी दर्जाचे आम्ही जास्त मोठे असं काहीही होऊ नये, यासाठी म्हणून आपण या देवदेवतांचं स्वरूपही थोडंसं बदललं, त्यांना आपल्या सगळ्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मग हे करत असताना अजून एक गोष्ट आहे की ह्या वेगवेगळ्या जमातींची जी माणसं आहेत ही काही संस्कृत बोलणारी यज्ञ करणारी अशी माणसं नाही आहेत. त्यांचं जीवन पद्धतीच त्यांची वेगळी आहे कारण त्यांची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. आता त्याच्यावरती उपाय, जे यज्ञ करत नाहीत त्यांना आपल्या अथर्व वेदामध्ये व्रात्य असं म्हटलेलं आहे आणि ह्या व्रात्य मंडळींना एकत्र आणण्यासाठी आपण शैव पंथाचा वापर केला. म्हणजे कसं की शिव जे आहेत महादेव तर ते कुठल्याही म्हणजे यज्ञ वगैरेंच्याही पुढे आहेत, खूप मोठं त्यांचं स्वरूप आहे, ते एक तत्व आहे, शिव तत्व आहे, पवित्रता. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या मंडळींना आपण एकत्र केलं. या म्हणजे यक्ष, नाग अशी अशा लोकांची जी उपासना आहे किंवा ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये काय ट्रायबल डेइटीज असं म्हणतो, थोडेसे उग्र स्वरूपाचे देव असतात. आपल्याकडे डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे खूप मोठे संशोधक होऊन गेले, तर त्यांचं असं मत आहे की अशाच काही उग्र आणि थोड्याशा म्हणजे विघ्न उत्पन्न करणाऱ्या आणि ज्यांचं स्वरूप थोडं वेगळं आहे, आपल्या जे सोफिस्टिकेटेड असे देव आहेत त्यांच्यापेक्षा वेगळं आहे, तर अशांमध्येच विनायक किंवा गणपती हा देव होता. त्याचा आपण शैव पंथाशी तो जोडून घेतला आणि त्यातून इतकं मोठं झालं की गणपत्य पंथ उभा राहिला. म्हणजे गणपतीची जी पूजा करतायत लोक, आज काही गणपती हा काय आहे, आपल्याकडे ज्ञानाचा अधिपती आहे, सर्व कलांचा स्वामी आहे. म्हणजे आणि आपण म्हणतो ना की महाभारताचं लेखन सगळ्या ज्या पुराण व्यासांनी सगळी वेगळी केली, तर ते सगळ्यांचं लेखन हे एकटा केलं म्हणजे मी एकटा की बसून लिहीन आणि तुम्ही सांगताना थांबायचं नाही, हीच माझी अट आहे. म्हणजे इतका तो ध्यानाशी, विद्वत्तेशी, बुद्धीशी आपण जोडला, म्हणजे त्या समाजाला पण किती चांगलं आपण स्थानही दिलं आणि ते पण सगळ्या प्रवाहामध्ये एकत्र झाले.
1: पण मग या सगळ्यात गणपतीची मूर्ती म्हणून जे काय आली ती कोणती मूर्ती सगळ्यात जुनी असत कोणती सांगता येईल? मग
0: आता आपण जे पाहिलं की महाविलयन असं त्याला म्हणतात, म्हणजे वेगवेगळ्या समाजांना एकत्र करणं म्हणजे महाविलयन. आता हे असं महाविलयन झालं की त्यानंतर लोकांची गरज काय असते की त्यांना पूजा करण्यासाठी समोर काहीतरी वस्तू लागते,
1: बरोबर,
0: मग तो चांद तारा असेल, क्रॉस असेल की मूर्ती असेल, त्याच्यात काहीच म्हणजे वावग असं काही नाही, कारण कुठेतरी आपलं मन एकाग्र करावं अशी आपली इच्छा असते. आणि जरी सगळ्यांना हे मान्य आहे की जे परमेश्वर परब्रह्म आहे ते निर्गुण निराकार आहे, पण आपल्यासाठी त्याचं साकार रूप आपण तयार केलं. मग हे करताना आता गणपती इकडे महाविलयन या सगळ्या प्रक्रियेतून आपल्या मुख्य समाजामध्ये सामावला.

0: गेलेला आहे आणि त्याच्या मूर्ती कशा असाव्यात याची सुद्धा माहिती मी एकीकडे हळूहळू विचारवंतांनी द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि हे करताना गणेश पुराण, मुद्गल पुराण अशी वेगवेगळी पुराणं रचली गेली, ती फक्त गणपतीसाठी आहेत. म्हणजे गणपती या देवानी किती चांगलं काम केलेलं आहे, राक्षसांचा संहार केला, शिवाय विद्वानांना आश्रय दिला, अशा अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत हे आपल्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही पुराणं लिहिली गेली. आणि याच्यामध्येच काही तंत्रशास्त्रातले सुद्धा ग्रंथ आहेत. या सगळ्यांमध्ये मग गणपतीच्या मूर्ती किंवा त्याचं स्वरूप कसं असावं याची आपल्याला माहिती मिळते. आणि किती विद्वान माणसं असतील की यांनी समाजाचा विचार केलाय, आज मी खूप चांगलं काम केलं बरंच झालं असं नाही, मी आज केलेल्या कामाचा परिणाम उद्या परवा 5 वर्षांनी 50 वर्षांनी 500 वर्षांनी कसा असणार आहे. तर या अशा याच्यातनं गणपतीच्या मूर्ती कशा असाव्यात याच्यावर हळूहळू शिक्कामोर्तब होत गेलं. आता गणपतीचं मूळ स्वरूप काय आहे, आपल्याला खूप मूर्ती मिळतात तर त्याच्यात सगळ्यात पहिला मुख्य त्याचं जी लक्षण आहे त्याच्यामध्ये ठेंगणा बांधा, आखूड मांड्या आहेत त्याच्या, त्याचं पोट सुटलेलं लंबोदर असला पाहिजे, नंतर त्याला हत्तीची सोंड आहे आणि विशाल गंडस्थल म्हणजे हत्ती जसा असतो तसा त्याचा चेहरा आहे. यक्ष प्रतिमांशी याचा संबंध आहे, अगदी असेच यक्ष, आता बैल, घोडा, हत्ती, गाढव अशा प्राण्यांचे चेहरे असलेले यक्ष सुद्धा आपल्याला सापडतात. प्राचीन काळामध्ये अशा खूप आहेत. नागपूरच्या जवळ एक गाव आहे पवनी, तर तिथे एक स्तूप, बौद्ध स्तूप सापडला, त्याच्यामध्ये गाढवाचा चेहरा असलेला खरं मुख यक्ष हे सापडलेला, असे वेगवेगळ्या मूर्ती आपल्याला सापडतात. तर अमरावती म्हणजे कुठे, आंध्र प्रदेशमध्ये, तर त्या आंध्र प्रदेशच्या अमरावतीमध्ये एक प्राचीन स्तूप आहे आणि त्याच्यामध्ये एक शिल्प आपल्याला सापडलंय, त्याच्यात गजमुख यक्ष कोरलेली आहेत, एक नाही बरेच आहेत. नंतर मथुरा, उत्तर प्रदेशमध्ये मथुरा सगळ्यांना माहिती आहे, तीर्थक्षेत्र आहे, तर तिथे सुद्धा आपल्याला गजमुख यक्षाच्या मूर्ती सापडलेल्या आहेत.
1: अच्छा,
0: अशा गजमुख यक्ष प्रतिमेमध्ये गणपतीच्या मूर्तींचं मूळ आहे, त्यातनं हळूहळू त्याचा विकास होत गेलेला आहे. आणि डॉक्टर कुमारस्वामी हे खूप मोठे मूर्तीशास्त्रज्ञ होते, खूप मोठे अभ्यासक होते, तर त्यांनी हा सगळा विचार मांडलेला आहे की वेगवेगळ्या ठिकाणी ज्या गजमुख यक्षांच्या प्रतिमा आहेत त्यातून गणपतीची कल्पना पुढे आली असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि एक जे एन बॅनर्जी नावाचे खूप मोठे अजून मूर्तीशास्त्राचे अभ्यासक होते, तर त्यांनी असं म्हटलंय की वैदिक ब्रह्मणस्पती जो होता, बृहस्पती असं सुद्धा आपल्याला खूप ठिकाणी नाव सापडतं, तर त्याच्या आणि गणपतीच्या नावात साम्य आहे. आणि हा जो ब्रह्मणस्पती आहे तो विद्येचा देव आहे, ज्ञानाचा देव आहे, त्यामुळे मग त्यांच्या नावाचं साधर्म्य पकडून त्या गणपतीचा संबंध ज्ञानाशी जोडणं हे सोपं झालं. कसं काळ बदलत जातो ना, देवदेवता बदलत जातात, कारण काय समाजाची गरज, समाजात असणाऱ्या सगळ्या बाकीच्या गोष्टी हे बदलत जातं. त्यामुळे आता आपण हल्ली वरुण देवाची पूजा रोज करतो का,
1: नाही,
0: इंद्रदेवाची रोज करतो का, नाही. आपल्या आजच्या समाजाची गरज वेगळी आहे. एक काही एक वर्षांपूर्वी ना जसं आपण हे बघतो, बघा वैभव लक्ष्मी किंवा मुळात लक्ष्मीच बालाजी यांची पूजा नव्हती. समाजाला ज्या वेळेला गरज आहे, आज आपल्याला पैशांची गरज आहे, हल्ली पिठोरी अमावास्येची पूजा कोणी करत नाही, मातृदिन वगैरे ते कोणीच करत नाही, कारण काय आईचं आरोग्य चांगलं राहावं किंवा पिठोरीला मुलांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आई नवस करते किंवा पूजा करते. आता त्याची गरज का वाटत नाही, कारण आपण काय म्हणतो, पैसे दिले की मोठ्यात मोठा डॉक्टर मी आणेन, त्याच्यात काय. आपल्याला असं वाटायला लागले की पैसा महत्वाचा म्हणून आपण लक्ष्मीची पूजा करतो. काळ एक असा होता ना की ज्या वेळेला बलोपासना फार महत्वाची होती, रामदास स्वामींनी त्यावेळेला समाजाला पुन्हा एकदा हनुमानाच्या उपासनेकडे नेलं. काळाची गरज जशी असेल तसे देवदेवता, ह्या देवदेवतांची आपण त्याचा एक प्रकारे आपण चांगला उपयोगच करून घेतलाय. आज गरज आहे आपल्याला उत्तम संस्कृती आणि उत्तम चारित्र्य, म्हणजे सुसंस्कृत माणूस, चांगली संस्कृती आजूबाजूला असणं, आणि त्याप्रमाणे तो गणपती पुन्हा ज्ञानाशी आपण जोडून घेतला. वेगवेगळे जे लक्षण ग्रंथ आहेत, म्हणजे मूर्ती कशा घडवाव्या, त्याचं कसं आकारमान असावं, काय वगैरे, या सगळ्याबद्दल भरपूर ग्रंथ संपदा आपल्याकडे आहेत. आणि पूर्वी ना अशा म्हणजे मूर्ती वगैरे घडवणाऱ्यांचे असे स्कूल्स असे असायचे. म्हणजे काय तर गुरु परंपरा, त्याच्यामध्ये मुली सुद्धा असायच्या. मुली सुद्धा मूर्तीशास्त्र शिकतात,

0: त्या मूर्ती म्हणजे शिल्प कला घडवायला शिकतात, मंदिर स्थापत्य शिकतात, त्याच्यात कामं करतात वगैरे, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला सापडतात. हे सगळं आपण पुन्हा पुन्हा शोधून काढतोय, मोठी विद्वान माणसं त्याचा अभ्यास करतायत, म्हणून आपल्याला कळलं की आपल्या समाजाला एकत्र, म्हणजे आसेतू हिमाचल जे आपण म्हणतो, त्यांना सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी विद्वान मंडळींनी ऋषी मुनींनी किती धडपड केलेली आहे, आणि मग त्याच्यामध्ये देवदेवतांचा वापर करण्यामध्ये त्यांचा उद्देश काय आहे, आणि त्यातून त्यांच्या मूर्ती. मग आता या गणपतीच्या सुद्धा मूर्तीनं 4, 6, 10, 18 अशा हातांच्या असाव्यात असं म्हटलेलं आहे. आणि गणेश पुराणात असं आहे की चतुर्भुज गणपती जास्त लोकप्रिय आहे, आणि त्याच्यामध्ये द्विभुज गणपतीचं वर्णन जरा कमी येतं. बृहत संहिता नावाचा एक ग्रंथ आपल्याकडचे गणिती होते वराह मिहिर यांनी लिहिलेला आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी द्विभुज गणेश आणि इतर गणपतीच्या मूर्तींची चर्चा किंवा माहिती दिलेली आहे. तर बृहत संहितेमध्ये वराह मिहिर म्हणतात की त्याच्या दोन हातांमध्ये परशु आणि मुळा ही आयुध किंवा या गोष्टी असल्या पाहिजे.
1: मुळा म्हणजे आपला भाजीचा मुळा.
0: हो, गणपतीची आवडीची भाजी म्हणजे मुळा आहे. आता कसं झालं की लोकांना स्वतःलाच मुळा आवडत नाही, मग आपण काय करतो, जो उग्र घाणेरडा मुळा कोण खाईल बा, कारण त्याचे ढेकर येतात. मग लोकांना, मुलांना तर हल्ली अजिबात आवडत नाही. मग काय केलं आपल्या मोठ्या माणसांनी, त्यातूनही मार्ग काढला, काकडी. आज आता गणपती विसर्जनाच्या वेळेला आपण डाळ करतो आणि काकडीचा कापा करून देतो लोकांना खायला. त्याच्या हातात मुळ्या असल्याच्या अशा खूप मूर्ती आपल्याकडे आहेत. गणेश पुराण जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला द्विभुज गणपतीची माहिती दिलेली आहे. तर आता सगळ्यात जुनी गणपतीची मूर्ती कुठे असेल, तर ती आहे उत्तर प्रदेशमध्ये मथुरा या ठिकाणी. कुशाण काळामध्ये बऱ्याच मूर्ती हळूहळू आपल्याकडे घडवल्या गेल्या आहेत, म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकात. आणि उत्तर भारतात त्यावेळेला कुशाण नावाच्या एका घराण्याचे राजे राज्य करत होते, आणि त्यांच्या काळामध्ये घडवलेल्या खूप मूर्ती आपल्याला सापडतात. आणि मथुरा हे तर खूप महत्वाचं असं व्यापारी केंद्र होतं, खूप मोठं शहर होतं महत्वाचं, तर तिथे आपल्याला गणपतीच्या मूर्ती सापडतात. संकिसा नावाचं अजून एक गाव आहे उत्तर प्रदेशमध्ये, तर तिथे सुद्धा उभा आणि द्विभुज अशा रूपातला गणपती आपल्याला सापडलेला आहे. आणि आता पहिल्या शतकापासून त्याच्या हातामध्ये मोदकांची वाटी यायला लागलेली आहे. आता हा जो गणपती देव आहे हा जरा काय म्हणूया आपण, सभ्य सुसंस्कृत आणि अशा सधन लोकांमध्ये त्याची लोकप्रियता वाढायला लागली. त्यांनी काय सुरुवात केली, त्याच्यामध्ये लाडूची वाटी. आणि दक्षिण भारतामध्ये असे जे कोणी सधन वगैरे सुसंस्कृत असे वगैरे चांगल्या याच्यातले लोक आहेत, त्यांनी त्या गणपतीच्या हातात फळ द्यायचं म्हणून आंबा दिलेला आहे. म्हणजे आंबा तर फळाचा मुळा नको बाबा, आमच्या देवाच्या हातात आंबाच बरा, असं ते अशा गोष्टी बदलत जातात. आणि त्याच्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी टिकण्यामागे, या देवदेवता असतील, त्यांची भक्ती असेल, हे सगळं टिकण्यामागे समाजाभिमुख होणं हेच महत्वाचं कारण आहे.
1: पण मग मूर्तीशास्त्रांमध्ये सुद्धा खूप ग्रंथ असे आहेत की ज्यामध्ये गणपतीची मूर्ती कशी असावी याबद्दल सांगितलं, म्हणजे उजव्या सोंडेची किंवा काय डाव्या सोंडेची किंवा अजून काय त्यामध्ये बदल किंवा कशी पाहिजे त्याबद्दल, तर ही कशी माहिती कुठली?
0: बऱ्याच ग्रंथांमध्ये बरीच म्हणजे छान त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत. फक्त काय झालेलं आहे की त्यातला दोन हात असोत का चार हात असोत, तर डाव्या हातामध्ये मोदकांची वाटी किंवा लाडूची वाटी असणं हे अगदी कॉमन होताना दिसतंय. मग उजवा हात कशासाठी असतो, तर उजवा हात एकतर आशीर्वाद देण्यासाठी, वरद मुद्रा किंवा अभय मुद्रा, अभय देतोय तो लोकांना आशीर्वाद देतोय म्हणून. मग वाटी डाव्या हातात आली त्यामुळे सोंड आपोआपच त्या लाडूकडे डावीकडे वळणारी आली. आणि ह्या जर मूर्ती म्हणाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की सुरुवातीच्या काळामध्ये साधारण इसवी सन 300 आसपास आपल्याकडे गुप्त घराण्याच्या राजांचं राज्य होतं. चंद्रगुप्त, विक्रमादित्य किंवा समुद्रगुप्त खूप मोठे मोठे राजे त्यांचे होऊन गेले, आणि त्यांचे शिलालेख, मंदिरं वगैरे त्या काळापासून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात. तर या काळामध्ये झालेले जे म्हणजे गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत त्याच्यामध्ये अलंकार नाही आहेत, अगदी माफक, म्हणजे मोजकाच एखादी माळ गळ्यात असली तर, मुकुट पण शक्यतो नाही. नंतर तो एकदंत दाखवणं याच्यावर भर आहे, शक्यतो दोन हातांची सुरुवातीला आहेत. आणि सर्प यज्ञोपवीत घातलेले, म्हणजे जानवं तर त्याच्या गळ्यात आहे पण ते सापाचं आहे, यातून त्याचा जो त्या यक्ष नाग व परंपरेशी असलेला संबंध आहे तो कायम आपण ठेवलेला आहे. नंतरच्या काळामध्ये

0: झालं की उदरबंध म्हणजे पोटाभोवती बांधायला म्हणून त्यांनी साप वापरलेला आहे, नाग वापरलेला आहे आणि मोदकांची वाटी त्याच्या हातामध्ये कायम आहे. तर या म्हणजे गुप्त घराण्याच्या काळामध्ये 300-400 काळामध्ये भरपूर मूर्ती गणपतीच्या आहेत, त्याची मंदिरं आहेत. उदयगिरी मध्य प्रदेशमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये म्हणाल तर अहिच्छत्रा, भितरगाव, देवगड, राजघाट अशा बऱ्याच ठिकाणी त्याच्या खूप साऱ्या मूर्ती आपल्याला सापडलेल्या आहेत. त्याचं महत्व म्हणजे अलंकार नाहीतच, जवळजवळ अगदी कमी दागिने आणि त्याच्यामध्ये मुकुट नाही डोक्यावर, त्यामुळे तो गणपतीचं त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते आपल्याला दिसतं. त्याच्या हातामध्ये असं तुम्ही म्हणाल तर अजूनही साधे त्याचे परशू, स्वतःचा तोडलेला दात वगैरे असे तुम्हाला आयुध
1: दिसतात.
0: नंतर वाराणसीमध्ये संस्कृत विद्यापीठ आहे, तर त्यांचं एक स्वतःचं म्युझियम आहे. तर त्या संस्कृत विद्यापीठाचं जे संग्रहालय आहे वाराणसीमध्ये, तर त्याच्यामध्ये खूप अशी प्राचीन गणपतीची मूर्ती त्या परिसरात सापडलेली त्यांनी ठेवली आहे. आणि त्याच्या उजव्या हातामध्ये बीजपूरक आहे आणि डाव्या हातात मुळं आहे. आता बीजपूरक म्हणजे काय, तर एक फळ असतं असं की ज्याच्यामध्ये अनेक बिया आहेत, जसं की सीताफळ आहे त्याच्यामध्ये अनेक बिया असतात. आपल्याकडे ना देवाला नैवेद्य दाखवणं किंवा देवाच्या हातामध्ये एखादं फळ ठेवणं अशी आपल्याला इच्छा असेल तर शक्यतो आपण ज्याच्यात अनेक बिया आहेत अशी फळं वापरतो किंवा वापरावीत असा एक संकेत आहे. का बरं, तर एकातून अनेक निर्माण करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. एक जर आपण सीताफळ समजा खाल्लं त्याच्यात 5-50 बिया आहेत, त्या पेरल्या तर नक्कीच तेवढी झाडं येऊ शकतात, एकातून अनेक. तर ती वृद्धी सतत होत राहावी यासाठी म्हणून ते बीज पूरक त्याच्या हातात असतं. सुरुवातीला ना गणपतीचा कुठलाही परिवार या मूर्तींमध्ये दिसत नाही आणि मग नंतर अगदी उंदीर सुद्धा नाही आहे त्याच्यासोबत, एकटाच आपला उभा आहे असं दिसतं. मग नंतरच्या काळामध्ये हळूहळू त्याचे काय म्हणूया परिवार त्याचा येत गेलेला आहे. आणि त्यातही हल्ली आपण काय करतो, रिद्धीसिद्धी या गणपतीच्या पत्नी आहेत असं म्हणतात, तर ते चूक आहे. आपल्याकडच्या कुठल्याही देवाला दोन बायका नाहीत, हे सगळे एक पत्नी व्रतच घेतलेली मंडळी आहेत.
1: अच्छा,
0: एका वेळेला एक पत्नी म्हणजे आता शिवाचं म्हणाल तर उमा गेली मग पार्वती आली असं आहे. ते त्यांची गंगा ही त्यांची शक्ती आहे. भूदेवी ही आपल्या विष्णूची शक्ती आहे, लक्ष्मी त्याची पत्नी आहे. तसं गणपतीला तुम्ही रिद्धी ही त्याची पत्नी आहे आणि त्याचं तुम्ही का बरं आराधना करता, तर तुम्हाला सिद्धी प्राप्त करायची असते, सिद्धी ही त्याची शक्ती आहे, अशा गोष्टी असतात. त्यामुळे त्याची ती शक्ती त्याच्यासोबत असते. आणि अजून एक गोष्ट की सगळ्या देवांच्या शक्ती ज्या आहेत ना त्यांना आपण स्त्री रूप दिलेलं आहे. गणपतीकडनं सिद्धी काढून घेतली तर तो साधा हत्तीवाला एखादा यक्ष राहील. जर का तुम्ही शिवाकडनं त्याची गंगा काढून घेतली, गंगा म्हणजे काय, साक्षात पावित्र्य, शिव या शब्दाचा अर्थच पवित्रता असा आहे. त्याची शक्ती आहे ती
1: सुंदर.
0: अशा सगळ्या गोष्टी आहेत.
1: हजारो वर्षांपासून गणपतीचं हे महत्व आहे. मग या प्रत्येक युगाचा म्हणजे जे आपली चार युग आहेत या प्रत्येक युगाचा गणपती वेगळा असतो का, असं कुठे वाचलं होतं ते खरं आहे का?
0: हो, आपल्याकडे ना गणेश पुराणामध्ये क्रीडाखंड नावाचा भाग आहे, तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय की चार युगांचे चार वेगवेगळे गणपती आहेत. त्याच्यामध्ये सतयुग किंवा कृतयुग असं ज्याला म्हणतो आपण, तर त्याचा गणपती आहे विनायक. तो 10 हातांचा दाखवायचा आणि त्याचं वाहन असतं सिंह.
1: अच्छा,
0: त्याला महोत्कट असं सुद्धा
1: म्हणतात. वाहन ते सिंह,
0: हा, त्याचा उंदीर नाही दाखवायचा, त्याचं सिंह वाहन आहे. तर विनायक 10 हाताचा आणि सिंह वाहन हा जो महोत्कट आहे, तर तो सुवर्ण रंगाचा असला पाहिजे, सुवर्ण कांती असं त्याला, सोन्यासारखा दिसणार. म्हणजे प्रत्येकाचा रंग सुद्धा वेगवेगळा सांगितलेला आहे. नंतर त्रेता युगाचा जो गणपती आहे तो आहे मयुरेश्वर, म्हणजे आपल्या अष्टविनायकांपैकी पहिला. तर तो आहे मयुरेश्वर, तो 6 हाताचा दाखवावा असा संकेत गणेश पुराणात सांगितलेला आहे. आणि त्याचं वाहन अर्थातच मोर, कारण तो मयुरेश्वरच आहे. त्याचा रंग पांढरा असतो, पांढऱ्या रंगाचा दाखवला पाहिजे. नंतर द्वापार युगामध्ये जो गणपती आहे त्याचं नाव आहे गजानन, तो 4 हातांचा असतो, त्याचं वाहन उंदीर आहे.
1: अच्छा,
0: आणि तो लाल रंगाचा असा दाखवावा अशी त्याच्यात म्हटलेलं आहे. आणि परमभक्त होता गणेशाचा वरेण्य, त्याला स्वतः गणपतींनी या गजानन रूपात येऊन गणेश गीता सांगितली, आणि यांनी

0: महाभारत लिहून काढलं
1: अच्छा
0: म्हणून तो गजानन महत्वाचा आहे. आजही बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की गणपती आणि त्याच्या पायाशी उंदीर, तो चार हातांचा असणं, तो जो गजानन आहे त्याचं स्मरण म्हणून किंवा त्याची भक्ती म्हणून आपण त्या मूर्ती तिथे स्थापन केलेल्या आहेत की तो ज्ञानाचा अधिपती आहे. त्यांनी एवढी सगळी महाभारत पुराण वगैरे यांचं सगळं लेखन करून घेतलं, तर हे सगळं काम करणारा, गणेश गीता सांगणारा म्हणून तो महत्वाचा आहे. आता येतो कलियुग म्हणजे कलिपूज्य. कलियुगामध्ये जो गणपती पूजला जावा असं म्हणतात तर तो आहे धूम्रकेतू, आणि त्याला दोनच हात असले पाहिजेत. निळा घोडा हे त्याचं वाहन आहे.
1: अच्छा,
0: निळा घोडा वेगळंच काहीतरी आपण कधी ऐकलेलं
1: नाही, किंवा दोन भुजा असलेलं पण आपण कधी ऐकलं
0: नसतं. आता तुम्हाला लक्षात येईल की सुरुवातीपासून गणपती द्विभुज दाखवण्याचा जो आग्रह आपल्या सगळ्या याच्यामध्ये आहे, तर तो कशासाठी आहे की त्यांच्यामध्ये कलियुग सुरू झालेला आहे.
1: अच्छा,
0: मग या युगाचा गणपती म्हणजे कसा असला पाहिजे, तर दोन हाताचा. त्याचं वाहन दाखवावं की नाही मग दाखवलंच नाहीये, उंदीरही नको घोडाही नको असंही झालेलं आहे. आणि धूम्र वर्णाचा तो असावा म्हणजे धुरासारखा ग्रे कलरचा, तर धूम्रवर्ण तो असावा असं म्हटलेलं आहे. आणि तो पुन्हा सतयुग आणेल असं गणेश पुराणात म्हटलेलं आहे की कलियुगानंतर पुन्हा सतयुग येणार आहे. आणि त्या सतयुगाच्या येण्यासाठी गणपतीचं काय कार्य असणार आहे, वेगवेगळे देव प्रत्येक आपापल्या कामामध्ये आपल्या डिपार्टमेंट सांभाळणार आहेत, मग गणपतीचं काय काम आहे, तर अभिमानासुराचा वध तो करेल.
1: अच्छा,
0: अभिमान बघा बरं, आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक माणसामध्ये इतका अगदी अहंपणा म्हणजे काय बाप रे. तर या अहंकारामुळेच तर सगळ्या वाईट गोष्टी आजूबाजूला घडत आहेत. या अभिमानासुराचा वध करून गणेश आता पुन्हा सतयुग घेऊन येणार अशी आपल्याकडे एक कल्पना आहे. याच्या व्यतिरिक्त दुरासद नावाचा एक राक्षस होता, आणि त्या दुरासद राक्षसाबरोबर लढताना वेगवेगळ्या रूपामध्ये तो राक्षस पण रूप बदलायचा. मग गणपती त्याला शोधायला जायचा की अरे बाबा आता कुठे गेला, असं करताना म्हणून त्याने 56 रूपं घेतली, म्हणजे तू ज्या रूपात आहेस ते रूप घेऊन मी तुला मारीन अशा पद्धतीने. तर ती 56 रूपं गणपतीची ही आपल्या गणेश पुराणामध्ये सांगितलेली आहेत, आणि त्यांची पण भरपूर चर्चा, आणि त्याच्या काही मूर्ती वगैरे सुद्धा आपल्याकडे सापडतात. आपल्याला 4, 6, 10 हातांची सुद्धा रूपं आहेत, त्याच्यात सिंह, मोर, उंदीर वगैरे वेगवेगळी वाहनं सांगितलेली आहेत. असे हे 56 विनायक प्रसिद्ध आहेत.
1: आपण अष्टविनायकाबद्दल आता बोललो मगाशी बोलता बोलता की मयुरेश्वर गणपतीबद्दल बोललो, तर अष्टविनायक ही कल्पना फक्त आपल्या महाराष्ट्रात आहे, तर मग त्याचं काही वेगळं वैशिष्ट्य आहे का?
0: काय आहे की गणपतीचे भक्त हळूहळू वाढत गेले आणि मग पेशव्यांच्या काळामध्ये त्याला एक प्रकारचा राजाश्रय सुद्धा मिळाला.
1: बरोबर,
0: असं नाही की आधी गणपतीची उपासना करतच नव्हते, त्याची मंदिरच नव्हती किंवा असं काही नाही, तर गणपत्य हा पंथच होता. आणि गणपतीला पेशव्यांनी आपला कुलदेवतेसारखं त्याला मान दिलेला आहे, त्याच्यामुळे मग या 8 ठिकाणची जी स्वयंभू गणपती आहेत, खरंच त्या मूर्ती बघितल्यावर आपल्याला कळतं की त्या काही कोणी चिन्नी आतोडा घेऊन बसलेत घडवत आहेत वगैरे असं काही त्याच्यात दिसत नाही, अगदी नैसर्गिकरित्या तयार झालेले असे ते गणपती आहेत. त्याच्यामुळे हळूहळू त्या देवांचं एक काय म्हणूया, त्यांचं महात्म्य वाढत गेलं, त्यांच्याबद्दलची सगळ्या गोष्टी वाढत गेल्या, आणि मग लोक परमेश्वर सगळीकडे आहे, तर फक्त त्याच मूर्तीत आहे असं नाही, तो सगळीकडे आहे. आणि जेव्हा आपण अगदी समर्पण भावाने त्याची भक्ती करतो आणि आपलं काम आपण योग्य करतो, गीतेत कृष्णाने काय सांगितलंय, तू तुझं काम कर, बाकीच्यांचं राहू देत तिकडे, त्यामुळे दुसऱ्यांचं काहीतरी काय चाललंय हे न बघता जो स्वतःचं काम प्रामाणिकपणे उत्तम करतो, त्या माणसाच्या पाठीशी देवाची कृपा सदैव असते. ज्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी हे अनुभव घेतले, तर त्यावेळेला आपल्याकडे समर्पण भाव आहेच. आपण असं म्हणत नाही की हा मला हे गोल्ड मेडल ना माझ्या हुशारीने मिळालं, मी बघा किती हुशार, असं होत नाही. आपण काय म्हणतो, अहो देवाची कृपा, प्रयत्न तर सगळेच करतात पण माझ्यावर कृपा झाली असं आपण म्हणतो. आणि ही अगदी योग्य गोष्ट आहे की समर्पण भाव हा असला पाहिजे, आणि मग त्यातून हळूहळू या सगळ्या अष्टविनायकांचे अनुभव लोकांना येत गेले आणि तो त्यांचं महत्व वाढलं. आणि यात्रा तर केली पाहिजे, केल्याने देशाटन जे म्हणतो आपण की शहाणपण येण्यासाठी नुसतं घरी बसून ते कधी येणार नाही, चार लोकात गेलं पाहिजे बाहेर त्याचा आणि प्रवास केला पाहिजे. मग याच्यासाठी म्हणून तीर्थयात्रा वेगवेगळ्या आणि गणपत्य पंथाच्या लोकांनी मग हे अष्टविनायक आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले आहेत.

0: विदर्भामध्ये सुद्धा अष्टविनायक आहेत.
1: अच्छा.
0: हा, तर त्यांचे असं वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी आपापल्या भागामध्ये त्यांच्या यात्रा आणि हे सगळं करणं हे चालू ठेवलं, आणि ही चांगली गोष्ट केली की त्याच्यामुळे काय झालं, आपल्याला लोकांमध्ये जाणं, देवदर्शन करणं या सगळ्याची पण एक सवय लागली.
1: पण गणेश मूर्तीबद्दल छान बोललो आता, एक छान गाणं ऐकूयात गणपतीवरचं आणि पुढे जाऊया.
0: नक्की.

0: मॅडम, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आमच्या या कार्यक्रमात. अतिशय सुंदर अशी आपली ही मुलाखत चालली. अतिशय सुंदर माहिती, अभ्यासपूर्ण माहिती तुमच्याकडनं आमच्या सगळ्या श्रोत्यांना मिळतीये. दक्षिण भारतात स्थापत्यशास्त्र तिकडे खूप महत्वाचं आहे. लोकांच्या भावना पण तिकडच्या भक्तिभावपूर्ण असं सगळं त्यांचा विचार आहेत सगळे. तिथली जी मंदिर आहेत ती पण स्थापत्यकलेचा अतिशय उत्कृष्ट असा नमुना असलेली. तिथली काही गणेश मंदिरं ती कशी असू शकतील?
1: आपल्याकडे जी वेगवेगळे पुराण सांगितले आहेत तर ते दक्षिण भारतामध्ये सुद्धा त्यांचा वापर किंवा त्यांना फॉलो करणारे लोक आहेत. खरं पूर्ण भारतभर हे स्वरूप होतं आपल्या समाजाचं. आणि उत्तर भारतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरं आहेत. अगदी ओडिशा, बंगाल, आसाममध्ये सुद्धा अहोम घराण्याच्या राजांनी खूप भरपूर मंदिरं बांधली आहेत. आणि हे सगळं करण्यामागे त्यांचा उद्देश खरं काय असतो? मंदिर हे काही फक्त देवपूजेचं ठिकाण नाही, ते फक्त धार्मिक ठिकाण नव्हे तर ते सामाजिक आपल्या घडामोडींचं केंद्र आहे. पूर्वीच्या काही या मंदिरांच्या आवारामध्ये धर्मशाळा असायच्या. जेव्हा आपण यात्रेसाठी जातो आहे किंवा काही कारणांनी व्यापारासाठी दुसऱ्या गावात कोणाला भेटण्यासाठी लग्न कार्य अटेंड करण्यासाठी चाललोय, मग त्या काळामध्ये मंदिराच्या आवारात असलेल्या धर्मशाळेत लोक राहायचे. नंतर मंदिराच्या आवारामध्ये जो

0: भोगमंडप असतो त्याच्यामध्ये लोक जेवण करायचे, कारण तो तिथे भोग देवासाठी प्रसाद शिजवला जातो आणि तो सगळ्यांना वाढला जातो. आजही भंडारा आपण करतोच. तशाच पद्धतीने मंदिरांच्या आवारात पूर्वी पाठशाळा चालायच्या, नंतर नृत्य मंडप असायचे की त्याच्यामध्ये, त्या काळामध्ये आता आपण खूप बघतो संस्कृत नाटकं होती, प्राकृत होती, मग गाण्याची तर केवढी मोठी परंपरा आपल्याकडे, संगीत नृत्य काय कला आपल्याकडे एक से एक अशा विकसित झालेल्या आहेत. या सगळ्यांचं सादरीकरण करण्यासाठी म्हणून त्या नृत्य मंडपाचा वापर व्हायचा. त्या व्यतिरिक्त पुन्हा आपण जे मोठे मोठे ग्रंथ आहेत त्यांचं वाचन, पाठ पारायण जे करतो ह्याच्यासाठी त्या नृत्य मंडपांचा वापर व्हायचा. त्याच्यामुळे असं अगदी चित्रकलेची प्रदर्शनं असतील, रांगोळ्यांची असतील, ते सुद्धा तिथे व्हायचे. कल्याण मंडप असतात तर त्याच्यामध्ये देवाचे उत्सव तर होतातच, पण त्याचबरोबर त्या गावात राहणाऱ्या लोकांचं, समजा बारसं आहे, लग्न मुंज वगैरे अशा प्रकारचे कार्यक्रम तिथे होतात. हे सगळं पूर्वी तिथे मंदिरांच्या आवारात घडायचं. जितकं गाव किंवा शहर तुमचं मोठं तितकी मंदिरं जास्त. पण आता दक्षिणेतलं जास्त टिकलं, याचं कारण काय असेल माहितीये? महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी दक्षिण दिग्विजय करून सगळा जो भाग आहे त्याला सुरक्षा दिली, त्या लोकांमध्ये स्वातंत्र्याची, आपल्या हिंदवी स्वराज्याची भावना जागवली. हे आपल्या दक्षिण भारतीय संस्कृतीचं सगळं जतन करण्याचं काम करण्यासाठी हा मोठा महाराष्ट्रमध्ये उभा राहिलेला आहे. त्यामुळे त्या दक्षिणेतल्या सगळ्या मूर्ती मंदिरं जशी त्यांचं ओरिजिनल स्वरूप आहे त्या प्रकारामध्ये शिल्लक आहेत. आता त्याच्यामध्ये गणपतीच्या जर मूर्ती पाहिल्यात तर त्या तुम्हाला दिसतील, त्यांचे पण गणपती असे जसे स्कंद पुराणात वगैरे सांगितले आहेत तसे चांगले गुटगुटीत आहेत. आणि त्याच्याबरोबर त्याची रिद्धी ही पत्नी आहे, सिद्धी ही त्याची शक्ती दाखवली जाते. त्यानंतर वानर, हत्ती, सिंह असे त्रिमुख आणि पंचमुख विनायकांचे उल्लेख आहेत, ते तुम्हाला दक्षिणेत दिसतील. एक गणपती आहे त्याचं मधलं हत्तीचं तोंड आहे आणि बाजूला एक तोंड सिंहाचं आहे, दुसरं वानराचं आहे.
1: अच्छा.
0: असे पंचमुखी सुद्धा दिसतील, त्रिमुखी दिसतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती तिथे आहेत. आणि गणपती हा त्यांच्याकडे अगदी सगळ्यांचा आवडता लाडका देव आहे. शिवपार्वतींचा मुलगा कार्तिकीय, पण फक्त पार्वतीचा मुलगा गणेश आहे. गणपती हा काही शिवपार्वतीचा मुलगा नाही, तो एक स्वतंत्र देव आहे, विनायक आहे. त्याच्या जन्मामध्ये कुठल्याही पुरुषाचा हात नाही, तर तो पूर्णपणे देवीचा मुलगा आहे. ही कल्पना दक्षिण भारतात अगदी व्यवस्थित त्यांच्या मनात बिंबलेली आहे आणि त्याची पूजा ते स्वतंत्रपणे खूप उत्तम करतात. आणि त्यांच्या पूजेमध्ये डाळीची खीर असते, असं एक वेगळं त्याचं स्वरूप आहे. सगळ्या कला तिथे जपल्या गेल्या. गणपती विद्या ज्ञान म्हटल्यानंतर कला वेगवेगळ्या आल्याच, आणि त्याचा अधिपती गणेश आहे. खूप सुंदर गणपती आपल्याला अगदी आजच्या काळात गरजेचं आहे आणि असं वाटतं खरंच अभिमानासुराचा वध करून त्यांनी यायला पाहिजे पुढे.
1: आपले भारतीय आपले खूप वेगवेगळ्या देशांमध्ये आता स्थायिक झालेत आणि मला असं वाटतं तिथे सुद्धा गणेश मूर्तींची वेगवेगळी स्थापना झाली आहे. त्या गणेश मूर्तींबद्दल काय सांगाल?
0: गणेश हा काही फक्त आजच आजच्या भारतीयांबरोबर गेलाय असं नाही, तर इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून वेगवेगळ्या देशांमध्ये, म्हणजे जसं गणपतीच्या पहिल्या शतकात भारतात मूर्ती घडवल्या गेल्या कुशाणांच्या काळात. आपण मगाशी पाहिलं की मूर्ती म्हणजे गणपतीची कल्पना जरी आधीपासून साहित्यात असली तरी पहिल्या शतकापासून मूर्ती घडवतायत, तशाच आपल्याला बाहेरच्या देशांमध्ये पण दिसतात. म्हणजे भारतीय संस्कृतीचा प्रसार सगळीकडे झालेला होता आणि त्यामुळे आपले विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि तसे तुम्ही पाहाल तर वेगवेगळ्या देशांमध्ये, जसं जावामध्ये तुम्हाला दिसेल की गणपती आहे, तो इसवी सनाच्या पहिल्या शतकात सापडतात. जकार्ता म्हणजे त्याचं पूर्वीचं नाव होतं योग्य करता, तर तिथे प्रम्बानंद नावाचं एक हिंदू मंदिर समूह आहे आणि तिथे गणेशाचं स्वतंत्र मंदिर आहे. ते मात्र इसवी सनाच्या 9व्या शतकातलं आहे, पण स्वतंत्र मंदिर 9व्या शतकापर्यंत तो जकार्तामध्ये सुद्धा एक स्वतंत्र मोठा देव म्हणून पूजला जात होता. कंबोडियामध्ये एक उत्खनन झालं आणि तिथे इसवी सनाच्या साधारण 4थ्या 5व्या शतकामधली गणपतीची मूर्ती सापडली आहे. म्हणजे इतक्या प्राचीन काळापासून तिथेही गणेश आहे. नंतरच्या तर मंदिरांवर भरपूर आहे, म्हणजे अंकोरवाट वगैरे अशी सारखी मंदिरं मोठी मोठी आहेत, तर अशा बऱ्याच मंदिरांवर तुम्हाला गणेशाच्या मूर्ती दिसतील. तर 5व्या शतकातली जी उत्खननात मूर्ती सापडली तर ती सुद्धा तिथे खूप म्हणजे तशा पद्धतीच्या मूर्ती, आणि त्याला सांगू का तिकडच्या भाषेमध्ये त्याला ते प्राह प्रिकनिश असं म्हणतात.
1: बर.
0: म्हणजे आपल्या आपल्या भाषेमध्ये त्यांनी त्याला नाव दिले. खमेर ही भाषा तिकडे बोलतात आणि त्याला प्राह प्रिकनिश असं म्हणतात. नंतर अफगाणिस्तानमध्ये

0: सुद्धा गणपती आपल्याला त्याच्या मूर्ती सापडतात आणि आज दोन ठिकाणच्या दर्ग्यांमध्ये त्याची पूजा सुद्धा होते. शोर बाजार दर्गा आहे तर तिथे गणपतीची पूजा होते. दोन हातांचा गणेश आहे आणि कपिशा नावाचं एक प्राचीन नगर तिथलं ज्याला हल्ली गार्डेज असं म्हणतात तो भाग आहे सगळा. तर त्या गार्डेज भागामध्ये म्हणजे प्राचीन कपिशा नगरीमध्ये आपल्याला गणपती सापडला. तो दोन हातांची मूर्ती आहे आणि यक्ष कसे असतात तसं पिळदार शरीराचा छान असा अगदी घोटीव शरीराचा तो आहे आणि मुकुट छोटासा त्याच्या डोक्यावर अगदी साधासा पण सर्प यज्ञोपवीत आहे आणि टपोऱ्या माण्यांची माळ आहे. त्याच्या पायाखाली शिलालेख लिहिलाय आणि त्याच्यात लिहिलंय कपिशीये नगर देवता म्हणजे कपिशा नगरीचा रक्षण करणारा देव असं त्याच्या खाली त्याचं हे आहे. नंतर जपानमध्ये गणपतीला कांगीतेन असं म्हणतात आणि त्याची मंदिरं सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला सापडतात. तर मात्सुचियामा नावाचा जो भाग आहे त्याच्यात सगळ्यात प्राचीन गणेश मंदिर आपल्याला सापडलेलं आहे. थायलंडमध्ये काकोगेंग साओ असं त्याचं नाव आहे आणि त्या काकोगेंग साओच्या खूप अतिविशाल अशा मूर्ती तिथे सापडलेल्या आहेत. त्याची ते पूजा करतात गणेश म्हणून आणि गणपती ज्ञानाचा अधिपती हेच त्यांच्या डोक्यात आहेत कल्पना. बाली हा सगळ्यात मोठा एक हिंदू समूहाचा देश आहे. त्यांच्याकडे 90% जनता हिंदू आहे तर त्यांच्याकडे प्रत्येक घरावर दुकानावर आणि रस्त्याच्या चौकांमध्ये गणपतीच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत आणि ते त्याची पूजा करतात आणि त्यांच्या मते सुद्धा हा रक्षण करणारा देव आहे की कुठल्याही प्रकारचं संकट माझ्यावर आलं तर माझं रक्षण हा देव करेल असं त्यांचं हे आहे. म्हणजे अशा अनेक म्हणजे चीनमध्ये वगैरे सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला गणेश देव दिसतो.
1: मॅडम आज तुम्ही इथे आलात अतिशय अभ्यासपूर्ण अतिशय सुंदर अशी म्हणजे एक वेगळा दृष्टिकोन आपल्या गणपती बाप्पा विषयीचा मिळाला आज आम्हाला. तुमचे मनापासून आभार.
0: खूप खूप धन्यवाद. आणि ज्ञानाचा अधिपती असलेला सगळ्या संकटांपासून आपल्याला सांभाळून ठेवणारा असा जो गणेश आहे तर त्या भगवान महाविनायक गणेशाची आपल्या सर्वांवर कृपा राहावी अशी मी त्याच्याकडे प्रार्थना करते. आणि तो ज्ञानाचा अधिपती आहे तर ते ज्ञान त्यांनी आपल्याला द्यावं आणि खरोखर आपल्या मनातला अभिमानासूर जो आहे त्याला नष्ट करावं अशी त्याच्याकडे विनंती करते.
1: धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.
0: गणपती बाप्पा मोरया.
1: मैत्रिणींनो काही वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्ती किंवा गणेशाची महती गणेशाची उत्पत्ती या सगळ्यांविषयी अतिशय अभ्यासपूर्ण अशी ही माहिती आता आपण ऐकलीत डॉक्टर भाग्यश्री पाटसकर यांच्याकडून.

0: कार्यक्रमात आता ऐकूया डॉक्टर पूजा सामंत यांचा अतिशय सुंदर असा हा ललित लेख मन शुद्ध तुझं.
1: व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाचा स्वभाव निराळा, प्रत्येकाची प्रतिक्रिया देण्याची पद्धत निराळी. आपण अनेक प्रसंगी एखाद्या गोष्टीवर समोरच्या व्यक्तीकडून अशाच पद्धतीची प्रतिक्रिया यावी ही आशा लावून बसतो. खरं तर ही अशी प्रतिक्रिया देण्याची पद्धत तुमच्या मनाला पटत असेल हो, पण समोरच्या व्यक्तीला ती वेगळ्या पद्धतीने द्यावीशी वाटली तर काय वाईट आहे? पण आपण याचा विचार न करता उगाचच मनात कुढत दूषण देत आपला वेळ वायाच घालवतो. जगत असताना आपल्याला आलेले अनेक बरे वाईट अनुभव, इतर व्यक्तींबद्दल असलेला गैरसमज, संवादातील तफावत, कौटुंबिक आणि भावनिक कलह, या सर्वांचा परिणाम आपल्या मनावर होतो. कधी कधी इतर काही व्यक्तींवर प्रमाणाबाहेर विश्वास ठेवून देखील आपल्याला परतावा त्रासदायक ठरतो. त्यावेळी ह्या नको त्या नकारात्मक गोष्टी, चुकीच्या गोष्टी मनातून काढून टाकून आयुष्यात पुढे चालत राहणं योग्य ठरतं. आत्ताच्या काळामध्ये तर मनाचं शुद्धीकरण हा महत्वाचा मुद्दा आहे. 24 तास एकत्र असणारं कुटुंब, त्यामध्ये एकमेकांविषयीचे रुसवे फुगवे हे असणारच. यातूनच मन दुखावणं, अपेक्षांचं ओझ, होणारी चिडचिड, या सर्व गोष्टी खरं तर आपल्या मनासाठी हानिकारकच ठरतात. आणि या सगळ्या गोंधळामध्ये आपण आपल्या मनाची शांतता गमावून बसण्याची दाट शक्यता असते. नात्यांमधील निरपेक्ष आनंदाचे क्षण आपल्या ओंजळीत साठवण्यासाठी ते नातं कधी आणि कोणाशी जोडलं गेलं हे खरं तर महत्वाचं नसतंच. मुळे महत्वाचं असतं ते म्हणजे मन जुळणं, एकमेकांच्या सोबत असणं. पण प्रत्येकाचं मन किंवा मनोव्यापार एवढे गुंतागुंतीचे असतात की काही गोष्टी मनातून जाणं किंवा काढून टाकणं अशक्य वाटतं. कपाटात बरंच साहित्य वाढल्याने जशी अडगळ वाढते ना, त्याच प्रकारे मनाचंही होत असेल. मला वाटतं कळत न कळत आपण आपल्या विचारांना स्वतःच एक चौकट तयार करून घेतो आणि त्याची आपल्याला आपल्या मनाला इतकी सवय होते की त्या पलीकडे जाऊन आपण कधीही विचार करत नाही, इतरांना समजावून घेत नाही. आपण या आपल्याच कोशामध्ये अडकून राहतो आणि तेच आपल्याला सुरक्षित वाटतं. हल्ली काही वर्षात सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द म्हणजे कोरोना. शरीरात गेलेला कोरोना हा जरी एकाच प्रकारचा असला तरी प्रत्येकाच्या मनातील कोरोना मात्र वेगवेगळा आहे. हं, आणि या मनाच्या कोरोनावर मात करणं तितकंच महत्वाचं आहे. जसं कित्येक दिवस एकाच पद्धतीचं काम करून किंवा अतिश्रमानं शरीर दमतं, त्याच पद्धतीने काही गोष्टींमुळे मन देखील थकत असावं. खरं तर शरीरामध्ये झालेला बदल, व्याधी आल्या तर आहाराचा समतोल साधत डिटॉक्स डाएट प्लॅन आपल्याला ठरवता येतो.

पण मनाच्या बाबतीत काय हो? अशा वेळी समाजाने तयार केलेल्या नियमांच्या साच्यात किंवा त्यांच्या पद्धतीप्रमाणे आपण वागलो नाही, त्यामध्ये बसलो नाही, तर आपल्याला सर्वजण वाईट ठरवतील असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता देखील असते. मला वाटतं आयुष्यामध्ये नव्या जोमाने उत्साहाने आयुष्य जगण्यासाठी मनाचेही डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच शुद्धीकरण होणं तितकंच गरजेचं ठरतं. शरीर थकतं तेव्हा आपण कामांमध्ये बदल करून त्यावर नक्कीच उपाय शोधू शकतो. तसंच एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा किंवा आपण व्यक्त न होण्याचा आपल्या मनाला देखील थकवा येऊ शकतो. म्हणून मन डिटॉक्स करणं हे गरजेचं वाटतं. मनातील कचरा फेकता आला पाहिजे. अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर प्रवासात खिडकी शेजारी कोण बसणार यावरून देखील अनेक जण हटून बसतात. आणि एकदा का ती जागा मिळाली किंवा काबीज केली की मग अगदी बिनधास्त ताणून देतात. खिडकी शेजारी बसून निसर्ग सौंदर्य न्याहाळणं हे विसरून फक्त स्पर्धा म्हणून मी जिंकलं पाहिजे हाच उद्देश यामागे असावा का? यामध्ये आनंद कुठे दिसतो? समाधान कुठे दिसतं? आधीच ठरलेल्या किंवा ठरवलेल्या चौकटीतच कायम प्रवास करणं हीच खरी समाधानाची व्याख्या आहे का? ती वाट एकदा समजली की मग सर्व प्रश्नांची उत्तरं उमगत जातात. सध्या प्रचलित असलेले शब्द म्हणजे सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम. पण आपण जेव्हा ह्या आभासी जग आणि वास्तव जग यामध्ये समन्वय साधायला जातो तेव्हा अनेक ठिकाणी अनेकांची मन दुखावली जातात. खरं तर दुःखांची अपेक्षांची अनेक जात कुळी आहेत हे ज्याचे त्याला ज्ञात असतेच. त्यामुळे जगण्यासाठी सध्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट मनाचं शुद्धीकरण होणं. मला तर वाटतं बारीक सारीक गोष्टींना अतिमहत्व देणारे लोक या जगात आहेत म्हणूनच भांडण तंटे आहेत. तसेच कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे ज्याला समजतं म्हणजेच काही गोष्टी सोडून देणाऱ्या लोकांमुळे या जगात शांतता देखील टिकून आहे हे देखील मनोमन पटतं. खरं तर जो व्यक्ती एखादी गोष्ट सोडून देतो त्यांनाही वाईट वाटत असेल ना. पण वादविवाद वाढविण्यापेक्षा शांतता प्रिय असणारी ही लोक जिथे गरज नाही तिथे सोडून देणं हे हितावह ठरतात. आयुष्य इतकं छोटं आणि बेभरवशाचं आहे म्हणून प्रत्येकानं अचानक कधीही आयुष्याचा शेवटचा थांबा येऊ शकतो हे वास्तव स्वीकारून त्रास होणाऱ्या किंवा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष न देणं हेच सोयीस्कर ठरतं. त्यावर मग योगा, प्राणायाम, संगीत किंवा स्वतः स्वतःशी केलेला संवाद नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. आयुष्य म्हटल्यानंतर सुखदुःख हे असणारच. प्रत्येक वेळी आपल्या अपेक्षा आपली स्वप्न पूर्ण होतीलच असं नाही. त्यामुळे कोणतीही अडचण आली, अपेक्षा भंग झाला तर त्याच्यामध्ये गुंतून न पडता जे काय असेल ते मनाच्या बंद कपाटात बंदिस्त करून टाकण्यातच शहाणपणा असतो. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी उगाळून आपला वर्तमान काळ खराब करण्यात काहीच अर्थ नसतो. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मनाला एक संधी द्यावी. कारण प्रत्येकाचं समाधानी आयुष्य जगण्याची, मनाची शांती मिळवण्याची ही संकल्पना व्यक्तीनुरूप निराळी असू शकते. प्रत्येकाचं मानसिक आनंद मिळवण्याचं परिमाण वेगवेगळं असू शकतं. पण तो मिळवणं मात्र आपल्यावरच अवलंबून आहे ह. म्हणूनच मन शुद्ध करणं गरजेचं ठरतं. वेळीच सावध होऊन ही मनातील अडगळ काढून टाकता आली पाहिजे. तरच या सुंदर मनामध्ये अजून नवनवीन गोष्टींची भर पडत जाईल. नाहीतर आपण त्याच त्याच गोष्टी उगाळत बसू आणि आयुष्य तिथेच थांबल्यासारखं होईल. कोरोना ह्या महाभयंकर रोगाने ज्या पद्धतीने संपूर्ण जगावर स्वतःचं अधिराज्य गाजवलं होतं आणि नाशाला कारणीभूत ठरलं होतं

त्याच पद्धतीने मनातील करोना हा देखील आपल्या इच्छा अपेक्षांना मारक ठरेल यात शंका नाही. म्हणूनच जेव्हा समस्येची काठी मोडून त्याच्यातून बाहेर पडणं अशक्य वाटायला लागतं, ज्यावेळी कोणताच मार्ग दिसेनासा होतो, सर्व धूसर वाटायला लागतं, त्यावेळी आपली सगळी शक्ती उत्तराची काठी मोठी करण्याकडे लावल्यास नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकतो. चला तर मग आपलं आयुष्य परिपूर्णरित्या जगूया. मनामध्ये कोणाही बद्दल राग, पश्चाताप, आकस, अपेक्षा न ठेवता मन शुद्ध करून केवळ समाधानाने आणि आनंदाने जगूया. शेवटी एवढंच म्हणा.

0: आनंदाने आणि आनंदाने जगूया. शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं, मन शुद्ध तुझं, गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं, तुला रे गड्या भीती कशाची, परवा बी कोणाची. धन्यवाद.
1: आताच आपण ऐकलात डॉक्टर पूजा सामंत यांचा ललित लेख मन शुद्ध तुझं.

मैत्रिणींनो, आजचा वनिता मंडळचा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला नक्की कळवा आमच्या प्रसारण .pune@gmail.com या मेल आय डीवर. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची, आपल्या अभिप्रायाची नक्की वाट पाहतो आहोत. आणि सख्यांनो, याबरोबरच मी सविता झेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपली रजा घेते. नमस्कार.

0: तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आयुष्मान भारत योजनेला 8 वर्ष पूर्ण। या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। भारताचं कर प्रशासन माहितीसाठा आधारित आणि डिजिटल माध्यमांच्या आधारे चालणाऱ्या प्रणालींच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक। इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच। आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली। या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलंय। देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं त्यांनी संदेशात म्हटलंय। आजमितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींपेक्षा जास्त लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण दिलं गेलंय। 5 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात जाऊन सेवांचा लाभ घेतलाय। यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। आयुर्वेद जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच संतुलित आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, पुरेशी झोप, योग आणि निसर्गाशी सुसंवाद याद्वारे निरोगी आरोग्य राखण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन देतो असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलंय। नागपुरात आज 11व्या आयुर्वेद दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना ते बोलत होते। यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी आहे। आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा आणि केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेचे महासंचालक प्राध्यापक रवी नारायण आचार्य यावेळी उपस्थित होते। दस्तऐवजांवर तसंच परस्पर संलग्न प्रक्रियांवर अवलंबून असलेलं भारताचं कर प्रशासन आता माहितीसाठा आधारित आणि डिजिटल माध्यमांच्या आधारे चालणाऱ्या प्रणालींच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय। सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं ब्रिक्स कर प्रमुखांच्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला संबोधित केलं त्यावेळी त्या बोलत होत्या। भारतानं अंमलात आणलेली प्रत्यक्ष उपस्थिती विना असेसमेंट, आधीच भरलेलं विवरणपत्र, देयकांची प्रत्यक्ष त्यावेळीच पडताळणी आणि करदात्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सहाय्याच्या व्यवस्थेनं ब्रिक्स भागीदार देशांमध्ये उत्सुकता निर्माण केली असल्याचं त्यांनी नमूद केलं। आज सुरू झालेल्या बैठकीअंतर्गत आंतरराष्ट्रीय कर आकारणी तसंच हस्तांतरण शुल्क प्रक्रिया आणि महसुलाची आकडेवारी या बाबींशी संबंधित 2 नवीन कार्यगटांच्या व्याप्तीशी संबंधित प्रस्तावांचा आढावा घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय एकमतानं घेतले गेले असा खुलासा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केलाय। गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी हा खुलासा केला। या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहितीसाठीच्या हाताळणीच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केले होते। मात्र निवडणूक आयोगाचे सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनंच घेतले गेले असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भाव हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या 2 सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येत आहेत। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत भारताला आत्मनिर्भर करण्याच्या प्रवासातल्या मेक इन इंडिया बद्दल।
1: औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच देशात अग्रणी स्थान पटकावलं आहे। उद्योगांसाठी परवाने प्रक्रिया सुटसुटीत केल्यानं राज्यात उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे। देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनातला 14-15% वाटा महाराष्ट्राचा आहे तर निर्यातीत सुमारे 25% योगदान महाराष्ट्राचं आहे। राज्यात स्टार्टअप तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांची संख्याही लक्षणीय आहे। दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, पुण्याजवळ रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर

0: आणि नवी मुंबई इत्यादी ठिकाणी तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या वसाहती उभारल्या गेल्या आहेत. पेट्रोकेमिकल्स, वाहन, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं, सेमीकंडक्टर अशा विविध उत्पादनांमध्ये व्यवसाय सुलभतेमुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. त्याशिवाय दळणवळणाच्या सुविधा, बंदर आणि रस्ते विकासालाही प्राधान्य देण्यात येत आहे. उद्योगांसाठी आवश्यक मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवल्या जात आहेत.
1: जपान इथं सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज चौथ्या दिवशी भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिणास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्ये आज झालेल्या उपांत्य फेरीत भारताच्या जय मीना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलंय. नेमबाजीतच मनू भाकर हिनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. जलतरणात बेनिस्टन बेंडिक्टन यानं पुरुषांच्या 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवलंय. आज दुपारी अंतिम फेरी होईल. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केलाय. त्यानं 6:52.84 अशी वेळ नोंदवली. ही अंतिम फेरी उद्या होईल. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सतनाम सिंह आणि सलमान खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलंय. कयाकिंगमध्ये भारताच्या पुरुष कयाक फोर संघानं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. उशूमध्ये आज दुपारी महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताच्या रोशीबीना देवी हिचा सामना इंडोनेशियाच्या खेळाडूसोबत होईल. या प्रकारात भारताचं पदक आधीच निश्चित झालंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या परिणास रायझा आणि महेश्वरी यांचं अभिनंदन केलंय. या खेळाडूंचं कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेचा देशाला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनीही तिन्ही खेळाडूंचं अभिनंदन केलंय. पुरुषांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या अनंतजीत भौतेक आणि मैराज या तिघांनाही मांडवीय यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई विमानतळावरच्या ड्युटी फ्री अर्थात करमुक्तीची सवलत असलेल्या दुकानात आयात केलेल्या तंबाखूमुक्त निकोटीन पाऊचच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या औषध नियंत्रण विभागाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. औषध नियंत्रण विभागाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई विमानतळावरच्या काही ड्युटी फ्री दुकानमालकांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री दुकानांना सीमाशुल्क आणि करांसारख्या आर्थिक सवलती मिळू शकतात, मात्र देशातील औषधं आणि सार्वजनिक आरोग्यविषयक कायद्यातून सरसकट सूट मिळत नाही. यासंदर्भात देशांतर्गत असलेले कायदे अशा दुकानांनाही लागू होतात असं न्यायालयानं आज स्पष्ट केलं. आयआयटी मुंबईमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद चौकशी व्हावी अशी मागणी आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थी संघटनेनं केली आहे. या प्रकरणी कोणत्याही व्यक्तीविरोधात माध्यमांमधून टीका टिप्पणी किंवा अनुचित निष्कर्ष काढले जाऊ नयेत असं आवाहनही या संघटनेनं काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून केलं आहे. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या कोलकाता कार्यालयानं मॅकनॅली भारत इंजिनिअरिंग लिमिटेड या अभियांत्रिकी कंपनीशी संबंधित कोलकाता, दिल्ली आणि बंगळुरू इथल्या 16 ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई फेमा अर्थात परकीय चलन व्यवस्थापन कायदा 1999 अन्वये केली जात आहे. यूपीआय शुल्क लागू होण्यापूर्वी बँकांना एटीएममध्ये पुरेसा रोकड साठा करायला सांगण्यात आल्याचा समाज माध्यमावर प्रसारित होणारा दावा सरकारनं फेटाळून लावलाय. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागानं हा दावा खोटा असल्याचं म्हटलंय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाचा पट्टा उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओदिशा राज्यांच्या किनारपट्टीकडे सरकत असल्यानं इथं मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ओदिशा सरकारनं आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आयुष्मान भारत योजनेला 8 वर्ष पूर्ण. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. भारताचं कर प्रशासन माहिती साठा आधारित आणि डिजिटल माध्यमांच्या आधारे चालणाऱ्या प्रणालींच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता.

0: आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. तिवरे धरणग्रस्तांसाठी उभारलेल्या पुनर्वसन प्रकल्पाचं लोकार्पण, गुंतवणूक परिषदेत जिल्ह्यात झाली 2,159 कोटी रुपयांची गुंतवणूक, दरवर्षीप्रमाणेच गणेशोत्सव होतोय उत्साहाने साजरा आणि जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 85% पाऊस, या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत कोनकर.
3: चिपळूण तालुक्यातल्या तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या पुनर्वसन प्रकल्पाचं काम पूर्ण झालंय. गणेशोत्सवाच्या 2 दिवस आधी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पण झालं. तिवरे भेंदवाडी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत अलोरे आणि तिवरे इथे उभारण्यात आलेल्या घरांच्या चाव्या मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या. प्रत्येकी 25 लाख रुपये खर्च करून शासनाने ही सुसज्ज घरं उभारली असून प्रकल्पग्रस्तांना घरं देणं म्हणजे उपकार नव्हे तर हे आमचं कर्तव्यच होतं अशी भावना पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. हा पुनर्वसन प्रकल्प देशातला वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प ठरल्याचंही सामंत यांनी सांगितलं. 2 जुलै 2019 रोजी रात्री 9:30 सुमारास तिवरे धरण फुटून किमान 22 जणांचा बळी गेला होता आणि गावातल्या सगळ्यांचेच संसार उद्ध्वस्त झाले होते. रत्नागिरी जिल्हा गुंतवणूक परिषदेत जिल्ह्यात 2,159 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. त्यात 62 उद्योग घटकांशी सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये 100 कोटी रुपयांच्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासह 1,413 कोटींचा जहाज बांधणी उद्योग तसंच सौर मत्स्योद्योग आणि रसायन अशा विविध उद्योगांचा समावेश आहे. कोकणात उद्योग येत नाहीत हा ठपका पुसून काढून रत्नागिरीच्या स्थानिक उद्योजकांनी ही गुंतवणूक करून याद्वारे औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी गती दिली आहे असं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केलं. राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि विविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसांचा महोत्सव भरवण्यात आला. त्यात विविध खेळांची कौशल्य प्रशिक्षण शिबिरं तसंच प्रदर्शनीय सामने आयोजित करण्यात आले होते. रन फॉर राईड तसंच जलतरण स्पर्धाही घेण्यात आली. जिल्ह्यातल्या सुमारे 500 हून अधिक खेळाडूंनी या सगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी अशा उपक्रमांचं सातत्याने आयोजन केलं जाईल अशी ग्वाही जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी यावेळी दिली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरुद्ध जिल्ह्यात जोरदार मोहीम उघडली आहे. चालू वर्षात 8 महिन्यांच्या कालावधीत विभागाने 8 प्रकरणांमध्ये 11 जणांवर कारवाई केली आहे. नागरिकांनी लाच देऊ नये आणि कोणी लाच मागितल्यास सजगतेने त्याचा ऑडिओ किंवा व्हिडिओ पुरावा तयार करून विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केलं आहे. जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणेच अत्यंत उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पारंपरिक पद्धतीने आरत्या आणि भजनांसह साजरा होणारा उत्सव हे इथल्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. जिल्ह्यात यंदा 1,69,538 घरगुती तर 127 सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून गौरीपूजनही भक्तिभावाने करण्यात आलं. रत्नागिरी जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये या वर्षातली 3री राष्ट्रीय लोक अदालत नुकतीच पार पडली. त्यामध्ये जिल्ह्यातल्या न्यायालयांमधल्या प्रलंबित प्रकरणांपैकी 19,523 प्रकरणं आणि वाद दाखलपूर्व 15,444 प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. प्रलंबित प्रकरणांपैकी 171 आणि वाद दाखलपूर्व प्रकरणांपैकी 4,643 प्रकरणांवर दोन्ही पक्षांच्या सहमतीने सामोपचाराने यशस्वी तोडगा निघाला. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. महारेनच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत 2,662 मिलीमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या सुमारे 85% पाऊस झालाय. आकडेवारी तशी समाधानकारक दिसत असली तरी मध्यंतरी अनेक दिवस किरकोळ सरींचा अपवाद वगळता पावसाने पाठच फिरवली होती. गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने काहीसा दिलासा मिळाला. परतीचा पाऊस मदतीचा हात देईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. जिल्ह्यात यंदा भात आणि नाचणीची मिळून सुमारे 53,628 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. बहुतांश भागांमध्ये वेळेत लागवड झालेल्या भाताच्या हळव्या जाती 15 ऑक्टोबरपर्यंत कापणीला तयार होतील. मात्र उशिरा लागवड केलेल्या हळव्या भात पिकाला पाण्याच्या ताणाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभाग

0: विभागाच्या सल्ल्याने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं आवाहन करण्यात आलंय. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोतेहो आता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतलं असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. राज्यात दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज धाराशिव तालुक्यातील करजखेडा शिवारातील पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावांची पाहणी केली. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाय

0: योजना करणार आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चारा आणि शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या नुकसान भरपाई देण्याचे आदेश तात्काळ देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. कर्जमाफीची प्रक्रियाही सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी लातूर विमानतळावर बातमीदारांना सांगितलं.
1: सरकारने दुष्काळ अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे. उपाययोजनांची सुरुवात देखील केलेली आहे आणि निश्चितपणे शासन अशा गंभीर काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. शेतकऱ्यांना मदत तर आम्ही करणारच आहोत, सोबत आमची कर्जमाफी देखील चाललेली आहे. तेही आम्ही कुठेही बंद करणार नाहीये. जो काही त्याच्याकरता अतिरिक्त निधी लागतोय त्याचेही साधन आम्ही गोळा करतो आहोत, त्यामुळे कुठे निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. पिण्याचं पाणी असेल, जनावरांचा चारा असेल, या सगळ्या गोष्टी या योग्य पद्धतीने करण्याचं नियोजन आम्ही केलं आहे.
0: शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील जाऊ इथलं दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. तसंच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली. राज्य सरकारनं अद्याप दुष्काळग्रस्त तालुक्यांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही, मात्र समाजमाध्यमांवर प्रसारित होणारी दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी बनावट आहे. शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केलं आहे. जिल्ह्यात दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत शासकीय माहितीशिवाय कोणत्याही यादीवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे. आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण दिलं आहे. 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. आयुर्वेद जीवनशैली संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच संतुलित आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, पुरेशी झोप, योग आणि निसर्गाशी सुसंवाद याद्वारे निरोगी आरोग्य राखण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन देतो असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केलं. नागपुरात ते आज 11व्या आयुर्वेद दिनानिमित्त राष्ट्रीय कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी आहे. आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा आणि केंद्रीय आयुर्वेद विज्ञान अनुसंधान परिषदेचे महासंचालक प्राध्यापक रविनारायण आचार्य यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत भारताला आत्मनिर्भर करण्याच्या प्रवासातल्या मेक इन इंडियाबद्दल.
2: औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच देशात अग्रणी स्थान पटकावलं आहे. उद्योगांसाठी परवाने प्रक्रिया सुटसुटीत केल्यानं राज्यात उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनातला 14-15% वाटा महाराष्ट्राचा आहे, तर निर्यातीत सुमारे 25% योगदान महाराष्ट्राचं आहे. राज्यात स्टार्टअप तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची संख्याही लक्षणीय आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, पुण्याजवळ रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबई इत्यादी ठिकाणी तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या वसाहती उभारल्या गेल्या आहेत. पेट्रोकेमिकल्स, वाहन, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं, सेमीकंडक्टर अशा विविध उत्पादनांमध्ये व्यवसाय सुलभतेमुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. त्याशिवाय दळणवळणाच्या सुविधा, बंदर आणि रस्ते विकासालाही प्राधान्य देण्यात येत आहे. उद्योगांसाठी आवश्यक मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवल्या जात आहेत.
0: या प्रादेशिक बातम्या

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्कांचं रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊन आयोग निर्णय घेतो, असं आयोगानं प्रसिद्धी केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहिती साठ्याच्या हाताळणीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनेच घेतले गेल्याचा खुलासाही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज चौथ्या दिवशी भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिणाज धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्ये आज झालेल्या उपांत्य फेरीत भारताच्या जयमिना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलं आहे. नेमबाजीत मनू भाकर हिनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. जलतरणात बेनिस्टिन बेनेडिक्टन यानं पुरुषांच्या 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. आज दुपारी अंतिम फेरी होणार आहे. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने 6:52.84 अशी वेळ नोंदवली. ही अंतिम फेरी उद्या होणार आहे. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सतनाम सिंह आणि सलमान खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. कयाकिंगमध्येही भारताच्या पुरुष कयाक 4 संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. वुशूमध्ये आज दुपारी महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताच्या रोशिबिना देवी हिचा सामना इंडोनेशियाच्या खेळाडूसोबत होईल. या प्रकारातलं भारताचं पदक आधीच निश्चित झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या परिणाज रायझा आणि महेश्वरी यांचं अभिनंदन केलं आहे. या खेळाडूंचं कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेचा देशाला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनीही पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोग एकमतानं घेतले असल्याचं निवडणूक आयोग अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

Bobby.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित यो आणि कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा याविषयी ज्येष्ठ उद्योजक प्रवीण ओसवाल यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा पालकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजकाल प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटिशन ही भरपूर प्रमाणात वाढताना आपण पाहतो, मग ती करिअरमध्ये असो वा उद्योग क्षेत्रात. आजकाल करिअर आणि उद्योग क्षेत्र हे खूप व्हास्ट होत आहे. आपल्यासारख्या युवक मित्रांना कधी कधी नेमकं कोणतं क्षेत्र निवडावे, उद्योग कसा करावा, त्यासाठी काय करायला हवे यांसारखे असंख्य प्रश्न पडतात. जर आपण एखादे उद्योग क्षेत्र निवडू

0: त्यात आपली प्रगती आपल्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही तर आपल्याला नैराश्यही येते. पण मित्रांनो, आपण जर का उत्तम असे करिअर आणि उद्योग क्षेत्राचा करेक्ट ट्रॅक निवडला आणि हे करत असताना आपल्याला चांगला गायडन्सही मिळाला तर आपले करिअर आणि उद्योग यात खूप प्रगती होईल. तर मित्रांनो, आज आपण आपल्या युवावाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात जाणून घेणार आहोत युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा. यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रवीण ओसवाल सर. हे फार्मास्युटिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील 32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले व्यावसायिक आहेत. त्यांनी डिप्लोमा इंजिनियर म्हणून सुरुवात करून नोकरी करत असतानाच त्यांनी बीई इलेक्ट्रिकल आणि त्यानंतर एक्झिक्युटिव्ह एमबीए हे शिक्षण पूर्ण केले. आपल्या 32 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी नामांकित कंपन्यांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. पुणे, मुंबई, गोवा आणि बँगलोर यांसह विविध ठिकाणी त्यांनी एपीआय, ओएसडी आणि आरएनडी फॅसिलिटीज संदर्भातील प्रकल्पांवर काम केले. सस्टेनेबिलिटी, नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी डेव्हलपमेंट, ऑपरेशनल कॉस्ट रिडक्शन आणि मोठ्या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्लॅटिनम अवॉर्ड, गोल्ड अवॉर्ड्स आणि एमडी स्पेशल अवॉर्ड्स अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. जपान, इंडोनेशिया, चीन, फ्रान्स, इटली, इजिप्त, व्हिएतनाम, अमेरिका, स्वित्झर्लंड, यूएई आदी अनेक देशांमध्ये त्यांनी प्रकल्प, ऑडिट्स, कॅपिटल प्रोजेक्ट्स आणि इंजिनिअरिंग डिलिव्हरेबल्स संदर्भात काम केले आहे. व्यावसायिक क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत ते पूजन चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन आहेत. या संस्थेमार्फत वंचित आणि विशेष गरजा असलेल्या मुलांना वैद्यकीय आणि शैक्षणिक मदत करण्याचे कार्य केले जाते. प्रवीण सर, तुमचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: प्रवीण सर, युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा हा खूप महत्वाचा विषय आहे. शैक्षणिक पात्रता आणि प्रत्यक्ष उद्योगाचा अनुभव यात अंतर दिसते. तर इंडस्ट्री रेडी होण्यासाठी तरुणांनी काय करायला हवे?
1: जेव्हा आपण डिग्री घेतो तेव्हा आपल्याला एक थेरॉटिकल नॉलेज मिळालेलं असतं.
0: हो सर.
1: आणि आपण जेव्हा युनिव्हर्सिटीमधनं ते थेरॉटिकल नॉलेज किंवा ती डिग्री घेऊन आपण बाहेर पडतो त्यावेळेला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते की आपल्याला त्या नॉलेजचा आपल्याला प्रॅक्टिकली उपयोग करायचा आहे. हा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे इंडस्ट्रीयल रेडीनेस. असं म्हणतात की जेव्हा 1 टन एफर्ट्स इज रिक्वायर्ड टू अक्वायर नॉलेज, 4 टन एफर्ट्स आर रिक्वायर्ड टू अप्लाय दॅट नॉलेज.
0: ओके.
1: तर या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत की इंडस्ट्रीयल रेडीनेस होण्यासाठी आपण कॉलेजमध्ये असताना जे काही प्रोजेक्ट केले आहेत किंवा आपण कुठे इंटर्नशिप केली आहे किंवा आपण इंडस्ट्रीयल एक्सपोजर घेतलं आहे या गोष्टीकडे आपण त्याच वेळेला जर गांभीर्याने बघितलं. इंटर्नशिप करत असताना आपण त्या कंपनीमध्ये किती वेळा व्हिजिट केली? फक्त सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आपण इंटर्नशिप करत असू तर ते चुकीचं आहे. पण आपण तर ते इंटर्नशिप करत असताना त्या कंपनीमध्ये व्हिजिट केली, तिथले वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, क्वालिटी कंट्रोल असतं, प्रोडक्शन असतं, मार्केटिंग असतं, एचआर डिपार्टमेंट असतं, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असतं, या डिपार्टमेंटचं काम कसं चालतं हे आपण जरा जवळून अनुभवलं तर आपल्याला त्या गोष्टीचा जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये अॅक्च्युअल काम करायला जातो तेव्हा त्याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. आपण कॉलेजमध्ये असताना डिग्री घेताना आपले काही रिलेटिव्ज असतात, त्यांच्या काही इंडस्ट्रीज असतात किंवा ते कुठेतरी काम करत असतात, तर आपल्याला संधी मिळेल तेव्हा आपण त्या इंडस्ट्रीला व्हिजिट दिली पाहिजे. मग तिथे प्रोडक्शन कसं होतं, त्यांच्या सिस्टीम्स कशा आहेत, हे जर थोडा जरी आपण अनुभव घेतला तरी आपण जेव्हा आपण डिग्री पूर्ण करू आणि आपण जेव्हा इंडस्ट्रीमध्ये जाऊ तेव्हा त्याचा आपल्याला नक्की उपयोग होईल आणि आपण इंडस्ट्रीयल रेडीनेससाठी तयार होऊ.
0: प्रवीण सर, पहिला जॉब म्हटल्यावर आपल्या समोर उभा राहतो तो म्हणजे आपला रिझ्यूम आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचा तो म्हणजे इंटरव्ह्यू. तर त्यांच्या प्रिपरेशनसाठी काय काय करायला पाहिजे?
1: रिझ्यूम म्हणजे एक डॉक्युमेंट असतं जे आपल्या प्रोफेशनल करिअरची सुरुवात करू शकतं. आपल्या पहिल्या जॉबसाठी ते फार इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असतं. पण काही लोक जेव्हा तो रिझ्यूमे बनवतात तेव्हा तो फार मोठा बनवतात. तर ऍक्च्युली माझा असा विचार आहे की हा रिझ्यूम एकदम शॉर्ट असायला पाहिजे. त्या रिझ्यूमे मध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन्स, तुम्ही काही एक्सपिरियन्स जो काही घेतला, इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स आहे, काही प्रोजेक्ट काही केलेले आहेत, ह्या गोष्टी त्यात नमूद केल्या पाहिजेत. तुम्ही त्या रिझ्यूमे मध्ये काही रेफरन्सेस द्या. ते 2 किंवा 3 जर रेफरन्सेस दिले जे इंडस्ट्रीशी रिलेटेड आहेत तो जेव्हा कोणी इंटरव्ह्युअर जेव्हा तो रिझ्यूमे बघेल तेव्हा तो कनेक्ट होईल तुमच्या बरोबर, कारण त्याला असं वाटेल की तुम्ही त्या इंडस्ट्रीशी रिलेटेड आहात. त्यामुळे त्या रेफरन्सचा पण तुम्हाला चांगला फायदा होईल. पण रेफरन्स देताना एक काळजी घ्या की ते रेफरन्सेस तुमच्या ओळखीचे असायला पाहिजेत. कुणाचाही रेफरन्स

0: देऊ नका. जे रेफरन्स आहेत उद्याचा संपला कंपनीने त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन केलं तर त्यांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे, नाहीतर हा कोण आहे असा हा प्रश्न येऊ नये.
1: हो सर.
0: तर फर्स्ट इंटरव्ह्यूची तयारी करताना आपण आजच्या युवकांना विचारू शकतो की तुम्ही जेव्हा फर्स्ट इंटरव्ह्यूला जाल त्या कंपनीमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहात त्या कंपनीचे काय प्रॉडक्ट्स आहेत, त्यांचं ऑफिस कुठे आहे, त्यांचं बेसिक बिझनेस मॉडेल कसं आहे, ह्या गोष्टीची थोडीशी माहिती करून घ्या.
1: बरोबर.
0: ती जर माहिती करून घेतली तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की त्या कंपनीमध्ये काय सिस्टीम्स आहेत याची तुम्हाला आधीच कल्पना असेल. इंटरव्ह्यू देताना तुम्ही जो रिझ्युमे दिला आहे, तुम्ही जे काही प्रोजेक्ट त्याच्याबद्दल लिहिला आहे त्याबद्दल इंटरव्ह्यूर तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो.
1: हो.
0: तर ते चार पाच प्रश्न जे विचारतील तुम्हाला त्याची उत्तरं देता आली पाहिजेत, कारण तो प्रोजेक्ट तुम्ही स्वतः केलेला आहे. फक्त मार्क मिळवण्यासाठी न करता त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही तुमचं व्हॅल्यू ऍडिशन केलेलं आहे, तर डेफिनेटली तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. आणि तुम्ही जर त्या प्रश्नांची उत्तरं दिली तर तुमचा इंटरव्ह्यू घेतो आहे त्याला कॉन्फिडन्स येईल तुमच्याबद्दल आणि तुम्हाला तिथे जॉब मिळण्याची शक्यता खूप वाढेल.
1: रिझ्यूम आणि इंटरव्ह्यू म्हटल्यावरती पहिले लोक कॉन्फिडन्सच चेक करतात इंटरव्ह्यूवर, तर तो असणं खूप गरजेचं आहे आणि त्या कंपनीची माहिती पण असणं खूप गरजेचं आहे.
0: बरोबर. आणि एक गोष्ट मी ऍड करेल यात की तुमचं इंग्लिश खूप चांगलंच असलं पाहिजे असं काही नाही, फ्लुएंट इंग्लिश नसेल तरी चालेल, पण तुम्हाला तुमचे विचार स्पष्टपणे मांडता आले पाहिजेत. तुम्ही जे काही बोलता आहात ते स्पष्टपणे जर तुम्ही मांडू शकलात तर डेफिनेटली तो समोरच्या माणसाला इम्प्रेस करेल.
1: नक्कीच.
0: आणि जेव्हा एखादी इंटरव्ह्युअर तुम्हाला प्रश्न विचारतो किंवा तो तुम्हाला अपॉर्च्युनिटीज देतो की तुम्हाला काही विचारायचं आहे का, ती अपॉर्च्युनिटी मध्ये तुम्ही त्यांना विचारू शकता, पण जे काही तुम्ही त्यांना प्रश्न विचाराल त्या कंपनीच्या संदर्भात असतील ते फार रिलेव्हंट असायला पाहिजे. तर तुम्ही फ्रेशर म्हणून जर इंटरव्ह्यूसाठी गेलात तर तुम्ही त्यांना जास्तीत जास्त विचारू शकता की सर तुमचं आणखीन कुठे ऑफिस आहे का, किंवा मला हा कोर्स करायला तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी मिळेल का. तुम्ही पर्यंतच लिमिट ठेवला तर तुमचे चान्सेस नक्की वाढतील आणि तुम्हाला फर्स्ट जॉब लगेच मिळू शकेल.
1: सर, आजच्या काळात टेक्निकल स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स यापैकी काय महत्वाचं आहे, त्याचा बॅलन्स कसा साधायला हवा, आणि डिग्रीपेक्षा स्किल्स इम्पॉर्टंट आहे असं म्हटलं जातं सारखं, तर उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने हे कितपत खरं आहे?
0: तर बेसिकली जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाता तेव्हा कॉलेजमध्ये तुम्हाला टेक्निकल स्किल मिळतं, ते टेक्निकल स्किल तुम्हाला त्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी फार इम्पॉर्टंट असतं. फार्मा कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही एखादी बी फार्मची डिग्री एम फार्मची डिग्री घेऊन तुम्ही जाता तेव्हा तुमच्याकडे मेडिसिन्स कसे करायचे याच्याबद्दल नॉलेज असतं. फक्त ते नॉलेज तुम्हाला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अजून तो एक्सपिरियन्स आलेला नाहीये, त्यामुळं डिग्री डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जे नॉलेज आहे टेक्निकल आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्या नॉलेजच्या भरोशावरतीच तुम्ही त्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकता, पण फक्त टेक्निकल कॉम्पिटन्सी ही सफिशियंट नाहीये. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर टेक्निकल कॉम्पिटन्सीज फक्त असणं दॅट विल बी नॉट बी सफिशियंट. मग त्यासाठी तुम्हाला सॉफ्ट स्किल डेव्हलप करायला पाहिजे. समजा दोन इंजिनियर आहेत, एकाकडे टेक्निकल कॉम्पिटन्सी आहे, एकाकडे टेक्निकल कॉम्पिटन्सी प्लस सॉफ्ट स्किल आहे, तर कंपनी डेफिनेटली सेकंड माणूस जो आहे ज्याच्याकडे सॉफ्ट स्किल डेव्हलप ऑलरेडी झालेले आहेत तर त्या माणसालाच प्रेफरन्स देईल. आता
1: हे
0: सॉफ्ट स्किल म्हणजे काय? तर लीडरशिप क्वालिटी, टीम वर्क, तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करू शकता, तुमचं प्रेझेंटेशन स्किल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अटिट्यूड, ह्या गोष्टी सगळ्या सॉफ्ट स्किल मध्ये येतात. तुम्ही नुसतं टेक्निकल कॉम्पिटन्सी असून फायदा नाही, तुम्हाला टेक्निकल कॉम्पिटन्सी आणि सॉफ्ट स्किल ह्याचा मेळ घालता आला पाहिजे.
1: बरोबर सर.
0: डेफिनेटली डिग्री फार इम्पॉर्टंट आहे. डिग्री असल्याशिवाय तुम्हाला कुठेही कुठल्याही कंपनीमध्ये सुरुवात होणार नाही तुमची. आता डिग्री वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत, कुठल्या डिप्लोमा आहेत, कुणी डिग्री आहेत, कुणी मास्टर केलेले आहेत, कुणी पीएचडी केलेले आहेत. तर आता ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन केलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्या कंपनीमध्ये अपॉर्च्युनिटी मिळू शकते.
1: बरोबर.
0: पण ही अपॉर्च्युनिटी फक्त सुरुवातीला असते, त्या कंपनीमध्ये एंट्रन्स घेण्यासाठी असते, त्या पोझिशनसाठी असते. पण त्या पोझिशनमध्ये तुम्ही एकदा त्या पोझिशनमध्ये आलात किंवा त्या कंपनीमध्ये तुम्ही प्रवेश केला आणि तुमच्याकडे जर पुढे स्किल नसतील तर त्या डिग्रीचा काही उपयोग होत नाही. कदाचित असं होऊ शकतं की तुम्ही पीएचडी आहात पण तुम्हाला लोकांची टीम मॅनेज करता येत नाही, तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम्स तुम्हाला एक्सप्लेन करता येत नाही, तर मग तुम्हाला तुमच्या जॉबला रिस्क क्रिएट होऊ शकते. पण सेकंडचं एक्झाम्पल असं घेतलं की कोणी पीएचडी केलेला आहे आणि त्याच्याकडे व्यवस्थित सॉफ्ट स्किल आहे, तो आपल्या टीमकडनं काम करून घेऊ शकतो, त्याला तो कंपनीच्या सक्सेसमध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकतो, तर अशा व्यक्तीला डेफिनेटली कंपनी हायर पोझिशनसाठी कन्सिडर करते, कारण त्याच्याकडे स्किल पण आहे आणि डिग्री पण आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. फक्त डिग्री असणं काही उपयोगाचं नाही आणि डिग्री प्लस स्किल ह्याचा ताळमेळ आपल्याला साधायला पाहिजे.
1: नक्कीच सर. कामातली शिस्त, टाइम मॅनेजमेंट आणि प्रोफेशनल एथिक्स यांचे महत्व युवा व्यावसायिकांनी कसे समजून घ्यावे?
0: माझ्या मते करिअरमध्ये टॅलेंटपेक्षा आधी येते ती रिलायबिलिटी. कंपनीला असा प्रोफेशनल हवा असतो की त्याला एखादे काम दिले की हे काम वेळेत आणि योग्य पद्धतीने

0: होईल असा विश्वास कंपनीला आला पाहिजे. तो जर विश्वास त्या मॅनेजमेंटला वाटला तर तुम्ही त्या कंपनीमध्ये सक्सेसफुल होऊ शकता. पण हे कसे होणार, त्यासाठी तुमच्याकडे डिसिप्लिन पाहिजे. डिसिप्लिन शिवाय कुठल्याच गोष्टी साध्य करता येत नाहीत. तुमच्याकडे टॅलेंट आहे पण डिसिप्लिन नाही आहे तर कंपनी तुम्हाला फार वाव देणार नाही. आता टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय? फक्त ऑफिसवरती वेळेवर येणं म्हणजे टाइम मॅनेजमेंट आहे का? नाही. टाइम मॅनेजमेंट म्हणजे प्रायोरिटी ठरवणे, कमिटमेंट पूर्ण करणे, डेडलाईनचा आदर करणे. कारण कंपनीमध्ये एका माणसाचं काम हे दुसऱ्या व्यक्तीच्या कामावरती अवलंबून असतं. एका डिपार्टमेंटशी बरेच डिपार्टमेंट कनेक्ट झालेले असतात. समजा मी माझं काम वेळेत केलं नाही किंवा व्यवस्थित चांगल्या पद्धतीने केलं नाही तर बाकीच्या लोकांवरती त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. त्यामुळे ओव्हरऑल सगळ्याच कंपनीचं रिप्युटेशन खराब होऊ शकतं. त्यामुळे प्रायोरिटी कसं मॅनेज करता तुम्ही, काम व्यवस्थित कसं करता आणि तुम्ही किती रिलायबल आहात, कंपनीला हा विश्वास असणं फार गरजेचं आहे. फार्मास्युटिकल कंपनीमध्ये क्वालिटी डिपार्टमेंट असतं, सेफ्टी असतं, इंजिनिअरिंग असतं, डॉक्युमेंटेशन असतं. समजा तुम्ही एखादं मशीन्स क्रिएट केलं तर त्या मशीन्ससाठी लागणारे डॉक्युमेंटेशन कोणीतरी वेगळं बनवतं. त्यात लागणाऱ्या सेफ्टीसाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात ते सेफ्टी डिपार्टमेंट बघतं. तर ह्या सगळ्या डिपार्टमेंटशी तुम्हाला रिलेट करता आलं पाहिजे आणि त्यांच्या डेडलाईन प्रमाणे तुम्हाला काम करता आलं पाहिजे. आता प्रोफेशनल एथिक्स म्हणजे काय? की आपण ट्रॅफिक सिग्नलवरती थांबलो आहोत, तिथे रेड सिग्नल लागला आहे पण पोलीस नाहीये, कॅमेरा नाहीये, तरी तुम्ही तिथे उभे आहात, हा इथिकल पार्ट झाला. तसंच कंपनीमध्ये कोणी तुमचं काम बघत नाही आहेत पण तरीही तुम्ही काम व्यवस्थित करता आहात, हे प्रोफेशनल एथिक्स झालं. एखादं काम शॉर्टकट घेऊन लवकर करता येतं पण तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे की हे योग्य आहे का. समजा ते योग्य आहे तरच तुम्ही ते काम करत आहात का. तर हे प्रोफेशनल एथिक्स फार इम्पॉर्टंट आहेत. कुठल्याही कामात शॉर्टकट घेऊ नका. तुम्हाला जे दिलेले काम आहे त्यात तुम्ही इथिकल वेने करण्याचा प्रयत्न करा तर डेफिनेटली सक्सेस इज इन युअर बकेट.
1: येस सर, प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा आहे काम करताना.
0: करिअरमध्ये अनेक चुका होतात तुम्ही काम करत असताना, पण त्या चुका तुम्हाला कबूल करता आल्या पाहिजेत. त्यासाठी त्या चुकेचं रूटकॉज शोधता आलं पाहिजे आणि त्या परत करेक्ट करता आल्या पाहिजेत. हे ओपननेस जर तुम्ही दाखवलं तर तुम्ही नक्की कंपनीमध्ये सक्सेसच नाही पॉप्युलर पण व्हाल.
1: खरंय सर. प्रवीण सर, आजकाल आपल्याला माहितीये की कॉलेज थ्रू पण इंटर्नशिप्स, प्रोजेक्ट्स तसंच इंडस्ट्री एक्सपोजर वगैरे यांसारख्या गोष्टी होत असतात, तर यांचा फायदा विद्यार्थ्यांनी कसा घ्यावा?
0: कॉलेजमध्ये शिकताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की कॉलेज तुम्हाला व्हॉट आणि व्हाय शिकवतं पण इंडस्ट्रीज तुम्हाला शिकवतं हाऊ. जे नॉलेज तुम्ही मिळवलं आहे ते कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं हे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये शिकायला मिळतं. इंटर्नशिप करताना विद्यार्थ्यांनी फक्त सर्टिफिकेट मिळवणे हा त्यांचा हेतू असू नये. इंटर्नशिप करताना तुम्ही त्या कंपनीमध्ये ज्या सिस्टीम्स आहेत ते वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत ह्यांच्याबरोबर तुम्ही इंटरॅक्ट केलं पाहिजे. त्या लोकांना प्रश्न विचारले पाहिजेत. कुठलाही प्रश्न स्टुपिड नसतो. तुम्ही जर त्यांना प्रश्न विचारलं तरच ते तुम्हाला माहिती येतील. नाहीतर इंटर्नशिपची मुलं फक्त कंपनीमध्ये येतात किंवा त्यांना वेळ मिळेल तेव्हा येतात आणि त्यांचं कमिटमेंट त्या कामासाठी नसतं. तर त्यामुळे काय प्रॉब्लेम होतो की लोकही त्यांच्याकडे फारशा गांभीर्याने घेत नाहीत. पण तसं न करता तर तुम्ही तुमची इंटर्नशिप सिन्सिअरली केली, तुम्ही जो प्रोजेक्ट त्या कंपनीसाठी करता त्या कंपनीला समजा काही चॅलेंजेस असतील आणि तुम्हाला त्यात इंटरेस्ट असेल ते चॅलेंजेस सॉल्व्ह करण्यासाठी, तर तुम्ही ते जर प्रोजेक्ट केलं तर डेफिनेटली त्या कंपनीला पण त्याचा फायदा होईल, तुमचं रिप्युटेशन इम्प्रूव्ह होईल, तुम्हाला चार गोष्टी जास्त शिकायला मिळतील. जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम कराल तेव्हा ह्या सर्व गोष्टीचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. मी तर असं म्हणेल की इंटर्नशिप झाल्यानंतर सर्टिफिकेट घेऊन घरी जाताना प्रत्येकाने आपापलं सेल्फ असेसमेंट करावं की मी काय शिकलो, माझ्यात काय स्किल कमी आहेत, माझ्या कुठल्या स्किल मला इम्प्रूव्ह कराव्या लागतील, तरच त्या प्रोजेक्टचा इंटर्नशिपचा खरा फायदा त्या स्टुडंटला नक्की होईल.
1: अगदी खरं आहे सर. उद्योग क्षेत्रातल्या बदलत्या गरजा लक्षात घेता अपस्किलिंग आणि कंटिन्युअस लर्निंग किती गरजेचं आहे, तसंच एआय, ऑटोमेशन आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमुळे व्यावसायिकांकडून कोणत्या नव्या कौशल्यांची अपेक्षा निर्माण झाली?
0: आजच्या काळात मी डिग्री पूर्ण केली आणि माझं एज्युकेशन संपलं हा विचार फार धोकादायक आहे. माझ्या मते आज करिअरमध्ये फक्त एकच परमनंट स्किल आहे ते म्हणजे लर्निंग. मला सांगण्याचं एकच आहे की लर्निंग हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तुमचं नॉलेज हे अपडेट ठेवावंच लागेल कारण लर्निंग शिवाय तुम्ही कंपनीमध्ये टिकाव धरू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. तुम्हाला जर तुमची ग्रोथ हवी असेल, तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये हायर पोझिशनवरती काम करायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे. ह्या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ काढता आला पाहिजे आणि तुम्ही या गोष्टी एक्झिक्यूट करू शकल्या पाहिजेत. माझ्या मते करिअरमध्ये फक्त एकच परमनंट स्किल आहे, लर्निंग इटसेल्फ. आज टेक्नॉलॉजी खूप वेगाने बदलत आहे, विशेषतः एआय, ऑटोमेशन, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, डेटा अॅनालिटिक्स आणि इंडस्ट्री 4 इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची पद्धतच बदलली आहे. पण इथे एक महत्वाचा गैरसमज दूर केला पाहिजे. एआयमुळे माणसांची गरज संपणार नाही, पण एआय वापरू शकणारं प्रोफेशनल आणि एआय वापरू न शकणारं प्रोफेशनल ह्यांच्यात मोठा

0: परत तयार होऊ शकतो. उद्याच्या तरुणाकडे टेक्निकल डोमेन नॉलेज सोबत डाटा समजण्याची क्षमता, डिजिटल टूल्स वापरण्याची तयारी आणि एआय कडून मिळालेल्या इन्फॉर्मेशनचं क्रिटिकल इव्हॉल्युशन करण्याची क्षमता ही असायला पाहिजे. आता फार्मास्युटिकल कंपनीमध्ये करणारा एक इंजिनियर आहे, तो फार्मास्युटिकलमध्ये मशीन्सचं काम करू शकतो, पण त्या मशीनचं काम करत असताना त्याला प्रोसेस पॅरामीटर माहिती असायला पाहिजेत, त्याला क्वालिटी रेग्युलेटरी नॉर्म्स माहिती असायला पाहिजेत. हे एक्सपेक्टेशन असणार आहे, कारण एआयमुळे हे जे ट्रान्सफॉर्म होणार आहे त्यामुळे तुम्हाला मल्टी स्किल असणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे माझा असा मंत्र असेल की लर्न, अप्लाय, इम्प्रूव्ह अँड लर्न अगेन. शिका, चुका करा, त्या चुका परत सुधार करा आणि परत शिका.
1: वा, खूप छान सांगितलं सर. एंटरप्रेन्युअरल माइंडसेट असलेल्या तरुणांकडे उद्योग क्षेत्र कसं पाहतं आणि आपल्या तरुणांमध्ये उद्योग क्षेत्राला जाणवणाऱ्या सर्वात मोठ्या उणेवा कोणत्या आहेत, त्या कशा दूर होतील याबद्दल काय सांगाल?
0: एंटरप्रेन्युअरशिप माइंडसेट असलेल्या तरुणांकडे मी एकच सांगेल की प्रत्येक वेळेला बिझनेस चालू करणं म्हणजे एंटरप्रेन्युअरशिप माइंडसेट नसणं. तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये काय अकाउंटेबिलिटी घेता, तुम्ही त्या कंपनीमध्ये किती प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून तुमची इमेज क्रिएट करता. कंपनीमध्ये एक प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही म्हणता की हा प्रॉब्लेम आहे, हा क्वालिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा सेफ्टीचा प्रॉब्लेम आहे किंवा इंजिनिअरिंगचा प्रॉब्लेम आहे, पण त्याच्यामध्ये हा माइंडसेट आहे, तो म्हणेल की हा प्रॉब्लेम आहे पण ह्याला सोल्युशन काय आहे, मी याला कसं सोल्युशन देऊ शकतो. ही जी अकाउंटेबिलिटी आहे इंडस्ट्री त्याची कदर करते. इंडस्ट्रीमध्ये अशा लोकांना पुढे प्राधान्य मिळतं, त्यांना स्कोप दिला जातो आणि अशी जी लोक असतात तेच पुढे होऊन जेव्हा त्यांचा स्वतःचा बिझनेस क्रिएट करतात त्यावेळेला ते फार सक्सेसफुल बिझनेस करू शकतात, कारण त्यांच्यामध्ये ती इनबिल्ट क्वालिटी आलेली असते, त्यांनी स्वतःला त्या पद्धतीने ट्रेन केलेलं असतं. त्यामुळे हा माइंडसेट असणं फार इम्पॉर्टंट आहे. या माइंडसेटने तुम्ही पुढे जाऊ शकता आणि इंडस्ट्री ह्या माइंडसेटला डेफिनेटली वाव देते. आणि असे जे माइंडसेटची लोक असतात, जी मुलं असतात, पुढे जाऊन स्वतःचा जेव्हा बिझनेस करते तेव्हा इंडस्ट्री स्वतःहून त्यांना सपोर्ट पण करते.
1: ग्रामीण आणि लहान शहरातल्या तरुणांनी मोठ्या उद्योगांमध्ये संधी मिळवण्यासाठी कुठल्या गोष्टींवर भर द्यावा, तसंच कंपन्या तरुण एम्प्लॉईजमध्ये अडॅप्टेबिलिटी आणि बदल स्वीकारण्याची क्षमता का शोधतात त्याबद्दल थोडं सांगाल का?
0: मी ग्रामीण आणि छोट्या शहरातील तरुणांना एक गोष्ट आवर्जून सांगेल, तुम्ही कोठून आलात यापेक्षा तुम्ही स्वतःला कुठे घेऊन जातात ते महत्वाचं आहे. आज टेक्नॉलॉजीमुळे लर्निंगची संधी शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही. इंटरनेट, ऑनलाईन कोर्सेस, युट्यूब, डिजिटल लायब्ररीज, एआय टूल्स आणि अनेक लर्निंग प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. त्यामुळे छोट्या शहरातील विद्यार्थ्यांनी विशेषतः इंग्लिश कम्युनिकेशन, डिजिटल लिटरसी, टेक्निकल स्किल्स आणि इंडस्ट्रीयल अवेअरनेस यावरती जास्त भर द्यावा. तुमचं इंग्लिश परफेक्ट नसेल तरी चालेल, पण तुमचा विचार तुम्हाला स्पष्टपणे मांडता आला पाहिजे. अडॅप्टिबद्दल बोलायचं झालं तर इंडस्ट्री सतत बदलत आहे. आज तुम्ही एका टेक्नॉलॉजीवरती काम करता, उद्या दुसरी टेक्नॉलॉजी येऊ शकते. आज एक सॉफ्टवेअर आहे, उद्या दुसरं सॉफ्टवेअर येऊ शकतं. म्हणून कंपनीला असा एम्प्लॉई हवा असतो जो म्हणतो मला हे येत नाही, तो एवढ्यावर थांबत नाही, तर तो म्हणतो मी हे शिकेल. अशाच एम्प्लॉईजची कंपनींना गरज असते. अडॅप्टिबिलिटी म्हणजे नुसतार स्वतःचे व्हॅल्यू बदलणे नव्हे, तर नवीन परिस्थितीतही आपली क्षमता प्रस्तुत करणे आहे. म्हणून ग्रामीण आणि छोट्या शहरातील व्यक्तींनी कधीही कॉन्फिडन्स कमी ठेवू नये. टॅलेंट कुठेही असू शकतं, संधी मिळवण्यासाठी प्रिपरेशन मात्र स्वतःलाच करावी लागतात.
1: प्रवीण सर, पुढच्या 5 ते 10 वर्षात उद्योग क्षेत्रात कोणत्या नवीन करिअर संधी उपलब्ध होतील याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
0: आपण जर मागच्या 20 वर्षापूर्वी इंडस्ट्रीज बघितली आणि आजची इंडस्ट्री बघितली तर यात खूप मोठा फरक आपल्याला आढळतो. इंडस्ट्रीने काच टाकली आहे. टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन जे म्हणतात ते ऍक्च्युली आपल्याला बघायला मिळतं. आता फार्मा इंडस्ट्री बद्दलच बोलायचं झालं तर 15-20 वर्षीय 25 वर्षापूर्वी ज्या फार्मा इंडस्ट्रीज होत्या त्यात बऱ्याच गोष्टी मॅन्युअली केल्या जायच्या. डॉक्युमेंटेशन मॅन्युअली फिल केले जायचे, प्रोसेस पॅरामीटर्स मॅन्युअली रेकॉर्ड केले जायचे, मशीन्स मॅन्युअली चालवल्या जायच्या, बऱ्याच गोष्टी या मॅन्युअल होत्या. आणि जेव्हा इंडस्ट्री जे ट्रान्झिशन इंडस्ट्रीचं झालं आहे आणि आता पुढची 5-10 वर्षात काय होणार आहे ह्याचा आपण कल्पना करू शकतो. कारण आता एआय आहे, आता डिजिटल लिटरसी आहे, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आहे, तर ह्यामुळे इंडस्ट्री खूप चेंज होणार आहे. फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इंडस्ट्री पहिल्यांदा जेव्हा रिव्होल्युशन झालं तेव्हा पण लोक म्हणत होते की आता जॉब कमी होतील. जेव्हा कॉम्प्युटर लिटरसी आली त्यावेळे पण लोक म्हणत होते की कॉम्प्युटरमुळे बऱ्याच लोकांचे जॉब जातील. आता एआय आला आहे, आता ही एक भीती लोकांच्या मनात आहे, तरुणांच्या मनात स्पेसिफिकली आहे की त्यांना असं वाटतं की एआयमुळे बरेच जॉब कमी होतील. पण इथे मला सांगावं असं वाटतं की एआयमुळे कुठलाही जॉब कमी होणार नाही, तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील. एआयमुळे एआयला तुम्ही तुमचा पार्टनर बनवा, एआय बरोबर काम करायला शिका, एक जो इंजिनियर आहे ज्याला ए आय माहित नाहीये आणि एक जो इंजिनियर आहे ज्याला ए आयचं नॉलेज आहे, तर

0: कंपनी अशाच माणसाला प्रिफर केलं जाईल, त्याचा जॉब जास्त सिक्युअर असेल, जो ह्या बदलत्या टेक्नॉलॉजी बरोबर काम करू शकेल. आता फार्मामध्ये जर आपण बघितलं की नवीन 5-10 वर्षांनंतर कुठले कुठल्या जॉब अपॉर्च्युनिटी क्रिएट होतील, तर आता एआय इनेबल ड्रग डिस्कवरी आहे, त्या बऱ्याच फार्मा कंपन्या त्या अनुषंगाने काम करत आहेत. तुम्ही इंडस्ट्री 4, ऑटोमेशन, स्मार्ट फॅक्टरी, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पुढच्या 10 वर्षांमध्ये नक्की येणार आहेत. कारण बदल हा कॉन्स्टंट आहे किंवा बदल ऑलरेडी आलेला आहे. आता आपल्याला फक्त त्या बदलाबरोबर कोपअप करता आलं पाहिजे. आणि एकदा आपण रेडीनेस झालो, आपण या बदलाला स्वीकारलं, तर आपण डेफिनेटली पुढच्या 5-10-15 वर्षांनंतर जे चेंजेस होणार आहेत त्यासाठी आपण अपस्किल राहू आणि आपली स्वतःची तयारी असेल आणि आपण स्वतःला व्हॅल्युएबल बनू त्या नवीन कामासाठी. करिअर असताना मी तरुणांना असं सांगेल की आज तुम्ही असं बघू नका की कुठल्या जॉबमध्ये जास्त सॅलरी आहे. माझं सजेशन असं असेल की पुढच्या 5-10-15 वर्षांनंतर कुठले स्किल इम्पॉर्टंट राहणार आहे, मला त्या स्किलचा आत्ता काही तयारी करता येऊ शकते का, मला माझ्या आत्ता प्रेझेंट जॉबमध्ये त्याच्यासाठी काही स्कोप आहे का, ह्याचा जास्त विचार करा. त्याचा तुम्हाला पुढच्या 10 वर्षांमध्ये नक्की फायदा होईल. नवीन फील्ड अजून जे तयार होणार आहेत ते सस्टेनेबिलिटीचं असेल, ग्रीन एनर्जीचं असेल, वॉटर कन्झर्वेशनचं असेल, वेस्ट रिडक्शनचं असेल, ह्या फील्डमध्ये पण खूप अपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार आहेत. आणि ह्या अपॉर्च्युनिटीमुळे त्यात एआय असणार आहे, त्यात टेक्नॉलॉजी असणार आहे, त्यात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे, त्यात स्मार्ट फॅक्टरी असणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टीमुळे ज्या नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट होणार आहेत त्यासाठी आपल्याला तयार राहायला पाहिजे.
1: खूप छान माहिती दिली सर या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही. आता
2: प्रवीण सर, तुम्ही सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहात, तर पूजन चॅरिटेबल ट्रस्ट याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: बिझनेस करत असताना सामाजिक बांधिलकीचं भान ठेवणं पण तितकंच जरुरी आहे.
1: हो सर, खरं.
0: कारण तुम्ही जेव्हा समाजाकडनं काही घेता तेव्हा तुम्ही समाजाला काही देणं पण लागता. आमचा स्वतःचा एक पूजन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून एक ट्रस्ट आहे, जो आमचा फॅमिली बेस्ड ट्रस्ट आहे. या ट्रस्टमध्ये बेसिकली आम्ही जे स्पेशली एबल्ड स्टुडंट असतात, मग ते डीफ अँड डम्प असो, ब्लाइंड असो, मतिमंद असो, अशा मुलांसाठी काम करतो. आणि त्या मुलांना एज्युकेशनल आणि मेडिकल हेल्प जी लागते ती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. करिअरमध्ये सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली आनंद होईल, पण तुम्ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा करता तेव्हा तुम्हाला समाधान मिळतं.
2: प्रवीण सर, उद्योग क्षेत्रात यशस्वी करिअर करू इच्छिणाऱ्या आपल्या युवक मित्रमैत्रिणींना आपण काय संदेश द्याल?
0: 32 वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर गेली 7 वर्ष मी स्वतःची इंडस्ट्री एस्टॅब्लिश केली.
1: ओके.
0: त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला उद्योग क्षेत्रामध्ये जर यशस्वी करिअर करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा मोठी स्वप्न बघा. कारण ड्रीम ट्रान्सफॉर्म इंटू थॉट्स रिझल्ट इंटू ऍक्शन. तर या पद्धतीने जर तुम्ही चाललात तर डेफिनेटली तुम्हाला स्काय इज द लिमिट. आणि इंडस्ट्री ही कोणाची मोनोपोली नाहीये. तुमच्याकडे जर क्रिएटिव्हिटी असेल, तुम्ही जर हार्डवर्क करू शकत असाल, तुम्हाला जर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अटिट्यूड असेल, तुम्हाला टीम बरोबर काम करण्याची तुमची तयारी असेल, मग ती पार्टनरशिपमध्ये असो, तुमच्या स्वतःचं प्रोप्रायटरीशिप असो, पण टीमला बरोबर घेऊन, लोकांना बरोबर घेऊन जर तुम्ही काम करू शकत असाल तर तुम्ही डेफिनेटली सक्सेसफुल बिझनेस करू शकता. तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत की बिझनेस करत असताना तुम्हाला फायनान्सचं नॉलेज असणं पण इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही पर्टिक्युलरली काही कोर्स करा किंवा फायनान्स शिकून घ्या. कारण बिझनेसमध्ये फक्त टेक्निकल कॉम्पिटन्सी नाहीये, ह्युमन कॉम्पिटन्सी, फायनान्शियल लिटरेचर पण फार इम्पॉर्टंट आहे. ह्युमन कॉम्पिटन्सीमध्ये तुमचं टीम वर्क कसं असेल, तुम्ही ह्युमन व्हॅल्यूंना किती व्हॅल्यू देता, ह्या पण इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. कारण तुमचं बिझनेसचा सक्सेस ह्या सर्व गोष्टींवरती डिपेंड असेल.
2: तर प्रवीण सर, तुम्ही इथे आलात आणि आपल्या युवक मित्रमैत्रिणींना खूप छान अशी उद्योग क्षेत्राबद्दल माहिती दिली, त्यासाठी आपल्या युवावाणी टीमकडून आणि आकाशवाणी पुणे केंद्राकडून तुमचे खूप खूप आभार.
0: मी पण परत एकदा आकाशवाणी पुणे केंद्र आणि युवावाणीच्या टीमला खूप खूप धन्यवाद देतो. या युवा वर्गाबद्दल पहिल्यापासूनच खूपच आत्मीयता आहे, मला त्यांच्या टॅलेंटवरती पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्याकडनं आपल्याला खूप शिकायला मिळतं. आणि आज 2 विचार त्यांच्यासाठी मांडता आले, आय एम सो हॅपी. थँक्यू सो मच.
2: थँक्यू सो मच सर. मित्रांनो, या बदलत्या जलदगतीच्या काळात आपल्या करिअर आणि उद्योग क्षेत्राला अधिक वाव मिळावा यासाठी जर आपल्याला उत्तम असा गायडन्स मिळाला तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. आजच्या आपल्या युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा या विषयावर आपल्याला प्रवीण ओसवाल सरांनी केलेल्या मार्गदर्शनातून आपल्या युवक मित्रांना नवीन ऊर्जा मिळाली असेल आणि त्याची अंमलबजावणीही आपले युवक मित्र नक्कीच करतील याची मला खात्री आहे. चला तर मग मित्रांनो, याचबरोबर युवावाणीच्या आपल्या स्टे ट्यून्ड या सदरातून मी तुमची मैत्रीण रुचिरा पालकर आपल्या सगळ्यांचा

0: इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट पुढच्या कार्यक्रमात.
1: युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी ही आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा.

0: त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा याविषयी ज्येष्ठ उद्योजक प्रवीण ओसवाल यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.
1: माफ कीजिएगा, शाम के 6 बजने वाले हैं. कुछ ही पलों में आप सुनेंगे समाचार.

ಸಜನೆ ಕಾರ್ಯ ಗುಮ್ಮ ಜಾತಿ ಜಗ ಫಮಗ

0: संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
1: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया। मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास, असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍपवर गांधी

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या मराठवाडा दौऱ्यात ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. मतदार यादीस विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तालनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. राज्यात दुष्काळ सदृश्य स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी आज लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावाची पाहणी केली. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे. शासन दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज दिली.
1: राज्य सरकारने तातडीने पावलं उचलायचं ठरवलेलं आहे. येत्या 2 दिवसात आपण दुष्काळाचा GR काढतो आहोत. दुष्काळाची सगळी मदत आपण देणार आहोत. त्यासोबत आपण हा प्रयत्न की रबी जर आपल्याला पीक घेता आलं तर त्याकरताही आपण मदत करणार आहोत. पिण्याचं पाणी, आपल्या जनावरांकरता चाऱ्याची व्यवस्था, थेट मदत आणि त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना अन्नधान्याची मदत आणि इतर सगळ्या प्रकारची मदत या दुष्काळाच्या निमित्ताने करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
0: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचंही ते म्हणाले. शेतकऱ्यांचं सुमारे 48,000 कोटी रुपयांचं कृषी पंप वीजबिल यापूर्वीच माफ केलं असून यापुढेही त्यांना वीजबिल भरावं लागणार नाही. तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना राबवून शेतकऱ्यांना शासनानं दिलासा दिला असून या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळेपर्यंत तिची अंमलबजावणी सुरूच राहील असंही मुख्यमंत्री म्हणाले. अकोला जिल्ह्यात दुधलम इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांनी भयभीत होऊ नये, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज जिल्ह्यातल्या विविध भागात जाऊन दुष्काळ सदृश्य स्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण, पाण्याची उपलब्धता तसंच संभाव्य नुकसानीबाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. राज्याच्या अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून सरकारनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी आंदोलनं केली जात आहे. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या गडचिरोली जिल्हा शाखेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. पावसानं ओढ दिल्यानं धान, सोयाबीन, कापूस यासह खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा किसान सभेनं केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही देण्यात आलं. कोरडा दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रोश मोर्चा काढला. मोर्चात आमदार नितीन

देशमुख आणि आमदार संजय दरेकर सहभागी झाले होते. पावसाअभावी पिकं हातून गेलेल्या शेतकऱ्यांना येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत मदत जाहीर करा, अन्यथा समृद्धी महामार्ग बंद पाडू, असा इशारा आमदार देशमुख यांनी दिला. मुंबई एमएमआरमध्ये पुढच्या 15 ते 20 वर्षात 30 लाख घरं बांधणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केलं. ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. मुंबई ठाण्यासह मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर शहरांमध्ये क्लस्टरला चालना देण्याचं सरकारचं धोरण असल्याचं त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. युनिफाईड डीसीपीआरमधल्या बदलांमुळे क्लस्टर आणि एसआरए प्रकल्पांना गती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. ठाण्यातल्या 6,000 कुटुंबांना सुरक्षित दर्जेदार घरं देतानाच 23 नागरी सुविधा, रोजगाराच्या संधी आणि नियोजित टाउनशिप उभारून नव्या ठाण्याचा पाया रचण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड आणि ठाणे बोरिवली बोगदा यांच्यासारख्या प्रकल्पांमुळे ठाण्याच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा मिळणार असल्याचं सांगत क्लस्टरमधल्या इमारतीही दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूपच कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे. आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण दिलं आहे. 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे, त्यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: पत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊनच आयोग निर्णय घेतो असं आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतील नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहिती साठ्याच्या हाताळणीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी, परिणास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी संघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीत मनू भाकरला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. सॉफ्ट टेनिसच्या उपांत्य फेरीत भारताच्या जयमिना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा

प्रकारातलं भारताचं हे पहिलं महिला पदक ठरलं आहे. वुशू क्रीडा प्रकारात आज महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताची रोशी बिना देवी इंडोनेशियाच्या थानिसा कुसुमा निंगेत्यास हिला 2-0 असं हरवून अंतिम फेरीत पोचली. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार याने पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांना 6:52 84 मिलीसेकंद अशी वेळ नोंदवली. बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत चीननं भारतावर 3-1 अशी मात केल्यामुळे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या मराठवाडा दौऱ्यात ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 7:11:50 होत आहेत. ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत.

स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकत होतात प्रणव हरिदास आणि सहकलाकारांच्या आवाजात. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. महिला सक्षमीकरण आणि महिला नेतृत्व विकास हा प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रशासनाचा मुख्य गाभा राहिला आहे. त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केवळ कल्याणकारी योजना राबवल्या नाहीत, तर त्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि निर्णय प्रक्रियेत मुख्य प्रवाहात आणलं. नारी शक्तीचं सामर्थ्य सिद्ध करणारे महत्वाचे निर्णय मोदी यांनी घेतले आहेत. या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी. नमस्कार मॅडम, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाला फक्त एक समाज कल्याणकारी योजना न ठेवता देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि धोरणांचा मुख्य भाग कसं बनवलं, काय सांगाल?
1: संयुक्त राष्ट्रसंघांनी तयार केलेल्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोलमध्ये महिलांना अत्यंत महत्वाचं स्थान दिल्यामुळे खरे तर जगाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. 2000 नंतरच भारतात मोदी या नेत्याचा एका अर्थानं उदय झाला. या नेत्याच्या उदयाबरोबरच महिला सक्षमीकरणाची लोकोपयोगी चळवळ हातात हात घेऊन विस्तारत गेली असं म्हटलं तर त्यात काहीही गैर होणार नाही. ते देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेला, अर्थातच महिलांच्या दृष्टिकोनात बदल व्हायला हवा आणि त्या केवळ यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता यात न रमता त्या खऱ्या अर्थाने भागीदार व्हाव्यात, सहभागी घटक व्हाव्यात, त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले. यातला सर्वात महत्वाचा प्रयत्न होता तो बेटी बचाओ बेटी पढाओ. महिला जर गर्भ असेल तर तो या जगाचा सूर्य देखील पाहू शकणार नाही याची काळजी घेतली जायची. या मुलींबाबत मोदी सरकारनं बेटी बचाओ बेटी पढाओ हा दृष्टिकोन आत्मसात केला. त्याची फळं आता दिसत आहेत. महिला जीवनाच्या अनेक क्षेत्रात जेव्हा अत्यंत खंबीरपणे काम करतायत तेव्हा ग्रामीण भागातल्या महिलांचं सक्षमीकरण आणि साधारणतः सेमी अर्बन सेमी रुरल मानल्या जाणाऱ्या भागातही महिला हक्कांची जाणीव फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. मोदी सरकारनं राबवलेल्या विविध महिला उपाययोजनांना या बदलाचं श्रेय द्यावं लागेल. महिलांना केवळ नारी म्हणून पूजन करत देव्हाऱ्यात न बसवता त्यांची आर्थिक क्षेत्रातील सहभागिता मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्या देशाच्या उत्पादन क्षमतेत भर टाकू शकतील या आशयाचा निर्णय घेतला गेला. या निर्णयाची व्याप्ती ही केवळ ग्रामीण भागापुरती नव्हती तर ती उच्चभ्रू क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात अंमलात आणली गेली होती. ग्रामीण भागातल्या महिलांचा अर्थधारणातला सहभाग वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिली गेली. सहभागिता महिला गटांची देशाच्या प्रगतीत होईल यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कुटीरोद्योग सुरू केले गेले आणि त्याच वेळेला कॉर्पोरेट क्षेत्रामधल्या महिलांचा सहभाग वाढावा यासाठी कॉर्पोरेट कायद्यात बदल करून बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मधलं महिलांचं प्रमाण लक्षणीय असावं यासाठीही काही बदल केले गेले. भारताच्या गेल्या 15 वर्षातल्या प्रगतीत महिलांचं योगदान फार मोठं आहे. महिला मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत GDP मध्ये स्वतःचं योगदान देऊ लागल्या आहेत. मोदींनी ज्याप्रमाणे आकांक्षित जिल्ह्यांची योजना राबवली त्याचप्रमाणे मोदींनी महिलांना सहभागी करून घेऊन देशाच्या विकासाची मोठी योजना आखली आणि ती प्रत्यक्षात आणण्यावर भर दिला असं म्हणणं गैर ठरणार नाही.
0: मुलींच्या जन्माकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलणं, रूढींमुळे होणारे

0: अन्याय थांबवणं तसंच त्यांच्या अस्तित्वाला गरिमा मिळवून देण्यासाठी धोरण राबवत महिलांचं सामाजिक आणि राजकीय स्थान कशा प्रकारे बदललं आहे?
1: संयुक्त राष्ट्र संघांनी तयार केलेल्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मध्ये देखील महिलांच्या सहभागाशिवाय कोणत्याही देशाची प्रगती होणार नाही आणि जगाची प्रगती होणार नाही हे नमूद केलं गेलं होतं. मोदी सरकारनं हे लक्षात घेतच महिलांच्या प्रश्नांना आत घातला. सत्तेवर येता सर्वात पहिल्यांदा राबवलं गेलं ते बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान. खरे तर भारतातल्या महिला आणि भारतातले पुरुष यांचे गुणोत्तर काहीस काळजी करणारं होतं. आता 106 पुरुषांमागे 100 महिला असल्या तरी पूर्वीच्या काळी हे प्रमाण अत्यंत दुर्दैवी होतं. कित्येक राज्यांमधल्या महिला म्हणजे महिला अर्भक या जगात आल्यानंतर या जगाचा चेहराही न बघता निर्दयपणे मारल्या जायच्या. या सर्व घटनांवर अंकुश आणून बेटी बचाव हे अभियान पहिल्यांदा राबवलं गेलं. हरियाणा दिल्ली राजस्थान अशा या संदर्भात प्रश्न ठरलेल्या राज्यांकडे विशेष लक्ष पुरवलं गेलं आणि त्यानंतर बेटी पढाओ सारखं एक विशिष्ट अभियानही राबवलं गेलं. यामुळे गेल्या कुटुंब सर्वेक्षण पाहणीत विशेषतः लहान वयाच्या 6 बालक बालिकांच्या प्रमाणातली तफावत मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं आढळून येत आहे. हे मोदी सरकारचं यश आहे.
2: मुलांच्या राजकारणातला सहभाग वाढावा याबद्दल वारंवार हाक तर दिली जायची, पण लोकसभेत निवडून येणाऱ्या महिलांचं प्रमाण आणि विधानसभेतही निवडून येणाऱ्या महिलांचं प्रमाण हे महिलांच्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प असायचं. ही संख्या वाढावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षणाचे कायदे प्रत्यक्षात आले, महिलांचा सहभाग वाढला. या महिला नंतर राजकारणात सक्षमपणे वावरू लागल्यानंतर त्यांनी आमदार व्हावं खासदार व्हावं अशा प्रकारच्या संकल्पना समोरही आल्या. तेवढं बळ महिलांनी स्वकर्तृत्वाने मिळवलं पण होतं. पण अर्थातच एक महिला लढत असेल असल्यामुळे कोणताही राजकीय पक्ष त्या दृष्टीने हालचाल करायला तयार व्हायचा नाही. त्यासाठीच मोदी सरकारनं अत्यंत समर्थपणे निर्णय घेत लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारा कायदा प्रत्यक्षात आणण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशनही बोलवलं. पूर्वी देखील अशा प्रकारची हालचाल झाली होती, परंतु राज्यसभेत पारित झालेला कायदा लोकसभेत प्रत्यक्षात येऊ शकला नव्हता. आता त्या दृष्टीने हालचाली करत काही घडामोडी होण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकार आणि सत्ताधारी आघाडी महिलांना आरक्षण मिळावं यासाठी अत्यंत सक्षमपणे बहुमत मिळवायच्या प्रयत्नात आहे. महिलांना 33% आरक्षण देणारा नारी शक्ती वंदना विधेयकाचा कायदा प्रत्यक्षात कशा रीतीने येईल आणि त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होईल याकडे लक्ष देणं आता आवश्यक झालं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी तेथे स्वच्छतेचं मोठं अभियान सुरू केलं होतं. मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यावर गुजरातमध्ये राबवल्या गेलेल्या या योजनेची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी त्यांनी स्वच्छ भारत अभियान म्हणून सुरू केली. अबाल वृद्धांमध्ये हे अभियान अत्यंत लोकप्रिय झालं होतं. भारताच्या कोणत्याही भागात गेलं तर शौचालय नसल्यामुळे नदी किनारी किंवा आडोशाला जाणाऱ्या महिला हे देशाच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार एक चित्र दिसायचं. शौचालय निर्माण करण्यावर स्वच्छ भारत अभियानामध्ये भर दिला गेला. स्वच्छ भारत अभियान हे खरे तर एक सामाजिक क्रांती आहे.
0: महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुद्रा योजना आणि स्टँडअप इंडिया अंतर्गत महिला उद्योजकांना कर्ज मिळत आहे. आर्थिक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यात या योजना कशा यशस्वी ठरल्या आहेत?
1: महिलांना आर्थिक आधार मिळावा एवढंच नव्हे तर त्या अबलानाही सबला व्हाव्यात यासाठी केलेल्या योजनांमधली सर्वात महत्वाची योजना ती मुद्रा. नोकरी देण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत असतानाच स्वयंरोजगारावर या सरकारनं मोदींच्या नेतृत्वात भर दिलं. मुद्रा योजना ही साधारणतः कर्ज हातात खेळतं राहावं आणि मध्यम ते छोट्या उद्योगांना त्यातून भांडवल मिळावं यासाठी तयार केली गेली. मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये मुद्राच्या लाभार्थींपैकी 3 जर लाभार्थी असतील तर त्यातल्या 2 महिला आहेत हे विशेष. महिलांसाठी कोणतंही तारण न ठेवता या योजनेअंतर्गत कर्ज दिलं जातं. या योजनेतल्या या मिळकतीतून ग्रामीण भागातल्या महिलांनी छोटी दुकानं शिलाई मशीन्स घेऊन स्वतःच्या संसाराला हातभार लावणाऱ्या योजना, सेमी अर्बन म्हणजे साधारणतः छोट्या मोठ्या गावांमध्ये जिथे नोकरदार आहेत तिथे त्यांना टिफिन पोहोचवण्यासाठीचे उद्योग, हस्तकलांच्या उपयोगातून

0: वस्त्र प्रावरण तसंच दागिने असं सुंदर प्रकारे करायच्या योजना केल्या. आज उपलब्ध असलेली आकडेवारी जर लक्षात घेतली तर 81% महिलांनी या मुद्रा योजनेचा लाभ घेतलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महिलांच्या रोजगारात देखील लक्षणीय वाढ झालेली दिसते आहे. ग्रामीण भागात महिलांनी लोकसंख्येतल्या सहभागाचं प्रमाण 96% वाढवलं असं दिसतंय, तर शहरी भागांमध्ये हेच प्रमाण 43% आहे. 1,56,00,000 महिला गेल्या 15 वर्षांमध्ये कामकाजी महिला झाल्या ही अजून एक थक्क करणारी आकडेवारी आहे. महिलांसाठीच्या योजना केवळ महिला ओरिएंटेडच न ठेवता देशाच्या अंदाजपत्रकातली 42% रक्कम महिलांवर खर्च होईल याकडेही लक्ष दिलं गेलं. सध्या अर्थकातन निर्मला सीतारामन एक यशस्वी महिला राजकारणी सांभाळत आहेत, त्यामुळे महिलांकडे लक्ष देण्याचा दृष्टिकोन गेल्या काही दिवसात अत्यंत जागरूक होतो आहे आणि त्याचे लाभ अनेकविध समाजातल्या महिलांना मिळत आहेत.
1: लखपती दीदी आणि नमो ड्रोन दीदी या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला आज तंत्रज्ञान हाताळत आहेत. भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं या योजना कशा महत्वाच्या आहेत?
0: लखपती दीदी ही योजना तर ग्रामीण भागाचे अर्थकारण बदलून टाकणारी आहे. लखपती दीदी म्हणजे घरातच राहून त्या महिलेने 1,00,000 सरकारी मदतीच्या आधारावर नव्या योजना उभारणं, नवे गृह उद्योग करणं. भारतात गेल्या काही वर्षांपासून स्वयंसहाय्यित महिला गटांची चळवळ मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. या महिला मंडळांच्या हाताला काम देत कुठे कुटीर उद्योग तर कुठे शेतीवर आधारित उद्योग मोदी सरकारच्या काळात सुरू झाले. लखपती दीदींची संख्या 6 कोटींपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट सध्या मोदी सरकारनं ठेवलेलं आहे. याचबरोबर महिलांना शेतकरी म्हणून जे लाभ दिले जातात त्याचा लाभ आतापर्यंत 15,000 शेतकरी महिलांनी घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत ड्रोनच्या सहाय्यानं शेतीवर फवारणी, शेतीत उगवलेल्या पिकांना योग्य ती मदत करण्यासाठी लक्ष देण्याचं अभियान राबवलं जात आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बरकती यायची असेल तर त्यातलं महिला शेतकऱ्यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. महिला तंत्रज्ञान हाताळू लागल्या आणि स्वतःचा संसार सांभाळून अर्थव्यवस्थेला योगदान देऊ लागल्या हे मोदी सरकारच्या कार्यकाळातलं यश आहे.
1: राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन आणि प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानामुळे देशातील नवजात बालक आणि माता मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे. महिलांच्या आरोग्याबाबत झालेल्या या सुधारणांबद्दल काय सांगाल?
0: राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन हा देखील गेल्या काही वर्षात राबवला गेलेला एक मोठा उपक्रम. घरी पुरुष आजारी असेल तर त्याच्या भोवती घर फिरतं, पण महिलेच्या आजारांकडे मात्र लक्षच दिलं जात नाही अशी स्थिती आहे. बाळंतपण घरीच होतात, ती सुरक्षित नसतात, त्यामुळे बालमृत्यूंचं प्रमाण मोठं होतं आणि त्या आईच्या तब्येतीकडे तर लक्ष द्यायला कुणीच नसतं अशी स्थिती आहे. ती स्थिती दूर करण्यासाठी मोदी सरकारच्या काळात सर्व बाळंतपण ही इन्स्टिट्युशनलाइज कोणत्या तरी संस्थेत दवाखान्यात व्हावीत यासाठी मुख्यत्वे करून योजना राबवली गेली. गर्भवती महिलांना योग्य तो सकस आहार मिळावा यासाठी त्यांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम पाठवण्याचे देखील प्रयोग गरजवंत महिलांबाबत केले गेले. रुग्णालयातल्या गर्भारपणांमध्ये वाढ करताना महिलांमध्ये अॅनिमिया म्हणजे साधारणतः सकस आहार न घेतल्यामुळे निर्माण होणारा जो रोग आहे तो होऊ नये यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले. या सर्व प्रयत्नांची आज फळं दिसत असून महिलांच्या आरोग्यविषयक तक्रारीमध्ये लक्षणीय घट झाल्याचं बोलले जात आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात केवळ पुरुषांचाच नव्हे तर महिलांचा विकास व्हायला हवा याकडे विशेष लक्ष दिलं गेलं आणि अर्थातच त्याचे परिणाम सध्या दिसत आहेत. भारत हा अत्यंत झपाट्यानं महासत्ता होऊ बघतोय. या महासत्तेतल्या महिला या दुर्लक्षित राहणार नाही, त्या संसाराची जबाबदारी सांभाळतील, पण त्या अबला नारी नसतील तर सबला सशक्त महिला असतील याकडे आवर्जून लक्ष पुरवलं जात आहे.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, निवेदन लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव हो।

एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आमचं शेत आमचं शिवार.

मंडळी नमस्कार. मंडळी, आज आहे बुधवार. भारतीय सौर 1 आश्विन शक 1948 अर्थात दिनांक 23 सप्टेंबर 2026. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया शेळीच्या करडांचे आजार आणि मृत्यूची कारणं तसंच त्यावरील उपाय याविषयी डॉक्टर गौतम खिल्लारे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय नायगाव यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीतानं.

0: मंडळी आत्ताच आपण उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया शेळीच्या करडांचे आजार तसंच मृत्यूची कारणं आणि त्यावरील उपाय याविषयी डॉक्टर गौतम खिल्लारे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय नायगाव यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, आपण शेती करतो, शेतीला जोड व्यवसाय म्हणून अनेक व्यवसाय करतो, त्यामध्ये दुग्ध व्यवसाय आहे, पशुपालन आहे, वराह पालन आहे, कुक्कुटपालन आहे, शेळी पालन आहे, असे वेगवेगळे शेतीला पूरक असे व्यवसाय करून आपण शेती करतो. मंडळी, आपण हे सर्व व्यवसाय करत असताना आपण जो व्यवसाय निवडतो त्या व्यवसायामध्ये आपण निवडलेल्या व्यवसायाबद्दल खूप काळजी घ्यावी लागते हे काय वेगळं सांगायला नको. मंडळी, जेव्हा आपण शेळीपालनाचा विचार करतो तेव्हा आपल्याला माहितच आहे शेळी ही गरिबाघरची गाय म्हणून आपण संबोधल्या जाते, कारण अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेळी हे पशुधन खूप उत्पन्नाचं साधन आहे असंही म्हणायला हरकत नाही. मंडळी, हे जी शेळी आहे या शेळीपासून मिळणारी जी करड आहेत हीच आपलं उत्पन्न असतं असंही म्हणायला हरकत नाही, आणि हीच करड जर निरोगी राहिली तर निश्चितच आपल्या उत्पन्नामध्ये आपल्या उत्पादनामध्ये भर पडते. परंतु जर हीच करड जर आजारी पडू लागली तर निश्चितच आपलं नुकसान होऊ शकतं. मंडळी, आज आपण आपल्या कार्यक्रमातून याच शेळीच्या करडांची आजारी पडण्याची काही कारणं आणि त्यावरील उपाय जे आहेत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर गौतम खिल्लारे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय नायगाव इथं सध्याला डॉक्टर खिल्लारे सर हे कार्यरत आहेत. तेव्हा आपण सरांकडून आपली जी करड आहेत आपल्या करडांची आजारी पडण्याची कारणं तसंच मृत्यूची कारणं आणि त्यावरील उपाययोजना या संदर्भानं आपण आज सरांशी चर्चा करूयात. तेव्हा मी आपण सर्वांच्या वतीनं डॉक्टर खिल्लारे सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर नमस्कार.
1: नमस्कार, सर्व पशुपालकांना नमस्कार.
0: सर, आपल्याला ही माहितच आहे शेळी म्हणजे गरिबाघरची गाय आहे, सुरुवातीलाही मी सांगितलं, आणि या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तर एक खूप चांगलं उत्पन्नाचं माध्यम सुद्धा आहे. परंतु जर याच शेळीपासून निर्माण होणारी जी करड आहेत हीच करड जर निरोगी नसतील तर निश्चितच शेतकरी बांधवांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील होऊ शकतं. तर सर, आज आपण याच अनुषंगानं या चर्चेला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न सर तुम्हाला मी असा विचारू इच्छितो की आपली जी शेळी असते ती गाभण जेव्हा असते अर्थात आपलं करडू निर्माण होणार आहे हेही जेव्हा शेतकऱ्यांना कळतं अर्थात शेळी गाभण आहे हे जेव्हा शेतकरी बांधवांना कळतं तेव्हा या शेळीची जी आहे व्यवस्था कशी करावी जेणेकरून आपलं जन्माला येणारं करडू आहे ते खूप चांगलं निरोगी जन्माला

0: आपण जर पाहिलं शेळ्यांचं जे आपण शेड बांधतोय तर त्याच्यासाठी आपल्याला जे शेड आहे नेहमी आपण काय करायचं की सुरुवातीला जे शेड बांधतोय आपण शेळ्यासाठी तर ते शेड जे आहे ते थोडंसं उंच भागावर आपण बांधायला पाहिजे. त्याच्यामुळे की जर पाऊस असेल समजा पावसाचे दिवस असतील किंवा आपण पाणी वगैरे सांडलं गेलेलं असेल तर त्या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणामध्ये साचणार नाही.
1: हे
0: निवाऱ्याची व्यवस्था आहे. आणि आपण आता जी आपण गाभण शेळी म्हणतोय तर त्या गाभण शेळीसाठी एक नेहमी आपल्याला एक वेगळं तिला आपल्याला एक छोटस घर करायचं आहे की ज्या ठिकाणी आपण त्या तिला तिला तिला ठेवू शकतो. त्या ठेवताना खालचा जो फ्लोअर आहे जे आपण जे खाली आपण म्हणतो फ्लोअर तो फ्लोअर एकदम सपाट नसावा किंवा त्या ठिकाणी तिला घसरगुंडी होईल हे आपण नसला पाहिजे. तसेच त्या ठिकाणी आपल्याला तिला थोडासा उबदारपणा येण्यासाठी खाली आपण एखादं वाळलेले गवत किंवा भुसा त्या ठिकाणी टाकावा जेणेकरून तिला थोडंसं उबदारपणा राहील. पर्टिक्युलरली हिवाळ्यामध्ये थोडंसं तापमान खूप कमी असतं तर अशा वेळेस एखादं आपण जो लाईट वापरतो पिवळा लाईट तो सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो किंवा एखादा आपण त्या ठिकाणी जे आपल्याला घरी जेव्हा आपण हिटर वापरतो तर ते त्या ठिकाणी आपण हिटर वापरू शकतो. की या निवाऱ्यामध्ये आपण ठेवताना तिला जी जागा आहे ती जागा तिला आपल्याला पुरेशी मुबलक प्रमाणामध्ये द्यावं लागणार आहे. आपण जसं नॉर्मल शेळी आपली असती शेळीला त्या शेळीला आपण जवळपास 12 ते 15 स्क्वेअर फीट जागा आपण शैलीला देतो पण या गाभण शैलीला थोडीशी आपल्याला जास्त जागा पुरेशी मुबलक जागा आपल्याला त्या द्यावा लागणार आहे. त्यासाठी आपल्याला 1500 ते 2000 स्क्वेअर फीट जागा ही आपण प्रत्येक शैलीला गाभण शैलीला आपल्याला ही जागा आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे.
1: म्हणजे इतर शेळ्यांपेक्षा गाभण शैलीसाठी थोडीशी जागा आपल्याला जास्त लागेल. खूप छान सर. बरं सर, दुसरा एक प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की ही जी गाभण शैली आहे आपली आपलं करडू सशक्त जन्माला यावं यासाठी या गाभण शेळीची काळजी कधीपासून घ्यावी लागते? बरं,
0: आपण जर पाहिलं की शेळीचा जो गाभण काळ आहे आपण तो 150 दिवस म्हणतो तर त्याच्यासोबतच जे करडू असते त्याची जी वाढ असते जो शेवटचा जो 1.5 महिना आहे त्या 1.5 महिन्यामध्ये त्या करडाचे जे वजन जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्याची वाढ असते. तर ह्या 6 आठवड्यांमध्येच आपल्याला जे करडू आहे तर त्याला चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी जी गाभण शेळी आहे तिला आपल्याला जो आहार आहे तो आहारावर आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने काय बघतो की जो हिरवा चारा आहे तो आपल्याला जर बघितला आपल्याला गाभण शेळीला आपण अनावरेज 5 ते 7 किलो आपण त्याला चारा देतो. त्याच्यासोबतच आपण काय देतो की हा वेगळ्या प्रकारचा आपण एक कॉन्सन्ट्रेट जे आपण म्हणतो ते गाभण शेळीला आवश्यक असते ते आपण त्यांना 300 ते 500 ग्रॅम आपण त्यांना ते पर डे आपण त्यांना ते द्यायला पाहिजे. त्याच्यासोबतच आपल्याला त्या शेळीला दररोज 4 ते 5 घंटे आपण जे चराऊ कुरणात त्याला चरायला सोडलं पाहिजे.
1: अच्छा, खूप छान सर. बरं सर, पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की आता हे जे करडू आहे जन्माला येणार किंवा मग करडू समजा जन्माला आलं तर करडू जन्माला आल्यानंतर लागलीच आपण काय काळजी घेतली पाहिजे बरं या करडाची?
0: हा, आता करडू जन्माला आल्याच्या नंतर आपण सुरुवातीला पहिल्यांदा काय करायला पाहिजे की त्याच्या नाकामध्ये किंवा तोंडामध्ये जो चिकट स्राव आहे त्याला आपण जो म्युकस म्हणतो तो एका स्वच्छ सुती कपड्याने तो कपड्याने साफ करायचा आहे. आपल्याला ते पुसून घ्यायचं आहे. त्याच्यासोबत काय करायचं आहे की अशा केल्याने काय होईल त्याचं जे रेस्पायरेशन आहे ते थोडंसं स्टार्ट होईल. त्याच्यासोबतच अजून आपल्याला काय करायचं आहे की त्या करड्याचे जे दोन्ही पाय होतं पाठीमागलचे पाय ते आपल्याला हाताने पकडायचे आणि त्याचं जे मुंडकं आहे ते आपल्याला खाली त्याला हे करायचंय पाय उचलून धरायचे अशानं काय होईल त्याचं रेस्पायरेशन जी प्रोसेस आहे ती चांगल्या प्रकारे वाढेल. त्याच्यासोबतच आपल्याला काय करायचंय की थोडस त्या करड्याला त्या शेळीजवळ देऊन त्या शेळीला जे आहे त्या शेळीला त्या थोडस चाटू द्यायचं त्या ठिकाणी. त्याच्यामुळे काय होईल थोडस दोघांमधलं चाटल्यामुळे शरीराचं जे सर्क्युलेशन आहे ब्लड सर्क्युलेशन ते पण सुद्धा वाढतं आणि आई आणि करड ह्याच्यामध्ये थोडं आपुलकीचं नातं निर्माण होतं.
1: छान, म्हणजे आई आणि लेकराचं नातं जे आहे हे वेल्याबरोबरच निर्माण होतं असं म्हणायला हरकत नाही. खूप छान सर. बरं सर, बरेच शेतकरी बांधव जे आहेत आपलं करडू किंवा कोणत्याही वासराचं जे नाळ आहे हे नाळ जन्मल्याबरोबर कापण्याचा प्रयत्न करत असतात तर ही नाळ कापण्याबद्दल काय काळजी घ्यावी किंवा हे नाळ जे आहे केव्हा कापला पाहिजे? बरं,
0: शेळी विल्यानंतर आपण करड्यांची सुरुवातीलाच आपण एका चांगल्या स्वच्छ कात्री आपण त्याला म्हणतो त्याने ते कापायला पाहिजे आणि ते कापल्याच्या नंतर आपण जी जी नाळ आहे ती त्याला आपण टिंचर आयोडीन या द्रावणामध्ये पूर्णपणे बुडवून त्याला निर्जंतुकीकरण करायला हवे. आपण असं एक दर 6 तासाला आपल्याला कमीत कमी आपण 3 दा आपल्याला दिवसातून त्या प्रकारे करायचं आहे जेणेकरून त्याचं जे इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन त्या करड्याला होणार नाही. त्याच्यामध्ये आपण नेव्हन ईल आहे किंवा जॉईंट ईल हे जे इन्फेक्शन असतात ते इन्फेक्शन करड्याला होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण जी नाळ आहे ती व्यवस्थित कट करून आपल्याला ते टिंचर आयोडीनमध्ये बुडून आपल्याला त्याचं निर्जंतुकीकरण करायला लागणार आहे.
1: छान बरं सर, आता पुढचा प्रश्न

0: म्हणजे असा की करडू जेव्हा जन्माला येतं, जन्माला आल्यावर जे छीक आहे अर्थात त्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो, या पाजण्यावरही शेतकरी बांधवांचा भर बऱ्यापैकी दिसतोय. तर हा छीक जे आहे केव्हा पाजला पाहिजे आणि या छीक पाजण्याचं महत्व काय आहे? बरं,
1: आपण जर पाहिलं तर करडामध्ये मॉर्टॅलिटी जे मृतक होते त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं हेच असतं की खूप पशुपालक हे शेळीला, जे पहिलं दूध आपण म्हणतो शेळीचं, त्याला आपण चीक म्हणतो आणि कोलेस्ट्रम म्हणतो, ते पाजत नाहीये. हे जे आहे कोलेस्ट्रम आणि जे चीक आहे ते करड्यांसाठी फार महत्वाचं आहे. त्यांची रोगप्रतिकार क्षमता आता ह्या स्टेजमध्ये पूर्णपणे डेव्हलप झालेली नसते, त्याच्यामुळे जे काही आपल्याला जे इम्युनिटीज आहेत, अँटीबॉडीज आहेत आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी, ते ह्या आपल्याला कोलेस्ट्रम जे आपण त्याला चीक म्हणतो ह्याच्यापासूनच भेटते. त्याच्यामुळे पशुपालकांनी शेळी जन्मल्या सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्ये जे पहिलं दूध आहे जे की आपण कोलेस्ट्रॉल जे पिवळ्या कलरचं असतं, थोडंसं जाड असतं, थिक असतं त्याचं कन्सिस्टन्सी, ते आपण अर्ध्या तासामध्ये पाजायला हवं. एक ते दोन तासामध्ये सुद्धा पाजू शकता, पण जसं जसं हा कालावधी वाढत जातो तसं तसं जे करड्याचं जे पोट आहे त्याचं जे त्याला जे ऑब्झर्वेशन आपण म्हणतो ते थोडंसं कमी होत जातं. तुम्ही जर 12 तासानंतर किंवा 24 तासानंतर जर पाजलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. जे त्याला रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी जे आवश्यक अँटीबॉडीज आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, त्याच्यानंतर प्रोटीन्स आहेत, ते सगळे त्याच्यापासून भेटतात, ते त्याला भेटणार नाहीत. त्याच्यामुळं मरण्याचं जे प्रमाण आहे आपण करड्यामध्ये की न पाजल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये मातेत, आणि त्याचं सुद्धा एक आपल्याला प्रमाण आहे आपण ते नेमकं किती पाजायला पाहिजे, हा ते सुद्धा आहे. त्याचं वजन आपण काय करतो, वजनाच्या याच्याने आपण त्याला पाजतो. 10% आपण वजनाच्या दरम्यान पाजायचं आहे, म्हणजे आपण 10% म्हणजे आपण त्याला एक आनंद आपण म्हणू की 100 ml 1 किलोला त्याला आपल्याला ते जे पहिलं दूध आहे ते आपल्याला आईचं पहिलं दूध त्याला पाजायला पाहिजे,
0: कोलेस्ट्रॉल पाजायला पाहिजे,
1: पाजायला पाहिजे.
0: छान सर, समजा करडू जन्माला आलं तर हे जन्माला आलेलं करडू आहे, कोणत्या वयात आल्यावर त्याला आजाराचा धोका असतो?
1: याच्यामध्ये आपण म्हटलं की सुरुवातीलाच की जी करडाची जी मृतक आहे ते पहिल्या दिवशीच जवळपास 40-50% होते. याच्यामुळेच एकतर काय होतं की त्याच्यामध्ये आपण जर बघितलं करड्यांना त्याच्यामध्ये दोन प्रकारचे आपण म्हणू शकतो की तो पक्ष करड्यांना आजार होऊ शकतो. एक असतो संसर्गजन्य, दुसरा असतो असंसर्गजन्य. असंसर्गजन्यमध्ये आपण जर बघितलं की त्याच्यामध्ये जे आपले मॅनेजमेंट आहेत, आपण कशाप्रकारे त्यांना आहार देतो शेळींना, त्याच्यामध्ये सुरुवातीला जे करडी जन्माला असतात त्यांचं जे तापमान असतं, शरीराचं तापमान असतं, ते थंडी म्हणा किंवा पावसामुळे त्या ठिकाणी थोडंसं कमी होतं, त्या ठिकाणी त्यांना निमोनिया होण्याची शक्यता असते. गोठ्यामध्ये कशा प्रकारे स्वच्छता आहे किंवा आपण शेळीला जे करडे आहे त्यांना जे दूध आपण समजा जर कमी पाजलं तर ह्याच्यामुळे सुद्धा हे जे मॅनेजमेंट आपण यांना काजूस म्हणतो ह्याच्यामुळे करड्याचं मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. दुसरा बाजू जर आपण जर बघितली तर वेगवेगळे आजारामुळे, तर त्या आजारामध्ये आपण जर म्हटलं तर व्हायरस जीवाणू असतात, विषाणू असतात, त्याच्यानंतर काही परजीवी असतात, आपण त्याला पॅरासाइट्समुळे होणारे आजार आहेत ते म्हणतो. पण जर पर्टिक्युलरली आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये एक कोलायबॅसिलोसिस असतो जो की ई कोलायमुळे होतो, दुसरा होतो पीपीआर आणि तिसरा आहे इंट्रोटॉक्झेमिया आणि कॉक्सिडिओसिस. हे 4 जे महत्वाचे आजार आहेत त्याच्यामुळे जास्त जे करडामध्ये आपल्याला जे मृतक आहे ते मृतक प्रमाण आपल्याला आढळतं.
0: बरं सर, करडांचा जे आजार आहेत आणि या आजारामुळे होणारा मृत्यू आहे याची कारणं आणि उपाययोजना बघत असताना तुम्हाला सर प्रश्न मी असा करू इच्छितो की शेळी पालनामध्ये या करडांचा मृत्यू दर जो आहे ते किती आहे आणि त्याची मुख्य कारणं कोणती आहेत? बरं सर,
1: आताच आपण आधी म्हटलं त्याप्रमाणेच की एक अंदाजे जर पाहिलं तर 16-33% च्या आसपास हा आपल्याला मृत्यू दर आहे आणि सुरुवातीच्या 1 महिन्यामध्येच मॉर्टॅलिटी मोठ्या प्रमाणामध्ये होते. आणि आपण जर बघितलं तर जास्त मॉर्टॅलिटी कधी होते की हिवाळा आणि जर पावसाळा आला तर याची मॉर्टॅलिटी अजून आपल्याला 30-40% याची मॉर्टॅलिटी वाढते. त्याच्यामध्ये आता आपण कारण सांगितलं की असंसर्गजन्य किंवा संसर्गजन्य म्हणजे आपण जे आजारे आहेत ह्या दोन गोष्टीमुळे आपल्याला मॉर्टॅलिटी मोठ्या प्रमाणामध्ये होते.
0: अच्छा बरं सर, आता पावसाळा जवळपास संपत आलाय असंही म्हणायला हरकत नाही, संपलेला नाही परंतु अंतिम टप्प्यामध्ये आहे पावसाळा असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा सर, आता पावसाळा संपल्यानंतर हिवाळा येणार आहे तर मला या अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे की हिवाळा आहे, पावसाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये या करडांचं संरक्षण जे आहे हे कसं करावं लागेल आपल्याला?
1: हा, आता आपण बघतोय की जसं आपण मॉर्टॅलिटी आपण म्हटलेले जे मृत्यूचं प्रमाण आहे ते हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये जास्त होतं. तर हिवाळ्यामध्ये आपल्याला

0: काय करावं लागणार आहे की ज्या ठिकाणी आपण जे करडं ठेवलेलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला खाली जमिनीवर एकदम न ठेवता तर त्याला आपल्या त्या ठिकाणी आपल्याकडे जे काही वाळलेला भुसा असेल किंवा वाळलेले चारा असेल तो त्या ठिकाणी टाकायला हवा. त्याच्या आपल्याला शरीरावर एखाद्या वेळेस आपल्याला त्याला थंडी वगैरे वाजू नये म्हणून आपण एखादा गरम कपडा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. जास्तच प्रमाणामध्ये थंडी असेल तर आपण त्या ठिकाणी पिवळे बल्ब आणि हीटर त्या रूममध्ये आपण चालू करू शकतो. त्याच्यासोबतच आपल्याला त्याचा जो आहार आहे तो आहाराकडे आपल्याला त्याला लक्ष द्यावं लागणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्याला जी एनर्जीसाठी आपल्याला त्याला दूध आणि त्याच्यासोबतच जसं जसं वय वाढत जाईल त्याप्रमाणे आपल्याला त्याला कॉन्सन्ट्रेट आणि प्रोटीन हे सुद्धा त्यांना आपल्याला त्यावेळेस आपल्याला त्या द्यावं लागणार आहे.
1: छान छान. बरं सर, करडांसाठी अर्थात जेव्हा आजारी पडतं किंवा आजारी न पडतं तर या करडांसाठी पोषक असा आहार कसा द्यावा? बरं सर,
0: आहार जर आपण जर बघितलंय आपण त्या आहारामध्ये जर आपण सुरुवातीला बघितलं की सुरुवातीला 1 ते 1.5 महिना आपण त्यांना आपण आईचं दूध देतो ते सुद्धा आपण त्यांना वजनानुसार आपण देतो 10% आपण त्यांच्या बॉडी वेटनुसार. त्याच्यानंतर हळूहळू 1.5 ते 2 महिन्यानंतर हळूहळू त्याला आपण चारा किंवा आपल्याकडे जे काही गोडचं जे फीड्स उपलब्ध असतात त्याला आपण प्लेटफॉर्म मध्ये पण असतं ते आपण त्यांना ते हळूहळू चारा आपण त्यांना सुरू करू शकतो.
1: छान छान सर. बरं सर, पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की जेव्हा आपलं करडू आजारी पडतं किंवा मृत्यूमुखी पडतं त्याच्यावर उपाययोजनाही कराव्या लागतात. एक इंग्रजीमध्ये म्हण आहे सर, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. आजारी झाल्यावर आजारांचा उपचार करण्यापेक्षा आजारी पडणारच नाही, तर एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्याला काय करावं लागेल सर? किंवा मग करडांना आजारापासून वाचवण्यासाठी जे लसीकरण केल्या जातं आपल्या विभागाकडून अर्थात व्हॅक्सिनेशन आपण ज्याला म्हणतो आणि जंतुनिर्मूलन अर्थात डीवर्मिंग ज्याला म्हणतो, तर हे डीवर्मिंग कधी करायला पाहिजे?
0: आता बघितलं आपण तर सुरुवातीला 1 ते 6 महिन्याच्या करड्यांना आपण त्यांना कॉक्सिडिओसिससाठी आपण डीवर्मिंग करू शकतो. त्याच्यासोबतच आपण 3 महिने झाल्याच्या नंतर 3 महिन्याच्या वर पुढील वर्षांना वर्षातून 2 वेळा आपण त्यांना एक फेनबेंडाझोल नावाचं जंतूचं औषध आहे ते आपण त्यांना देऊ शकतो. त्याच्यासोबतच आजारी पडू नये म्हणून आपण त्यांना ज्यावेळेस शिळी गाभण असते त्या गाभण काळामध्ये आताच मी आपल्याला सुरुवातीला म्हटलं होतं की त्यामध्ये आपल्याला महत्वाचं काय असतं की एक एन्ट्रोटॉक्झेमिया जो नावाचा आजार आहे अंतर्विषार आपण म्हणतो त्याला, त्याच्यासोबतच दुसरा टेटॅनस ज्याला आपण धनुर्वात म्हणतो, तर हे शेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि करड्यामध्ये पण, तर ते होऊ नये तर त्यासाठी आपल्याला ह्याचं लसीकरण ज्यावेळेस शिळी गाभण असते तर त्या गाभण काळामध्ये विण्याच्या आपण 4 ते 6 आठवडे विण्याच्या पूर्वी 4 ते 6 आठवडे ह्या दोन्ही लसीचं लसीकरण करणे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण धनुर्वात जो आपण म्हणतो त्याला टेटॅनस, तर त्याचं लसीकरण फार गरजेचं असतं. कारण काय असतं, पावसाळ्यामध्ये जर आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आणि त्यावेळेस दे तो जो आहे बॅक्टेरिया तो बॅक्टेरिया त्या आपल्या जमिनीमध्ये जी माती असते त्या मातीमध्ये असतो, त्याच्या थ्रू मग तो कुठे जखम झाली असेल आपण जे नाळ म्हटलेलं आहे नाळाला व्यवस्थित त्याप्रमाणे त्याला त्याचं जर आपण काळजी जर नाही घेतली तर ते बॅक्टेरिया वगैरे त्या ठिकाणावरून त्या करड्यांना सुद्धा होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण त्यांना जे लसीकरण आहे ते लसीकरण आपण करायला पाहिजे. आपण बघितलं की PPR नावाचा जो आजार आहे तर तो त्याचं लसीकरण आपल्याला 3 महिन्यामध्ये आपल्याला करायचं आहे. त्याच्यासोबतच 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला एन्ट्रोटॉक्झेमिया ज्याला आपण आंतरविषार म्हणतो तर त्याचं आपल्याला लसीकरण करायचं आहे. आंतरविषारमध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये 2 डोसेस असतात. आज जर आपण एक पहिला डोस दिला तर आपल्याला 1 ते 3 ते 4 आठवड्यानंतर आपल्याला त्याचा बुस्टर डोस त्याचा दुसरा डोस आपल्याला द्यावाच लागते, तेव्हाच ते लसीकरण आपण पूर्ण झालं असं आपण समजू. त्याच्यासोबतच आपण FMD आणि गोट पॉक्स याचं पण आपण 3 ते 4 महिन्यामध्ये आपण करतो.
1: छान. बरं सर, दुसरा एक प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की गोठ्यातील जी जैवसुरक्षा असते ज्याला आपण बायोसेक्युरिटी म्हणतो तर ही कशी ठेवावी? बरं,
0: आता बायोसेक्युरिटी बायोसुरक्षा फार महत्वाची आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या ज्या सुरुवातीपासून जर आपल्याकडे शेळ्या असतील तर त्या शेळ्यामध्ये आपण एखादी समजा नवीन विकत शेळी आणलेली असेल तर त्या शेळ्यांना आपल्याला एकदम 15 ते 30 दिवस त्यांना वेगळं बांधायचं आहे. हा, त्याच्यानंतर आपल्याला त्याचं लसीकरण करायचं आहे. 15 ते 30 दिवसानंतर आपण बाकीच्या शेळ्यामध्ये आपण ती शेळी मिक्स करू शकतो. त्याच्यासोबतच आपलं जो गोठा आहे त्या गोठ्याच्या प्रवेशद्वारासमोर आपण पोटॅशियम पर मॅग्नेटचं जे द्रावण आहे ते ठेकून आपण ज्यावेळेस आपण मध्ये शेडमध्ये येणार त्याच्यामध्ये पाय बुडून जर आपण मध्ये केलं तर कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन त्या ठिकाणी येणार नाही. त्याच्यासोबतच आपल्याला काय करायचं, शेड बांधतानाच आपण त्या शेडच्या सर्वात शेवटी आपल्याला एक आजारी जे शेळे असतील किंवा आजारी करडं असतील तर त्यांच्यासाठी आपल्याला एक वेगळी जागा द्यायची आहे. त्या शेडमध्ये आपल्याला फक्त आजारी जे शेळे आणि करडं असतात

0: त्यांना त्या ठिकाणी ठेवायचं आहे, जेणेकरून यांचा जो आजार आहे तो निरोगी शेळ्यांना होणार नाही.
1: खूप छान खूप छान. बरं सर, आपण करड्यांचा आजारी पडणं आणि मृत्यूची जी कारणं आहेत आणि त्यावरील उपाययोजना याबद्दल खूप चांगलं असं मार्गदर्शन करत आहात. सर, जाता जाता आपण आमच्या शेळी पालक शेतकरी बांधव जे आहेत या शेतकरी बांधवांना आपण सल्ला काय द्याल सर?
0: मी सर्व पशुपालकांना एकच सल्ला देईल की गाभण शेळीचे योग्य पोषण, नवजात करड्याला वेळेवर कोलेस्ट्रॉल, योग्य निवारा आणि जर वेळेवर आपण लसीकरण जर केलं तर करड्याची जी मृतक आहे ते नक्कीच चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल आणि आपल्याला पशुपालकाला त्याच्यातून आर्थिक उत्पन्न वाढेल आणि आर्थिक उत्पन्न भेटेल.
1: खूप छान सर. खरंच सर, आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना करड्याचे आजार आणि मृत्यूची कारणं आणि त्यावरील उपाय याबद्दल खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
1: मंडळी, आताच आपण शेळीच्या करड्यांचे आजार आणि मृत्यूची कारणं तसंच त्यावरील उपाय याविषयी डॉक्टर गौतम खिल्लारे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय नायगाव यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं हे एक छानसं गीत.

0: कर्ज काढू।
1: मंडळी, आताच आपण प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं गीत ऐकलं आणि मंडळी याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत। मंडळी, या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं, निर्मिती सहाय्य

आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: हाय, मी शर्वरी.
5: नमस्कार, मी रोहित.
6: मी सुखदा.
4: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
5: आम्ही चर्चा करतो,
6: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
5: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
4: आपुलकी आधार
5: प्रत्येक मंगळवारी
4: दुपारी 12:00 वनिता मंडळात
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर मोबाईल ऍप वर
4: आपुलकी आधार.

0: आठ वाजून पाच मिनिटं होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. हवाई दलासाठी सॅटसाव प्रणाली आणि इतर साहित्य खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक्स लिमिटेडशी 810 कोटी रुपयांचा करार. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी करून देण्यात येणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या मराठवाड्यात दौऱ्यामध्ये ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. आणि आता बातम्या विस्तारानं. आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे. आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण दिलं आहे. 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. भारतीय हवाई दलासाठी सॅटसाव अर्थात सॅटेलाइट स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन प्रणाली तसंच इतर साहित्याच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं भारत डायनॅमिक्स लिमिटेडबरोबर 810 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्लीत आज संरक्षण सचिवांच्या उपस्थितीत यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. सॅटेलाइट स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन हे थेट वेध घेणारं क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं विकसित केलं असून ते जॅग्वार हॉक आणि SU-30 MKI या प्लॅटफॉर्मवरूनही प्रक्षेपित करता येतं. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्कांचं रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊनच आयोग निर्णय घेतो असं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 महिन्यांमध्ये 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहिती साठ्याच्या हाताळणीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनंच घेतले गेल्याचा खुलासा देखील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्ञानेश कुमार मनमानी करत असून त्याबद्दल कॅबिनेट सचिवांकडे तक्रारी झाल्या आहेत. विरोधी पक्षांकडूनही सातत्यानं निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविषयी तक्रारी होत आहेत. त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी आता कुमार यांना काढून टाकावं आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेनं परंपरागत अर्थकारणापलीकडे जात आर्थिक विकासात मोठी भूमिका बजवावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव पी के मिश्रा यांनी आज केलं. ते मुंबईत 13व्या SBI बँकिंग आणि इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह

0: 2026 ला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. आर्थिक सुधारणा सर्वसमावेशक असाव्यात यावर त्यांनी भर दिला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी आज लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावाचीही पाहणी केली. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे. दुष्काळाची पहिली अधिसूचना शासन लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
1: राज्य सरकारने तातडीने पावलं उचलायचं ठरवलेलं आहे. येत्या 2 दिवसात आपण दुष्काळाचा GR काढतो आहोत. दुष्काळाची सगळी मदत आपण देणार आहोत. त्यासोबत आपण हा प्रयत्न की रबी जर आपल्याला पीक घेता आलं तर त्याकरताही आपण मदत करणार आहोत. पिण्याचं पाणी, आपल्या जनावरांकरता चाऱ्याची व्यवस्था, थेट मदत आणि त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना अन्नधान्याची मदत आणि इतर सगळ्या प्रकारची मदत या दुष्काळाच्या निमित्ताने करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीमध्ये भारताच्या महेश्वरी परिणास धालीवाल आणि रायजा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीत मनू भाकरला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. सॉफ्ट टेनिसच्या उपांत्य फेरीत भारताच्या जय मीना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलं आहे. वुशू या क्रीडा प्रकारात आज महिलांच्या 60 किलो वजनी गटांच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीमध्ये भारताची रोशिबिना देवी इंडोनेशियाच्या थानिया कुसुमा निंगत्यास हिला 2-0 असं हरवून अंतिम फेरीमध्ये पोचली आहे. नौकानयन स्पर्धेमध्ये रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सतनाम सिंह आणि सलमान खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. कयाकिंगमध्येही भारताच्या पुरुष कयाक 4 संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत चीननं भारतावर 3-1 अशी मात केल्यामुळे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये महिलांच्या सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या परिणास रायझा आणि महेश्वरी यांचं अभिनंदन केलं आहे. या खेळाडूंचं कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेला देशाला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनीही पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आज पक्षाच्या 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी प्रभारी आणि सहप्रभारी पदांसाठीच्या नियुक्त्या जाहीर केल्या. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचं प्रभारीपद सोपवलं आहे. जगदीश पटेल, मेधा कुलकर्णी, प्रदीप वर्मा आणि अनंत ओझा यांची उत्तर प्रदेशच्या सहप्रभारीपदी नियुक्ती केली आहे. दिल्लीच्या प्रभारीपदी विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती केली असून जमॅंग तेत्सरिंग नामग्याल आणि दर्शनाबेन जरदोष यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे छत्तीसगड आणि हरियाणाच्या प्रभारीपदाची तर हरीश द्विवेदीकडे बिहारची जबाबदारी दिली आहे. राम माधव यांच्याकडे तामिळनाडू आणि उत्तराखंड, तरुण चुग यांच्याकडे गुजरात, सतीश पुनिया यांच्याकडे जम्मू काश्मीर आणि पंजाब, तर अनिल अँटोनी यांच्याकडे गोवा आणि नागालँडचं प्रभारीपद सोपवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. हवाई दलासाठी सॅटसाव प्रणाली आणि इतर साहित्य खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक्स लिमिटेडशी 810 कोटी रुपयांचा करार. मतदार यादी विशेष सखोल

परीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतलं असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळग्रस्तांची पाहणी केल्यानंतर केलेल्या मराठवाडा दौऱ्यामध्ये ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.